नमस्कार. एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. आज आहे सोमवार, भारतीय सौर 2 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 24 ऑगस्ट 2026. आता सकाळचे 5:56 झालेले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीने.

एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो कार्यक्रमात दुर्गुण याविषयी प्राध्यापक गजानन सोनकांबळे यांचे विचार ऐकवीत आहोत.
1: श्रोते हो, आज आपण दुर्गुण याविषयी ऐकूयात. मानवी व्यक्तिमत्वामध्ये सद्गुण आणि दुर्गुण दोन्ही आढळतात. प्रामाणिकपणा, दया, सहकार्य, संयम, न्यायबुद्धी आणि कर्तव्यनिष्ठा हे सद्गुण मानले जातात. तर खोटेपणा, स्वार्थ, लोभ, मत्सर, द्वेष, अहंकार, हिंसा, व्यसनाधीनता आणि भ्रष्ट प्रवृत्ती यासारख्या नकारात्मक गुणांना दुर्गुण म्हणतात. दुर्गुण हे व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम करण्याबरोबरच कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या विकासावरही विपरीत परिणाम करू शकतात. म्हणून दुर्गुणाचे स्वरूप, कारणे आणि परिणाम समजून घेणे सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. दुर्गुण म्हणजे व्यक्तीच्या विचार, भावना किंवा वर्तनातील असा नकारात्मक गुण जो तिच्या स्वतःच्या किंवा इतराच्या हिताला बाधा पोहोचवतो. दुर्गुणामुळे व्यक्तीच्या नैतिक, सामाजिक आणि मानसिक विकासात अडथळा निर्माण होऊ शकतो. दुर्गुण जन्मजात असतीलच असे नाही. कौटुंबिक वातावरण, संगोपन, सामाजिक परिस्थिती, चुकीचे मित्रसंबंध, आर्थिक असुरक्षितता, चुकीचे अनुकरण, सामाजिक अन्याय आणि नकारात्मक अनुभव यामुळे काही दुर्गुण विकसित होऊ शकतात. लोभ हा महत्वाचा दुर्गुण आहे. गरजेपेक्षा अधिक मिळवण्याची आणि संपत्तीचा अतिरेक करण्याची इच्छा व्यक्तीला अनैतिक मार्गाकडे नेऊ शकते. स्वार्थामुळे व्यक्ती सामूहिक हिताकडे दुर्लक्ष करते. अहंकारामुळे व्यक्ती इतरांच्या मतांचा आणि अधिकाराचा आदर करीत नाही. मत्सरामुळे इतरांच्या प्रगतीकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. द्वेष सामाजिक संबंध कमकुवत करतो. खोटेपणा आणि फसवणूक यामुळे व्यक्तीमधील विश्वास नष्ट होतो. व्यसनाधीनता व्यक्तीच्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावरही परिणाम करते. दुर्गुणाचा विकास केवळ व्यक्तीच्या चारित्र्यावर अवलंबून नसतो, सामाजिक वातावरणाचाही त्यावर मोठा प्रभाव असतो. कुटुंबातील संघर्ष, हिंसक वातावरण, बालपणातील दुर्लभ सामाजिक असमानता, बेरोजगारी आणि गरिबी यामुळे व्यक्तीमध्ये नकारात्मक प्रवृत्ती विकसित होऊ शकतात. माध्यमिक आणि सामाजिक वातावरण यांचाही व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होतो. चुकीच्या आदर्शाचे अनुकरण, अतिरेकी भौतिकवाद आणि स्पर्धात्मक जीवनशैली यामुळे स्वार्थ, लोभ आणि अहंकाराला प्रोत्साहन मिळू शकते. दुर्गुणामुळे व्यक्तिमत्वाचा विकास खुंटतो. खोटेपणा आणि फसवणुकीमुळे विश्वास गमावला जातो. अहंकारामुळे संबंध तुटू शकतात. व्यसनामुळे आर्थिक, मानसिक आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. राग आणि हिंसक प्रवृत्तीमुळे व्यक्ती स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करू शकते. समाजातील भ्रष्टाचार, हिंसा, भेदभाव, शोषण, गुन्हेगारी आणि सामाजिक अविश्वास यामागे अनेकदा वैयक्तिक आणि संस्थात्मक दुर्गुण कारणीभूत असतात. जेव्हा स्वार्थ आणि भ्रष्टाचार सार्वजनिक व्यवस्थेत वाढतो तेव्हा सामाजिक न्याय आणि समान संधी धोक्यात येतात. दुर्गुणाचे प्रमाण वाढल्यास समाजातील परस्पर विश्वास कमी होतो, सहकार्याची भावना कमजोर होते आणि सामाजिक संघर्ष वाढू शकतो. दुर्गुणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नैतिक शिक्षण, मूल्याधारित संस्कार, चांगले कौटुंबिक वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक आहे. व्यक्तीने आत्मपरीक्षण करून स्वतःमधील नकारात्मक प्रवृत्ती ओळखणेही महत्वाचे आहे. समाजात कायद्याचे राज्य, सामाजिक न्याय आणि समान संधी निर्माण झाल्यास दुर्गुणाच्या काही सामाजिक कारणावर नियंत्रण मिळवता येते. दुर्गुण हे व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी अडथळा ठरतात. मात्र दुर्गुणांना केवळ व्यक्तीची नैतिक चूक मानण्यापेक्षा त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक कारणाचाही विचार करणे आवश्यक आहे. दुर्गुणाचे संवर्धन, मूल्याधारित शिक्षण आणि न्याय, सामाजिक वातावरणाच्या माध्यमातून दुर्गुणावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येते.
0: श्रोते हो, आता आपण दुर्गुण याविषयी प्राध्यापक गजानन सोनकांबळे यांचे विचार ऐकलत. याबरोबरच चिंतन हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:10 झालेली आहेत. भक्तीसंगीत हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो कार्यक्रमात प्रथम प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात विठ्ठल शिंदे यांची भक्तिरचना ऐकवीत आहोत. संगीतबद्ध केला आहे विठ्ठल शिंदे यांनी.

श्रोते हो कार्यक्रमात यानंद संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना ऐकवीत आहोत. आरती अंकलीकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं आहे किशोर कुलकर्णी यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांचं भक्तिगीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मंगेश पाळगावकर यांची भक्तिरचना. उषा मंगेशकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर अनुराधा मराठे आणि सहकारी यांच्या स्वरात डॉ श्रीकांत नरुळे यांचं भक्तिगीत ऐकवित आहोत. संगीत दिलंय चंद्रविजय यांनी.

श्रोतेहो, याबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत समाप्त करीत आहोत. FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:35 झालेले आहेत. ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा. सकाळी 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल आधुनिक दूध काढणी यंत्र याविषयी बालाजी गवार यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि सकाळी 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करू. दिनविशेष आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. सकाळी 7:00 देशभक्तीगीत हा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल प्रसारित होईल. सकाळी 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 8:00 समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 8:15. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सकाळी 8:40 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी 9:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 10:00. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात क्षण, फुंटरू, सखी, सवाल माझ्या प्रेमाचा, श्री पार्टनर आणि टाइम

0: प्लीज या चित्रपटातील गीतं. सकाळी 10:30 वाजता आशाबागे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. सकाळी 10:45 लोकसंगीत या कार्यक्रमात देऊबाई गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित होईल. प्रायोजक NCERT. मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल सकाळी 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम मी सहक्षेपित करू. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि दुपारी 1:40 जिल्हा वार्तापत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:45 आकाशवाणी मुंबई विविध भारतीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 6:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधूंसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचं शिवार प्रसारित होईल. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:30 संसद समीक्षा हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे राष्ट्रीय विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:00 राष्ट्रीय हिंदी बातम्या. रात्री 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 11:10 आमच्या कार्यक्रम प्रसारण सभेचे कार्यक्रम समाप्त होतील. श्रोते ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झालेले आहेत. कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात
1: मंडळी नमस्कार. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया आधुनिक दुग्ध व्यवसायासाठी दूध काढणी यंत्र याविषयीची माहिती. मंडळी भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असून दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधार आहे. वाढती दुधाची मागणी, कुशल मजुरांची कमतरता, स्वच्छ दूध उत्पादनाची आवश्यकता यामुळे यांत्रिक दूध काढणी अर्थात मशीन मेकिंग ही पद्धत वेगाने लोकप्रिय होत आहे. ही पद्धत केवळ वेळ आणि श्रम वाचवत नाही तर दुधाची गुणवत्ता सुधारण्यास आणि जनावरांचं आरोग्य चांगलं राखण्यासही मदत करतं. मंडळी जनावरांच्या स्तनातून नियंत्रित व्हॅक्युम आणि पल्सेटर यांच्या सहाय्यानं दूध काढण्याच्या वैज्ञानिक प्रक्रियेला यांत्रिक दूध काढणी म्हणतात. ही प्रक्रिया वासराच्या नैसर्गिक दूध पानाच्या क्रियेप्रमाणे कार्य करते. मंडळी या मशीनचे प्रमुख भाग म्हणजे व्हॅक्युम पंप, व्हॅक्युम रेग्युलेटर, पल्सेटर, टिट कप, रबर लाइनर, क्लॉ, मिल्क होज, पल्स ट्यूब, रिसीव्हर जार किंवा मिल्क कॅन, मिल्क फिल्टर इत्यादी ही प्रमुख भाग आहेत या मशीनचे. मंडळी दूध काढण्याची योग्य प्रक्रिया ती अशी असावी. जनावरांची कास स्वच्छ धुवून प्री डिंपिंग करावं. पहिल्या 3 ते 4 धारा वेगळ्या भांड्यात काढून फोर स्ट्रिपिंग करावं. कासेचा भाग स्वच्छ आणि कोरडा करावा. 60 ते 90 सेकंदाच्या आत टिट कप बसवावेत. दूध पूर्ण झाल्यावर प्रथम व्हॅक्युम सोडून मशीन काढावी. शेवटी पोस्ट डिपिंग करून स्तनांचे निर्जन

0: जंतुकीकरण करावं. ही प्रक्रिया अवलंबल्यास मस्टायटिस अर्थात स्तनदाह होण्याचा धोका कमी होतो. मंडळी, दूध काढण्याची योग्य वैज्ञानिक पद्धत ती अशी असावी. मशीनची स्वच्छता आणि देखभाल. प्रत्येक दूध काढणीनंतर मशीन कोमट पाण्यानं धुवून डिटर्जंटनं स्वच्छ करावी. त्यानंतर स्वच्छ पाण्यानं धुवून निर्जंतुकीकरण करावं. मोठ्या डेअरीमध्ये अर्थात CIP अर्थात क्लिनिंग इन प्लेस प्रणालीचा वापर केला जातो. रबर लाइनर, फिल्टर, पल्सेटर आणि व्हॅक्युम प्रणालीची नियमित तपासणी करून वेळेवर देखभाल करणं आवश्यक आहे. मंडळी, यांत्रिक दूध काढणीचे फायदे ते असे आहेत. स्वच्छ आणि उच्च दर्जाचं आपल्याला दूध मिळतं. दुधातील जीवाणूचं प्रमाण कमी राहतं. वेळ आणि मजुरीची बचत होते. दूध पूर्णपणे काढलं जातं. स्तनदाहाचा धोका कमी होतो. मोठ्या डेअरी व्यवस्थापनासाठी ही दूध काढणी यंत्र उपयुक्त आहेत. दूध उत्पादनाची कार्यक्षमता देखील वाढते. त्यासोबतच मंडळी, आर्थिक लाभही आहेत. यांत्रिक दूध काढणीमुळं मजुरी खर्चात 30 ते 50% बचत होऊ शकते. दुधाची गुणवत्ता सुधारल्यामुळं चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता वाढते. मोठ्या डेअरीमध्ये दूध काढण्याचा वेळ कमी होऊन उत्पादन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होतं. यांत्रिक दूध काढणी ही आधुनिक, स्वच्छ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर दूध काढण्याची पद्धत आहे. योग्य व्हॅक्युम पल्स रेट, नियमित स्वच्छता आणि वेळेवर देखभाल केल्यास उच्च प्रतीचं दूध, निरोगी जनावरं आणि अधिक नफा मिळविता येतो. भविष्यातील स्पर्धात्मक आणि शाश्वत दूध व्यवसायासाठी मशीन मिल्किंगचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे.
1: आपुलकीचा संवाद.
2: श्रोत्या, आताच आपण आधुनिक दूध काढणी यंत्र याविषयी बालाजी गवारे यांनी दिलेली माहिती ऐकलात. याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर सकाळी 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती.
1: सहानुभूतीपूर्ण शिक्षण अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. नमस्कार श्रोत्याहो, आदरणीय शिक्षक आणि पालक बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि शिक्षण पद्धतीला नवीन दिशा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच एम्पॅथेटिक एज्युकेशन. अभ्यास नव्हे, नाते महत्वाचे. श्रोतेहो, जेव्हा आपण शिक्षण हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? जाडजूड पुस्तकं, पाठांतर, गृहपाठ, परीक्षा आणि टक्क्यांची शर्यत. पण विचार करा, केवळ गुणपत्रकावर म्हणजेच मार्कशीटवर मिळालेले जास्त गुण मुलाचे आयुष्य खऱ्या अर्थाने यशस्वी करू शकतात का? आजच्या या स्पर्धात्मक जगात आपण अभ्यासाच्या मागं एवढं धावतोय की मुलांच्या मनाशी जोडलं जाणं विसरून गेलो आहोत. म्हणूनच आज

0: सहानुभूतीपूर्ण शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच नक्की काय? सहानुभूतीपूर्ण शिक्षण म्हणजेच मुलाला केवळ एक विद्यार्थी म्हणून न पाहता एक माणूस म्हणून समजून घेणे, त्याच्या जागी स्वतःला ठेवून त्याच्या भावना, त्याच्या अडचणी आणि त्याच्या दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा शिक्षक आणि पालक मुलांशी प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण करतात, तेव्हा शिक्षण हा ओझा न राहता एक आनंददायी प्रवास बनतो. नाते का महत्वाचे आहे? भयमुक्त वातावरण. जेव्हा वर्गात किंवा घरात मुलाला भीती वाटत नाही, तेव्हा त्याचे मन मोकळे होते. माझा शिक्षक, माझे पालक मला समजून घेईल, हा विश्वास मुलामध्ये प्रश्न विचारण्याची आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करतो. एखादे मूल अभ्यासात मागे पडत असेल किंवा शांत राहत असेल तर ते आळशी आहे असे न मानता त्याला काय त्रास होतोय हे समजून घेणे म्हणजे सहानुभूती. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास. ज्या मुलांना नात्यांमध्ये आदर आणि प्रेम मिळतो ती मुले भविष्यात अधिक संवेदनशील, जबाबदार आणि सहानुभूती बाळगणारी नागरिक बनतात. हे प्रत्यक्षात कसे आणायचे? यासाठी आपण काय करू शकतो? शिक्षकांसाठी वर्गात प्रवेश करताना केवळ विषय शिकवण्याच्या उद्दिष्टाने न जाता मुलांच्या चेहऱ्यावरील भाव वाचा. एखादे मूल उदास असेल तर त्याला वेगळे बोलवून सर्व ठीक आहे ना एवढी विचारपूस करा. पाठांतरापेक्षा संवादावर भर द्या. पालकांसाठी, मूल शाळेतून आल्यावर आज किती अभ्यास केलास किंवा गणितात किती पैकी किती मार्क मिळाले हे विचारण्याऐवजी आज तुला शाळेत काय आवडलं किंवा आज तुला कसं वाटलं असा प्रश्न विचारा. अभ्यासाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते घट्ट करा. श्रोते हो, शिक्षण हे केवळ पुस्तकातील माहिती डोक्यात कोंबणे नाही तर हृदयापासून हृदयापर्यंत बांधलेला एक पूल आहे. अभ्यास, परीक्षा आणि करिअर या सर्व गोष्टी आयुष्यात महत्वाचे असतातच, पण त्या नात्यांपेक्षा मुलाचं मानसिक आरोग्यापेक्षा मोठ्या नक्कीच नाहीत. जेव्हा आपण मुलांसोबत आधी नाते जोडू तेव्हा अभ्यास आपोआप सोपा आणि रंजक होईल. चला तर मग आजपासून आपण आपल्या मुलांचे शिक्षक किंवा पालक असण्यासोबतचे त्यांचे मित्र बनूया आणि सहानुभूतीचे हे रोपटे फुलूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सहानुभूतीपूर्ण शिक्षण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:50 आणि 25 सेकंद झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकणार आहोत उदगीरचं पठार याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण जाणून घेणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम निसर्ग स्थळाविषयी, ते म्हणजे उदगीरीचं पठार. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या नयनरम्य डोंगर रांगांमध्ये वसलेलं उदगीरीचं पठार हे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स, छायाचित्रकार आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. समुद्र सपाटीपासून उंचावर वसलेल्या या पठारावरून दिसणारं सह्याद्रीचं विहंगम दृश्य प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायमची छाप सोडतं. उदगीरीचं पठार हे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे आणि शांत वातावरणामुळे विशेष प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे आल्हाददायक वातावरण असतं, मात्र पावसाळ्यात या पठाराचं सौंदर्य अनेक पटीनं खुलून येतं.

0: हिरव्यागार गवताचा गालिचा, धुक्याने वेढलेले डोंगर, ढगांची सतत होणारी वर्दळ आणि कोसळणारे असंख्य धबधबे हे दृश्य पाहताना पर्यटक निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. पावसाळ्याच्या दिवसात पठारावरून चालताना अनेक वेळा ढग थेट आपल्या अंगाला स्पर्श करून जात असल्याचा अनुभव येतो. सकाळच्या वेळी संपूर्ण परिसर धुक्याच्या चादरीत लपलेला असतो, तर सूर्य उगवल्यानंतर हळूहळू उलगडणारे सह्याद्रीचे दर्शन मन मोहून टाकते. उदगिरी पठारावरून चांदोली अभयारण्य परिसरातील डोंगररांगा, दऱ्या आणि जंगलाचा विस्तीर्ण पट्टा पाहायला मिळतो. पठारावरून खाली दिसणारी शिराळा पश्चिम भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या ग्रामीण जीवनाची ओळख करून देतात. त्यामुळे हे ठिकाण निसर्ग निरीक्षणासाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. स्वच्छ हवामानात दूरवर पसरलेला सह्याद्रीचा परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. या पठाराची आणखी एक खासियत म्हणजे येथील जैवविविधता. पावसाळ्यात विविध प्रकारची रानफुले, औषधी वनस्पती आणि दुर्मिळ गवतांच्या जाती येथे फुलतात. निसर्ग अभ्यासकांसाठी हा परिसर म्हणजे खुली प्रयोगशाळाच आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, पक्षी आणि लहान वन्यजीव यांचे निरीक्षण येथे करता येते. येथे मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे, कुरडू, बुश कारवी, उदी चिरायत अशा दुर्मिळ वनस्पतींचं दर्शन होतं. पावसाळ्यात सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही फुले फुलतात. त्यामुळे मिनी कास पठार म्हणून या पठाराची अलीकडे वेगळी ओळख वाढू लागली आहे. शित्तूर गावापासून नागमोडी वळणं घेत पठाराकडे जाणारा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली हिरवीगार शेती, संत वाहणारी वारणा नदी येथील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर घालते. निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर उदगिरीसारखे दुसरे ठिकाण क्वचितच सापडेल. आठवड्याच्या शेवटी आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटन वाढत असताना निसर्गाचं संवर्धन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. उदगिरीचं पठार हे केवळ पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाशी नाते जोडण्याचं, शांततेचा अनुभव घेण्याचं आणि सह्याद्रीचे खरे सौंदर्य पाहण्याचे एक सुंदर ठिकाण आहे. तर श्रोते हो, जर तुम्हाला धुक्याने भरलेले डोंगर, हिरवाईने नटलेले पठार, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि सह्याद्रीचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचं असेल तर एकदा नक्की भेट द्या उदगिरीच्या पठाराला. धन्यवाद.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अश्फा कत्तार यांनी उदगीरचा पठार याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झालेले आहेत. दिनविशेष प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया सुविचार. आकाशातील तडपता तारा होणे शक्य नसेल तर अंगणातील दिवा होऊन भोवतालचा परिसर उजळा. आताच आपण सुविचार ऐकलात, जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज दिनांक 24 ऑगस्ट 2026. आजच्याच रोजी सन 1833 गुजरातील लेखक समाज सुधारक नर्मदा शंकर दवे यांचा जन्म झाला. आज म्हणजे 24 ऑगस्ट 1872 रोजी साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकरांचा जन्म झाला. डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर या प्राच्य विद्याविशारदाचा आज स्मृतिदिन सन 1925. क्रिकेट महर्षी दीब देवधर यांचा आज स्मृतिदिन सन 1993. आताच आपण दिनविशेष ऐकल्यात, जाणून ऐकूया काही जाहिराती.
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
5: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
6: स्वनिम व्हायच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
7: हनुमान मंदिर मुगट, तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026

0: रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल। परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा। विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका, मुदखेड।
1: महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक आपले सहर्ष स्वागत करीत आहे। 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज। महाराष्ट्र ग्रामीण बँक शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
2: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ।
4: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय
2: आहे। कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये।
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो, 9595924559। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559।
5: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार। मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड।
6: श्रोतेहो, व्यक्तिविशेष याविषयी केसरी मराठा या पत्रांचे संपादक आणि राजकीय नेते असणाऱ्या साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकरांचा आज जन्मदिन। सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे दिनांक 24 ऑगस्ट 1872 रोजी त्यांचा जन्म झाला। महाराष्ट्रातील सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असणारे केळकर सन 1912 पुणे नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि पुढे अध्यक्ष होते। 1918 काँग्रेस आणि होमरूल लीगतर्फे इंग्लंडला गेलेल्या शिष्टमंडळाचे ते चिटणीस होते। तेथे त्यांनी ब्रिटिश इंडिया कंपनी कमिटीच्या इंडिया पत्रांचे संपादनही केले। 1921 बडोदा येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या केळकरांनी केसरी आणि सह्याद्री मासिकाचे संपादन केले। राजकारणात मध्यमार्गी भूमिका स्वीकारणाऱ्या केळकरांनी टिळकानंतर महात्माजींच्या असहकार आंदोलनातही काही काळ सक्रिय सहभाग घेतला। तोतयाचे बंड आणि कृष्णार्जुन युद्धही त्यांची प्रसिद्ध नाटके। टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र लिहिणाऱ्या केळकरांच्या समग्र साहित्याचे 12 खंड प्रसिद्ध झाले आहेत। सुमारे 15,000 पृष्ठांचे साहित्य प्रकाशित झालेल्या या साहित्य सम्राटचे गतगोष्टी हे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे। आपल्या प्रसन्न शैली साहित्याचे सर्व प्रकार हाताळणारे हे साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर दिनांक 14 ऑक्टोबर 1947 रोजी इहलोक सोडून गेले। आज त्यांचा जन्मदिन। याबरोबरच दिनविशेष हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत। आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 7 वाजले, प्रसारित करीत आहोत देशभक्ती गीत। कार्यक्रमात मोहम्मद रफी आणि सहकारी यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकवित आहोत। संगीतबद्ध केलं आहे हंसराज बहेल यांनी।

मोहम्मद रफी आणि सहकारी यांच्या स्वरात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं हंसराज बहल यांनी. याबरोबरच देशभक्तीगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405251520.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाइश.

एफएमएड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेले आहेत. श्रोते हो, सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित केल्या जातील.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
2: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
2: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
2: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
2: 9637 354 985.
3: स्वर्गीय डॉक्टर अविनाश आचार्य यांच्या आदर्श व प्रेरणेनं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळानं आणि डॉक्टर भरत अमळकर यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कार्यरत केशव स्मृती प्रतिष्ठान या परिवाराचे प्रमुख डॉक्टर भरत दादा अमळकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
4: गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती. भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती. घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा. तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला. ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा. तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित, उपलब्ध आरोग्य सेवांची नागरिकांना माहिती मिळणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 300 धावा. आणि मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यांना आज येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधानांनी काल अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावर भारताचं अंतराळ क्षेत्र वेगानं विस्तारत असून जेनझी अभियंते, डिझायनर्स, कोडर्स आणि शास्त्रज्ञ नवनवीन तंत्रज्ञान विकसित करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतराळ क्षेत्रात खासगी आस्थापनांचाही वाढता सहभाग महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी सांगितलं.

सांगितलं. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. राज्यातल्या नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. या मानकांमुळे ग्रामीण रुग्णालय ते उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर

0: मानकांमुळे ग्रामीण रुग्णालय ते उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर तपासण्या मनुष्यबळ औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात याची स्पष्ट रुपरेषा निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्यांतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला असून जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. संपूर्ण राज्यात 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिवस साजरा करून वॉकेथॉनच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. लोकांना सोबत घेऊन या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं राठोड यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 68वा वर्धापन दिन काल उत्साहात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त देण्यात येणारा जीवन साधना पुरस्कार माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांना नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधले गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीमधल्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग अर्थात NICU मध्ये आज पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत उपचार घेत असलेल्या 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. आगीची घटना घडल्यानंतर रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं नवजात बालकांना सुरक्षित स्थळी हलवलं. जखमी बालकांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ विनोद पवार यांनी दिली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं असून पुढील तपास सुरू आहे. एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत इंटेन्सिफाईड IEC कॅम्पेन 2025 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नितीन तडस आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांचा काल राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर इथं आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक डॉ सुनील भोकरे यांच्या हस्ते डॉ तडस आणि चौधरी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ब्रह्मगाव शिवारात वाघानं गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, मात्र शेतात जाताना काळजी घ्यावी, संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं वनविभागाला माहिती द्यावी असं आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि परभणीच्या आत्मा विभाग यांच्या वतीनं पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर माटेगाव खांबेगावसह अनेक गावांमध्ये काल जीवामृत प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. एकात्मिक पद्धतीनं प्रत्येक गावात 2,000 लिटर जीवामृत तयार करण्यात येणार आहे. जीवामृत दशपर्णी अर्क यामुळे खतांचा वापर कमी होऊन खर्च बचत होईल, तसंच चिकट सापळे आणि पक्षी थांब्यांमुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होईल असं

0: माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भातल्या विविध मागण्यांसाठी मनोज रांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या 29 ऑगस्टपासून होणाऱ्या उपोषण आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या मराठा समाज बांधवांची नियोजित बैठक काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पार पडली. राज्यभरातून मराठा बांधव 28 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत दाखल होणार आहेत. त्यांनी शेतपिकांचं नुकसान होणार नाही तसंच रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या 40व्या पुण्यतिथीनिमित्त नांदेड इथं श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात काल विविध उपक्रम घेण्यात आले. यावेळी 150 मधुमेहींची तपासणी 160 जणांची नेत्र तपासणी करण्यात आल्याचं आश्रमचे अध्यक्ष सुधाकर टाक यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथं दर्शनासाठी आलेल्या कावड यात्रेतल्या 2 डीजे चालकांमधल्या स्पर्धेमुळे एका 19 वर्षीय भाविकाचा मृत्यू झाला. श्रावण महिन्यानिमित्त औंढा नागनाथ इथं वाशिम जिल्ह्यातून आलेल्या कावड यात्रा दर्शनानंतर परत निघाल्या होत्या. त्यावेळी 2 डीजे चालकांमध्ये चढाओढ सुरू झाली. एका चालकानं निष्काळजीपणे वाहन मागे घेत दुसऱ्या डीजेला धडक देण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाच्या मध्ये आल्यानं सोमनाथ भानावत यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं शाळांमध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिन्नू पीएम यांनी दिले आहेत. भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर 5 बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 117 तर कर्णधार शुभमन गिलनं 50 धावा केल्या. या सामन्यासाठी जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याला प्रथमच संधी देण्यात आली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लातूर जिल्ह्यात काल रात्री पावसानं जोरदार हजेरी लावली. जवळपास 15 मिनिटं झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरीच्या 57% पाऊस झाला आहे. राज्यात आज मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. परभणी नांदेड हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहीत नसतं. अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अपघातानंतर त्याचे दोन्ही हातपाय पूर्णपणे निश्चल झाले होते. घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. MRI केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली. त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. रिपोर्ट पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती. जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता. घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का. पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली. ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली. पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते. योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअरमुळे 5व्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर

0: उभा राहिला. हळूहळू तो चालू लागला. हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या. एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं.
1: मेंदू व मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम याबरोबरच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, संगीत म्हणजे साधना. साधनेतून घडतात ते संस्कार आणि संस्कारातून घडते ती पुढची पिढी. आणि हेच संगीताचं खरं सौंदर्य आहे. त्यासाठी संगीताचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. मात्र हा अभ्यास सरावापुरता मर्यादित न ठेवता त्यामध्ये संशोधन, चिंतन, सातत्य ठेवत हा वारसा पुढील पिढीसाठी हस्तांतरित करण्याचं काम सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे करीत आहेत. आणि त्यांचा हा संपूर्ण संगीत क्षेत्रातला जो प्रवास आहे त्यासोबतच शास्त्रीय संगीत, सुगम संगीत यामधलं जे कार्य आहे आणि चित्रपट संगीतामध्ये जे काही त्यांनी संशोधन लेखन केलेलं आहे या संपूर्ण कार्यासाठी त्यांना नुकताच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आलेला आहे. एकंदरीतच त्यांच्या या संगीत प्रवासाबद्दल आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचसाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका आणि प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम यांना. मॅम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर 2025 पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे, तर ती भावना

0: आधी काय होती त्याबद्दल सांगा.
1: नमस्कार. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे आपल्यासाठी एक दैवत आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात जी भावना आहे ती तर मला आहेच. परंतु मला समजायला लागल्यापासून ज्या स्वराचा मी निधिध्यास घेतला, ज्याचा मी अभ्यास केला, एक भारावले पण एक असतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन मग संशोधनही करायचं असतं, तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी विचारात घ्याव्या लागतात आणि मग पुन्हा तो अभ्यास करताना जेव्हा त्या कलावतीच्या अनेक पैलू माझ्या नजरेत आले आणि त्याचा मी अभ्यास सुरू केला आणि ह्या टप्प्यावर मला त्यांच्या नावाचा हा पुरस्कार मिळणं हे माझ्यासाठी महत्भाग्य आहे. यापेक्षा दुसरं काही मोठं असूच शकत नाही, कारण लता मंगेशकर हे नाव म्हणजे एक मंत्रोच्चारासारखं आहे. त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यशाली समजते आणि एक अशीही भावना आली की ज्यांना या क्षेत्रात संशोधन करायचं आहे, काही काम करायचं आहे, त्यांच्यासाठी ही निःसंशय एक आशादायी गोष्ट आहे की अशा प्रकारच्या संशोधनाला पुरस्काराची मोहर उमटू शकते आणि हा एक चांगला संदेश या निमित्ताने गेला.
0: आणि संगीत क्षेत्रासाठीच ही फार गौरवाची बाब आहे. पुरस्कार तुम्हाला मिळाला म्हणजेच तो तुमच्या पूर्ण संगीत क्षेत्रासाठी.
1: बरोबर.
0: आणि हे जे कार्य आहे तुमचं ते अतिशय खूप मोठं आहे. मात्र संगीत क्षेत्राकडचा हा प्रवास कसा काय सुरू झाला तुमचा, ती प्रेरणा कुठून मिळाली?
1: लहानपणापासून मी गाणं शिकतच आले. माझे आई वडील दोघंही उत्तम गातात.
0: अच्छा.
1: आणि छंद म्हणून बासरी वाजवतात वडील. व्यवसाय जरी डॉक्टर म्हणून असला त्यांचा तरी, आणि आई तर उत्तमच माझी गायिका. त्यामुळे संस्कार माझ्यावर लहानपणापासून होते आणि अतिशय उत्तम मला गुरु लाभले. मी भाग्यशाली आहे त्या बाबतीत की पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, पंडित मधुकर जोशी असे मला शास्त्रीय संगीतातले दिग्गज शिकवायला होते आणि त्यांनी मला खूप सुंदर संथा दिली. खूप छान माझ्यावर संस्कार

0: आणि मग मी ती जास्त जोपासना त्या कलेची जास्त केली अर्थात. आणि मग एका क्षणी मला वाटलं की यात संशोधन करण्याची खूप गरज आहे. मला जो इंटरेस्ट किंवा मला जो रस निर्माण झालाय त्याला संशोधनाचं जर अधिष्ठान मिळालं तरच त्या आपल्या म्हणण्याला काहीतरी वजन येतं.
1: अच्छा.
0: कारण छंद म्हणून ऐकणं, छंद म्हणून गाणं, छंद म्हणून काही त्यावर भाष्य करणं हे वेगळं आहे आणि एक अधिकारी व्यक्ती म्हणून त्याच्यावर जर आपल्याला काही भाष्य करायचं असेल तर त्याला एक शिस्त हवी. आणि म्हणून मी शब्दप्रधान गायकीच्या आणखीन खोलात शिरले एक संशोधन म्हणून.
1: आणि अशी उदाहरणं फार कमी आहेत, आहेत पण फार कमी आहेत, की शास्त्रीय आणि सुगम संगीतामध्ये सुरुवात केल्यानंतर पुन्हा चित्रपट संगीत आणि त्यात नुसतं गायन नाही तर त्यामध्ये संशोधन आणि लेखन करणं. तर हा मोठा एवढा प्रवास करताना तुम्ही मुंबई विद्यापीठामध्ये प्राध्यापिका म्हणून सुद्धा कार्यरत आहात, तर तो अनुभव सुद्धा कसा होता? कारण तुम्ही अगदी लहानपणापासून तुम्ही गायन करताय आणि तेही शास्त्रीय आणि सुगम संगीत, आणि त्यात लगेच आजची ही जेनझी ज्याला आपण म्हणतो त्यांना सामोरं जाणं आणि त्यांना शिक्षणाचे धडे देणं, तर तो अनुभव कसा होता?
0: हा जो प्रवास माझा सुरू झाला त्यानंतर मी म्हणजे मास्टर्स माझं झाल्यानंतर खूप वर्षांनी मी PhD करायला घेतली. म्हणजे माझं मास्टर्स झालंय ते 1991 मध्ये झालंय आणि मी 2004 साली निर्णय घेतला की मला PhD करायची आहे. म्हणजे मधली काही वर्ष त्याआधी माझं मानसशास्त्राचं जे पदवी माझी मानसशास्त्रातली आहे बॅचलर्स, त्यामुळे तोही विषय माझा तितकाच आवडीचा आहे. मग नंतर लक्षात आलं की आपण या दोन्हीची सांगड घातली पाहिजे, हे आपलं नॉलेज आणि आपलं हा अनुभव. कारण अनेक वाद्यवृंदांमधून मी गात होते, काही चित्रपटांना मी पार्श्वगायन केलेलं आहे, मंचीय सादरीकरण मी गेली 40 वर्ष करते आणि त्यातून मला खूप अनुभव मला माझ्या गाठीशी होता. आणि मुंबई विद्यापीठात माझा प्रवेश झालाय तो 2013 साली.
1: अच्छा.
0: तेव्हा माझ्या मनात असंच होतं की तरुण पिढीशी मी जोडली जाईन आणि शिकवण्याची मला खूप आवड आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट स्वतःला जी माहिती आहे ती दुसऱ्याला समजावून सांगणं आणि माझ्या शिष्यांच्या गळ्यातून ती काढणं यात एक विलक्षण आनंद आहे. आणि त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात 2013 साली माझी निवड झाली आणि मी रुजू झाले आणि त्यानंतर आता हा प्रवास निरंतर सुरू आहे. आणि मला आनंद वाटतो की माझे विद्यार्थी अतिशय छान अनेक ठिकाणी गाजतायत, खूप छान काम करतायत असे माझे विद्यार्थी आहेत. आणि हाही मला एक आनंदाचा भाग आहे, समाधान आहे अतिशय, की फक्त गाणं मी नाही शिकवत.
1: बरं.
0: गाणं हे सांगीतिक शाब्दिक जेवढं असतं त्याच्याही पलीकडे ते भावनिक आहे. मी मुलांना माझ्या नेहमी आवर्जून सांगते की गाण्याकडे बघण्याची एक दृष्टी विकसित करा, नजर घ्या आधी गाण्याची. प्रत्येक गाण्याला एक म्हणणं असतं ज्याला आपण कहन म्हणतो. हर एक गाणे की एक कहन है, हर एक गाणा कुछ कहना चाह रहा है. तो नेमकं काय त्याचं म्हणणं आहे हे तुम्हाला ज्या क्षणी कळेल त्या क्षणी तुम्हाला त्या गाण्याची नस सापडेल. म्हणजे जसा एखादा वैद्य असतो, एखादे डॉक्टर असतात, त्यांना तर नाडी परीक्षे आधी सुद्धा चेहरा बघूनच कळतं तुमचा की तुम्हाला काय झालंय आज. म्हणजे तुम्ही काही बोलायच्या आत तुमचा चेहरा जसं बोलून जातो तसं त्या गाण्याचा चेहरा मोहरा गाणं ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गाण्याचा नेमकं त्याचं मर्म आहे कशात. ती दृष्टी आणि माझ्या ह्या प्रयोगाला हळूहळू यश येत आहे असं मला वाटतं. कारण माझे विद्यार्थी ज्या पद्धतीने आता गाण्याकडे बघायला लागलेत आणि ते सांगतात मला स्वतः येऊन की मॅडम तुम्ही जे सांगितलं होतं तसं आता मी ती दृष्टी घेऊन इतर गाणी ऐकायला लागलो, मग ते मला मुद्दे त्याही गाण्यात सापडले, आता मला गाण्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. तर हा मला खूप आनंदाचा भाग आहे की आता हळूहळू मुलांना ती एक सजगता येत चालली आहे. सुगम संगीतात ती अतिशय आवश्यक आहे की गाण्यातला भाव कळणं आणि त्याचं एकूण भाव प्रदर्शन अतिशय उत्कटपणे होणं हा फार महत्वाचा भाग आहे. आणि तो मला ही पिढी सुद्धा तितकाच चांगला प्रतिसाद देते, अर्थात त्यांच्या पुढची आव्हानं बरीच आहेत. त्यांना खूप प्रकारची प्रलोभनं आहेत, प्रसिद्धीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, त्यामुळे साधना आणि व्यक्त होणं ह्यात एक अंतर लागतं जे आमच्या पिढीला सुदैवाने मिळालं. कारण आमच्या वेळेला एवढे चॅनल्स नव्हते, आतासारखे रियालिटी शोज नव्हते, त्यामुळे आपोआपच एक कालखंड असा गेला की फक्त शिका, अंतर्मुख व्हा, रियाज करा, मग व्यक्त व्हा. म्हणजे जे समर्थांनी म्हटलं

0: की अभ्यासून ही प्रकटावे. तुम्ही आधीच आता प्रकट होण्याची घाई इतकी असते प्रत्येकाला की अभ्यास मागे राहू शकतो. तेव्हा मला असं वाटतं आमच्यासारख्या शिक्षकांचं खूप मोठं आता आणखीन आव्हान वाढलंय आमच्या पुढचं की मुलांना हा संयम सुद्धा शिकवायला आवश्यक आहे फार.
1: आणि त्याचा फायदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतो, कारण आपण पाहतो की जरी शोज असतील वेगवेगळे माध्यमांवर, पण त्यामध्ये सुद्धा सगळेच बाजी मारत नाहीत. जे सातत्य ठेवतात आपल्या शिक्षणात किंवा साधना जी आहे ती अगदी मनोभावे करतात, तेच पुढे जातात. तर त्यासाठी तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करताय तर ते फार गरजेचं आणि महत्वाचं ठरतं. श्रोते हो, संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, आणि या साधनेतून आपल्या आवाजानं, अभ्यासानं, संशोधनानं, अध्यापनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम हे सुप्रसिद्ध गायिका, लेखिका, प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे मॅम करत आहेत. आणि अलीकडेच त्यांना हा सन्मानसुद्धा खूप मोठा जो आहे तो प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच संगीत क्षेत्रातली त्यांची जी कारकीर्द आहे किंवा त्यांनी केलेलं जे अफाट कार्य आहे त्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण संवाद साधत होतो. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प. याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. निसर्गायण.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेले आहेत. श्रोते हो, मराठी साहित्यातील अजरामर आणि प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 रोजी जळगावजवळील असोदे या गावी झाला. निरक्षर असूनही त्यांच्याकडे निसर्गदत्त काव्य प्रतिभा होती, ज्यामुळे त्यांनी रचलेल्या ओव्या कविता आजही मराठी मनावर

अधिराज्य गाजवत आहेत. त्यांनी आपल्या कविता प्रामुख्याने खानदेशी, अहिराणी आणि लेवा गणबोली भाषेत रचल्या आहेत. या महान कवयित्रीस विनम्र अभिवादन करून भावधारा हा विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकविणार आहोत बहिणाबाई चौधरी यांच्या काही रचना. निसर्गातील सुगरण पक्षाचं अथांग मायेवर आणि कष्टावर आधारित एक अजरामर रचना आहे. या काव्यशब्दातून त्यांनी सुगरण पक्षाची कौतुक करताना मानवी मनाला एक खूप मोठा संदेश दिलेला आहे. निसर्गातील लहानशा पक्षाकडून माणसाने अपार कष्ट करण्याची, जिद्द न हारण्याची आणि आपल्या कुटुंबावर निस्सीम प्रेम करण्याची कला शिकली पाहिजे. ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली बहिणाबाई चौधरी यांची ही रचना.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं

0: फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
0: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
6: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
4: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, ST स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
8: हनुमान मंदिर मुगट, तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन, त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका, मुदखेड.
9: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
10: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
11: स्वनिमाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93 23 18 50 50.
12: महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 759 शाखा, 36 जिल्हे, 13 विभागीय कार्यालय, 46,000 कोटींचा व्यवसाय, कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, RTGS, NEFT, SMS सुविधा, ATM, लॉकर सुविधा, गोल्ड लोन, होम लोन, बिझनेस लोन, डॉक्टर स्पेशल लोन, GST स्कीम लोन, वाहन लोन, एज्युकेशन लोन, कृषी कर्ज. महाराष्ट्र ग्रामीण बँक, शासकीय मालकीची शेड्यूल बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
13: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
14: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
13: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
14: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
13: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
15: श्रोते, बहिणाबाई चौधरी यांचा वयाच्या 13व्या वर्षी जळगावातील नथोजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. सासरी एकत्र कुटुंबात बहिणाबाईंना सर्वांचा स्नेह लाभला, पण अगदी तरुणपणी त्यांना वैधव्य आलं. नवऱ्याच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंना अतिशय अलाकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. घरातील आणि शेतातील कामे करताना त्यांना काव्य सुचलं आणि ते काव्य मराठी कवितेच्या प्रांगणात अजरामर झालं. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे, पण त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर अनुभवांनी समृद्ध आहे. श्रोते हो, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना सामाजिक जीवनात स्थान नव्हतं. घराची चौकट आणि अगदीच झाले तर शेत अशा दोनच टप्प्यात स्त्रियांचं जीवन बंदिस्त होतं. अशावेळी माहेरची आठवण, सासरच्यांचे वर्तन आणि वाट्याला आलेले इतर अनुभव व्यक्त करण्याकरिता स्त्रियांकडे एकच पर्याय उपलब्ध होता, तो म्हणजे काव्याचा. हर्ष, खेद, चीड, संताप अशा भावना व्यक्त होण्याचे काव्य हे माध्यम होतं. त्यामुळे समृद्ध अशी स्त्रीगीतांची मराठीतील परंपरा लाभली आणि तिच्या अग्रणी आहेत बहिणाबाई चौधरी. संसाराचे वास्तव आणि त्यांचे तत्वज्ञान सुंदर शब्दातून अभिव्यक्त केलं आहे. संसारात सुख आणि दुःख दोन्ही असतात, कष्टाशिवाय सुख मिळत नाही आणि संसाराला कंटाळू नये अशा संदेश बहिणाबाईंच्या या काव्यातून दिसून येतो. ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं उत्तरा केळकर यांच्या स्वरात बहिणाबाई चौधरी यांची रचना.

श्रोते हो, बहिणा बहिणा लिहिता वाचता येत नव्हतं, म्हणूनच त्यांच्या ह्या रचना त्यांचा मुलगा कविता सोपानदेव आणि त्यांच्या एका भावाने लिहून ठेवल्या आणि त्यांचे हे विचारधन लोकांच्या समोर आणले आचार्य प्रके अत्रे यांनी. बहिणाबाईंच्या काव्यातून आपल्याला निसर्ग भेटतो, नात्यानात्यातील परस्पर संबंध जाणवतो, बोली भाषेतील शब्दांचा वापर आणि सरलता यांचा मिलाप जाणवतो. मानवी मनाच्या चंचलता, स्वेरता, संकुचितपणा आणि व्यापकता या सर्व बाबींवर अतिशय सोप्या शब्दांत प्रकाश त्यांनी टाकलेला आहे. मन नियंत्रणात ठेवणं किती कठीण आहे हेच बहिणाबाईंनी आपल्या या अहिराणी बोली भाषेतील काव्यातून व्यक्त केलं आहे. ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं बहिणाबाई चौधरी यांची ही रचना.

श्रोते हो, मराठी साहित्यात ज्या मोजक्या महिला साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती केली आहे त्यापैकीच एक असणाऱ्या बहिणाबाई चौधरी अशिक्षित असूनही जे साहित्य त्यांनी निर्माण केलं खरोखरच त्याला तोड नाही. वयाच्या 71व्या वर्षी म्हणजे 3 डिसेंबर 1951 रोजी बहिणाबाईंनी जगाचा निरोप घेतला. अशा या महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष भावधारा कार्यक्रम आपण ऐकलात. पुनश्च त्यांना विनम्र अभिवादन करून भावधारा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र हे सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
1: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
6: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा. ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज. कमी खर्चात चांगली सुविधा. मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार. 27 वर्षाचा अनुभव. स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
7: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
8: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बोरबन फॅक्टरी एरिया, वज्राबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.
9: हनुमान मंदिर मुगट, तालुका मुदखेड इथं अखंड हरिनाम आणि टाळ सप्ताहास दिनांक 18 ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी सांगता दुपारी 12 वाजता हरिभक्त परायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांचं काल्याचं कीर्तन. त्यानंतर नगर प्रदक्षिणा, दहीहंडी आणि महाप्रसाद होईल. परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा. विनीत समस्त गावकरी मंडळी, मुगड तालुका, मुदखेड.
10: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
11: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़िया भी नहीं है.
12: रिअल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रिअल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज.

0: वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेही नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: श्रोते हो, सुगम संगीत या कार्यक्रमात समीर दाते यांच्या स्वरात हिमांशु कुलकर्णी यांचं गीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे रवी दाते यांनी.

श्रोते हो, याबरोबर सुगम संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर सकाळी 8:40 कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. पंतप्रधानांनी अलिकडेच अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधला हे आवाहन केलं. हा संवाद काल राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. 2023 भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. पंतप्रधानांनी काल यानिमित्त समाजमाध्यमावर एक ध्वनीचित्रफीत प्रकाशित करत नवीन जागतिक व्यवस्थेतील अंतराळ क्षेत्रात भारताचं स्थान वाढत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: नवी दिल्ली इथं होणाऱ्या 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत देशभरातील विविध सुरक्षा दलं आणि पोलीस दलांमधील 850 अधिक अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विविध मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करणार आहेत. ही 2 दिवसांची परिषद प्रत्यक्ष आणि आभासी

अशा दोनही स्वरूपात आयोजित केली जात आहे. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल अधोरेखित केलं. भारताला भविष्यात जहाज बांधणीचं प्रमुख केंद्र बनवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उच्च दर्जाच्या देखभाल सेवांची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले. कोलकाता इथं गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या एकंदर 3400 कोटी रुपये खर्चाच्या 5 प्रकल्पांच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. जीआरएससी कंपनी जर्मनीसाठी मालवाहू जहाजांची बांधणी करत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांना बळ देणारे हे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपान दरम्यान व्यापार क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीला चालना देण्याच्या उद्देशाने वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून जपानच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका या शहरांना भेट देणार असून 200 हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश असलेलं व्यापारी शिष्टमंडळही या दौऱ्यावर आहे. यामध्ये उत्पादन, सेमीकंडक्टर्स, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद तसंच वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्य सेवा आणि स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील मुसुनुरू गावाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते मुसुनुरू इथं भारतातील पहिल्या नॉन जीएमओ अर्थात जनुकीय बदल न केलेल्या तसंच तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केलेल्या नव्या पद्धतीच्या पॉपकॉर्न मका संकरित बियाणांचं अनावरण करतील आणि शेतकऱ्यांचा सत्कार समारंभादरम्यान कृषी क्षेत्रातील मान्यवरांना संबोधित करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि रशिया दरम्यानच्या व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी आयोजित 27व्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज सहभागी होत आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्याबरोबर ते प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी डॉ जयशंकर काल मॉस्को इथं पोहोचले. महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. या रुग्णालयातील एसएनसीयू विभागात 50 ते 60 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. इराणच्या दक्षिण फार्स प्रांतात एका नवीन वायुक्षेत्राचा शोध लागला असल्याची माहिती इराणचे तेलमंत्री मोहसेन पाकनेजाद यांनी दिली. यामध्ये अंदाजे 7,500 अब्ज घनफूट वायूचा साठा असून याद्वारे त्यातून 5,700 अब्ज घनफूट वायुनिर्मिती होण्याची शक्यता आहे. यातून 15 वर्षांपर्यंत वायूचा पुरवठा होऊ शकतो. या संशोधनामध्ये गॅस कंडेन्सेटचाही समावेश आहे ज्यामुळे इराणसाठी नवीन संपत्ती निर्मितीचा मोठा स्रोत निर्माण झाला आहे असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करताना आता इराणला सेवा शुल्क द्यावं लागेल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रवक्ते इब्राहिम रिझाई यांनी दिला आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीची सुरक्षा आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी इराणनं कलम 3 धोरणात्मक कृती योजनेला मंजुरी दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात गडेरी नदीच्या तीव्र प्रवाहात अडकलेल्या 9 जणांची पोलीस, राज्य राखीव पोलीस दल आणि गृहरक्षक दलाच्या संयुक्त पथकाने सुखरूप सुटका केली. गेल्या शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अपचंत गुहा परिसरात नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. यामध्ये हे सर्वजण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने दाट जंगल आणि दुर्गम भागातून किमान 4 किलोमीटरची पायपीट करून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य केलं. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं कर्नाटकातील मैसुरू इथं आदिवासी भाषा आणि संग्रहालय या विषयावर आजपासून बुधवारपर्यंत 3 दिवसांच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे. एफआयएच हॉकी
विश्वचषक स्पर्धेत काल रात्री नेदरलँड्समधील एम्स्टलविन इथं झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात दोनही संघांना गोल न करता आल्यानं भारतीय महिला संघाचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

0: भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं उत्कृष्ट कामगिरी करत हंगेरीतील नाझिक निझा इथं सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत प्रणेशनं 7 गुण मिळवत आपला जर्मनीचा प्रतिस्पर्धी वादिम पेट्रोवस्की यावर मात केली. या स्पर्धेतील विजयाबद्दल हंगेरीतील भारतीय दूतावासानं प्रणेशचं कौतुक केलं आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिकलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात आंध्र प्रदेश, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय अवकाश क्षेत्र जगासाठी आकर्षणाचं केंद्र बनावं, पंतप्रधानांचं आवाहन. 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद आजपासून नवी दिल्लीत. युद्धनौका आणि जहाजांच्या निर्मितीत आत्मनिर्भरतेची गरज, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू. आणि छत्तीसगड, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र
2: प्रसारित करीत आहोत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन शिवलीला शिवपूजे. निवेदन स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार. सादर करते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती आहे. धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या.

0: प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं, ते त्याच्या बरोबरच यावं लागतं। यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे माझं आता ठाम मत झालं आहे।
1: प्रल्हाद केशव अत्रे यांचा हा परिमळ अर्थात एका प्रस्तावनेतील हे मनोगत। या प्रस्तावनेत त्यांनी ज्या कवयित्रीसाठी हे गौरवोद्गार काढले आहेत त्यांची प्रतिभा ही अगदी अत्रे म्हणतात त्याप्रमाणे जुन्यात चमकणारी आणि नव्यात झळकणारी अशीच आहे।
0: या आहेत खानदेशातील लेवा गणबोली भाषेतील काव्य प्रतिभेचं बावन्न कशी सोड अर्थात कवयित्री बहिणाबाई चौधरी,
1: जी निरक्षर होती आणि जिच्या हातांच्या बोटांवर मोजता येणाऱ्या कवितांनी मराठी साहित्य क्षेत्रातलं काव्याचं नभांगण झळाळून उठलं, जिला काव्य प्रतिभेच्या नामवंतांनी भूमिकन्या निसर्गकन्या यांसारख्या पदव्यांनी विभूषित केलं त्या बहिणाबाई चौधरी।
0: श्रोते हो, बहिणाबाई सगळ्यांची जिवलग कवयित्री, साधे सोपे आणि मोजकेच शब्द, बोली मायमातीची आणि अर्थांना खोली मात्र समुद्राची,
1: हीच वैशिष्ट्ये आहेत बहिणाबाईंच्या कवितांची। बहिणाबाईंच्या कविता या लोकसाहित्याच्या कुशीतल्या कविता, गावराण आंबेमोहराच्या सुगंधाला जसा रानभर दरवळण्याचा आशीर्वाद लाभलेला असतो तसाच वारसा बहिणाबाईंच्या कवितांना लाभला।
0: महाराष्ट्राला कवी म्हणून सुपरिचित असलेले बहिणाबाईंचे सुपुत्र कवी सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या काही कवितेची

0: उपडी घेऊन ते आचार्य अत्रेंना भेटतात.
1: हे तर 52 कशी सोनं, हे महाराष्ट्रापासून लपून ठेवणं हा गुन्हा आहे, अशा उत्स्फूर्त शब्दात आचार्य अत्रे यांनी या कवितांबद्दल गौरवोद्गार काढले.
0: आणि अज्ञानाच्या अंधारात पडलेल्या या काव्यधनाचा साक्षात्कार बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या रूपानं मराठी रसिकांना होतो.
1: आजूबाजूच्या परिस्थितीत घडत गेलेल्या प्रसंगात सजग असणारं चिंतनशील मन, सुख दुःखांकडे अडीअडचणींकडे पाहण्याची सम्यक दृष्टी, शेती माती, कष्टकर्म, प्रयत्नवाद, आशावाद आणि जीवनाचं मार्मिक सार चालत्या बोलत्या भाषेतून शब्दबद्ध करण्याचं कसब, या सर्व गुणांनी त्यांच्यातील काव्य प्रतिभेला खतपाणी घातलं आणि बहिणाबाई नावाचं फुललेलं हे झाड मराठी साहित्यांगणात खोल पाय रोवून उभं राहिलं.
0: श्रोते हो, बहिणाबाईंना कसलीच अक्षर ओळख नव्हती, पण ती गोष्ट त्यांच्या प्रतिभेला कधीच बाधली नाही. अर्थात त्या निरक्षर असूनही शिक्षणाचं महत्व त्यांनी कधीच नाकारलं नाही.
1: माणसा परी माणूस राह तोरे येड जाना, अरे होतो छापीसनी कोरा कागद शहाणा.
0: आणि श्रोते हो, विद्येची दैवत सरस्वतीला आपल्या काव्य निर्मितीचं श्रेय द्यायला त्या मागे पुढे पाहत नाहीत.
1: माझी माय सरस्वती माले शिकवते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली.
0: श्रोते हो, जळगाव शहरापासून अवघ्या 2 मैलावर असलेल्या आसोदे या गावी इसवी सन 1880 मध्ये बहिणाबाईंचा जन्म झाला. वडील उखाजी महाजन तर आई भीमाबाई, या सोबतच 3 भाऊ आणि 3 बहिणी. बहिणाबाईंचा असा भला मोठा परिवार होता.
1: वयाच्या 13व्या वर्षी जळगावच्या नथुजी खंडेराव चौधरी यांच्या सोबत त्यांचा विवाह झाला आणि पुढे त्यांना ओंकार, सोपान आणि काशी अशी 3 मुले झाली.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितांमध्ये त्यांच्यावर गुदरलेल्या अनेक प्रसंगाचेही पडसाद आपल्याला पाहायला मिळतात. लग्नानंतर काही कालावधीतच घरादाराच्या वाटण्यांमुळे विभक्त झालेलं कुटुंब, त्यामुळं कुटुंबावर आलेली आर्थिक आणीबाणी आणि त्यातच दुष्काळ, या खडतर परिस्थितीत अवघ्या 30व्या वर्षी पतीची साथ सुटली आणि बहिणाबाई आपल्या कवितेतून म्हणतात,
1: लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशी सन गेल कुंकू रेखा उघडी पडली.

0: आणि श्रोते हो, नियती एवढ्यावरच थांबली नाही तर प्लेगच्या साथीत त्यांच्या मोठ्या मुलाला अपंगत्वही आलं। अशा अनेक कठीण प्रसंगातून बहिणाबाईंना जगण्याची वाट काढावी लागली। या वाटेवर त्यांच्या ओठावर येणारं काव्य जीवनाचं मार्मिक सत्व घेऊनच बाहेर पडत होतं।
1: वाऱ्याचं वाहदानं आलं आलं रे मोठ, त्याच्यात झुकीसनी चुकू नको रे वाट। दोन्ही बाजून दर्या धर झुडू पहाती, सोडू नको रे धीर एओ संकट।

0: श्रोतेहो, बहिणाबाईंनी आपल्या शब्दांना कधीही परिस्थितीनं हरलेल्या आणि दुःखानं ग्रासलेल्या बोथट वाहनांना स्पर्श होऊ दिला नाही. या उलट त्यांच्या शब्दांनी परिस्थितीच्या अग्नीत जळून आशेची, प्रयत्नवादाची आणि कर्तव्यनिष्ठतेची झळाळी प्राप्त केली. त्यांच्या दुःखावेगात आलेल्या शब्दांनाही एक प्रकारची सकारात्मकता त्यांनी बहाल केली.
1: रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू नको माझ्या जीवा, तुला रडायाची रे सव. रडू हसव जरा, त्यात संसाराची चव.

0: प्रल्हाद केशव अत्रे यांच्या परिमळ या ओघवत्या प्रस्तावनेसोबत प्रकाशित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या आवृत्तीत एकूण 35 कवितांचा समावेश होता। बहिणाबाईंनी जीवनाच्या तत्वज्ञानाची उकल करून अनेक गुपित आपल्या सहज सुंदर काव्यातून उघड केली। हा अनमोल ठेवा या पुस्तकाच्या माध्यमातून रसिकांसमोर ठेवण्यात आला।
1: त्यानंतरच्या पुढील काही आवृत्त्यांमध्ये बहिणाबाईंच्या आणखीन काही अपुऱ्या कवितांचा, काही स्फुट ओव्यांचा आणि म्हणींचा समावेश करण्यात आला। अशा प्रकारे बहिणाबाईंच्या जवळपास 51 काव्यरचना आज उपलब्ध आहेत।
0: त्यांच्या आणखीन कितीतरी कविता लिहून ठेवण्यात न आल्यामुळे त्या काळाच्या पडद्यावरून पुसल्या गेल्या। ही खरं तर एक दुर्दैवी खंतच म्हणावी लागेल।
1: श्रोते हो, बालपणापासून कृषी संस्कृतीत वाढलेल्या बहिणाबाईंवर ओव्या, भक्तिगीत, कृषिगीत या लोकगीतांच्या मौखिक परंपरांचे संस्कार झालेले होते।
0: त्यामुळे शेती, निसर्ग, तत्कालीन सामाजिक धार्मिक जीवन, खास करून तत्कालीन स्त्रियांचे कष्टपूर्ण जीवन आणि त्यांच्या मनांचे भावबंध अशा विविध अंगाने बहिणाबाईंच्या कविता कधी उमलून तर कधी उन्मळून येतात।
1: देखा संसार संसार दोन्ही जीवाचा सुधार, कधी नगद उधार सुख दुःखाचा बेपार।

0: श्रोतेहो, तत्कालीन ग्रामीण स्त्री जीवन मोठ्या कष्टाचं होतं. त्या काळी मनातील भावभावनांना वाट मोकळी करून देण्याची सोय सुविधा नव्हती. अशा वेळी या स्त्रियांनी आपल्या कष्टाचं गाणं केलं, ते ओव्यांच्या रूपानं, खास करून जात्यावरच्या ओव्यांनी.
1: खानदेशातील लेवा गनबोली भाषेत जात्याला घरोटं म्हणतात. बहिणाबाई सुद्धा हे घरोटं ओढत आपल्या स्वरचित ओव्या गायच्या. जात्याच्या दोन्ही पाळ्यांमधून धान्य भरडून त्याचं पीठ होतं. अगदी तसंच परिस्थितीच्या रेट्यातून माणूस भरडून निघाला की त्याला अनुभवाचं सत्व गवसतं.
0: बहिणाबाईंच्या ओठी आलेले अनुभवाचे हेच सत्व आपल्यालाही त्यांच्या कवितेच्या रूपानं गवसलं आहे.
1: अरे घरोटा घरोटा तुझ्या तुन पडे पिठी, तस तस माझं गाणं पोटात तुन येत व्हटी.
0: श्रोते हो, बहिणाबाईंच्या कवितेतील नातीही मार्मिक संबंध उलगडून दाखवतात. प्रस्थापिताकडेही वेगळ्या पद्धतीनं बघण्याचा त्यांच्या नजरेला आणि त्यातून अवतरणाऱ्या त्यांच्या शाब्दिक कारागिरीला मग दाद दिल्याशिवाय राहवत नाही.
1: देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.
0: जीवनावर उपदेश करणाऱ्या बहिणाबाईंच्या मौलिक आणि तात्विक कविताही कुठेही जड वाटत नाहीत. उलट दैनंदिन व्यवहाराचा त्या आपल्या साध्या सुध्या शब्दांनी अर्थ गर्भित वेध घेतात.
1: आला सास गेला सास जीवा तुझ रे तंतर, अरे जगन मरण एका सासाच अंतर.
0: क्षणभंगूर आयुष्याचं इतकं मार्मिक वर्णन इतक्या सहज आणि मोजक्या शब्दात बहिणाबाईच करू शकतात. या क्षणभंगूर आयुष्याचं मोल कसं जपावं याचंही त्या सोदाहरण वर्णन करतात.
1: जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, उच्च गगनासारख धरित्रीच्या रे मोलाच.
0: बहिणाबाईंच्या कविता म्हणजे उपदेशाचे मधुर आणि रसाळ वाणीने पाजलेले कटुडोस. नकारात्मकता दूर सारून मनात संस्काराचे भाव जागवणारी, सकारात्मकतेला उभारी देऊन जीवनाविषयक एक स्पष्ट आणि काटेकोर उमज या कवितात देतात.

0: भुक्या पोटी तिला रात म्हणूनही, आखडला दानासाठी त्याले हात म्हणूनही।
1: श्रोते हो, बहिणाबाईंनी उपमा, रूपक आणि अलंकार या आपल्या कवितेत इतके छान ओवले आहेत की त्यांच्या या तुलनांना तुलना सापडत नाही।
0: वसांडली मोट करे धोधो थायण्यात, हुंदडत पाणी जस तान पायण्यात।
1: श्रोते हो, बहिणाबाईंचं जीवन हे ग्रामीण संस्कारातलं जीवन होत। खरं तर ग्रामीण जीवन आणि निसर्ग या परस्परावलंबी गोष्टी म्हणूनच निसर्गाप्रती बहिणाबाईंच्या कवितांमधला जिव्हाळाही पाल्हा नाही तर ओघवता स्वाभाविक आणि प्रांजळ आहे।
0: बिय टरारे भुईत सर्व कोंबे आले भरे, गहरल शेत जस अंगा वरती शहारे।
1: कृषी संस्कृतीचा एक धागा संत परंपरेशी जोडलेला आहे। संत परंपरेचा केंद्रबिंदू विठोबाही या बहिणाबाईंचा लाडका आहे। आली पंढरीची दिंडी, विठ्ठल मंदिर, खरा देवामधी देव अशा कवितांमधून त्या पांडुरंगाला आळवतात।
0: माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत, पावसात सामावत माटी मधी उगवत।
1: श्रोते हो, ईश्वराबद्दलची त्यांची ही दृष्टी प्रांजळ आणि पारदर्शी होती। खऱ्या देवपणाचं स्वच्छ दर्शन घडवताना त्या लिहितात।
0: सदा जगाच्या कारणे चंदना परी घसला, अरे सोता मध्ये त्याले देव दिसला दिसला।

0: कृषी जीवनातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. बहिणाबाई स्वतः शेतकरी असल्यामुळं कवितेतील पाऊस शेती आणि शेती संबंधित विषयांच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या कवितेतून त्या व्यक्त होतात.
1: आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, आता उगू दे रे शेत आला पाऊस पाऊस, वरे येऊ दे रे रोप आता फिटली हाऊस.
0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या कवितांनी मराठी साहित्य विश्वाला खानदेशामधील लेवागण बोलीभाषेची जी शब्दसंपदा बहाल केली आहे ती क्वचितच रसिकांच्या अभिरुचीला काही अनोखी वेगळी चव बहाल करते.
1: बहिणाबाईंनी रचलेल्या काही स्फुट ओळींना म्हणींचंही स्वरूप प्राप्त झालं. बहिणाबाईंच्या अशा जवळपास 29 म्हणींचा समावेश त्यांच्या बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाच्या नंतरच्या काही आवृत्त्यांमध्ये करण्यात आला आहे.
0: या सर्व म्हणी बहिणाबाईंना परिस्थितीनुरूप अगदी उत्स्फूर्त सुचलेल्या होत्या. जसे की ही म्हण, ज्याच्या हाताला घट्टे त्याले देव भेटे.
1: या म्हणीतून कष्ट परिश्रम करणाऱ्यालाच ईश्वराचा साक्षात्कार होतो असं सांगताना बहिणाबाई परिश्रमाचं मोल इथं स्पष्ट करतात.
0: आणि ही म्हण तर बहिणाबाईंच्या अचूक मार्मिक निरीक्षणाचा कळसच म्हणावी लागेल. मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात आलं.
1: यासोबतच श्रोते हो, हातामधी घडाय फुकट गेला याय,
0: आरशी झाली पारखी आता मी कोणासारखी,
1: डोयाले आली लाली चष्म्याले औषधी लावली,
0: अशा मोजक्याच शब्दांच्या पण व्यापक आशयाच्या बहिणाबाईंच्या म्हणी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीचं प्रमाण देतात.
1: श्रोते हो, जीवनाविषयक सर्वांग सुंदर तत्वज्ञान विदित करणाऱ्या बहिणाबाईंच्या काव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संत साहित्य आणि लोकगीतांप्रमाणे या काव्याला एक अंगभूत सूर ताल लय आणि गेयता लाभली आहे.
0: गेयता बोली आणि आशय घनता या सगळ्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध करण्याचा मोह जर कोणाला आवरला नसता

0: श्रोतेहो, बहिणाबाईंच्या अभिजात काव्य प्रतिभेनं प्रतिष्ठापित अनेक समजुतींना गैर ठरवलं. जसं की साक्षरतेशिवाय प्रतिभेला धार लागत नाही. आपल्या स्वतःच्या हातानं कधीही श्री न गिरवू शकलेल्या बहिणाबाईंच्या कविता आज सरस्वती, सारस्वत आणि रसिकांच्या ओंजळीमधले मौल्यवान हिरे बनले आहेत.
1: मराठी साहित्य विश्वाला इतक्या अभिजात काव्याचं संचित बहाल करणाऱ्या बहिणाबाई सामान्यातल्या असामान्य प्रतिभा ठरतात. त्यांच्या या अद्भुत आणि अविश्वसनीय प्रतिभेला मानाचा मुजरा. आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्त धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणाऱ्या या कवित्रीस विनम्र अभिवादन.
2: आत्ताच आपण ऐकलत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त समन्वयित रूपक धरित्रीच्या आरशातून स्वर्ग पाहणारी निसर्गकन्या. लेखन केलं होतं शिवलीला शिवपूजे यांनी. निवेदन होतं स्नेहा टेपाळे आणि संतोष पोद्दार यांचं. सादर करते होते किशोर पवार. ही आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती होती.
3: आकाशवाणी धाराशिव केंद्राची निर्मिती असलेला समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
4: एफएम 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऋषिकेश रानडे आणि केतकी माटेगावकर यांच्या युगलस्वरात फुंटरू या चित्रपटातील मंदार चोळकर यांचं गीत ऐकवीत आहोत. संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आताच पण सखी चित्रपटातील साधना सरगम यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. कार्यक्रमात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरात सवाल माझ्या प्रेमाचा चित्रपटातील जगदीश केबुळकर यांचं गीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे अच्युत ठाकूर यांनी.

श्रोते हो गीतगुंजन या कार्यक्रमात स्त्री पार्टनर चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत ऐकवित आहोत. संगीतबद्ध केलं आहे निलेश मोहरीर यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेणे यांच्या युगलस्वरात ऋषिकेश कामरेकर यांनी संगीतबद्ध केलेलं टाइम प्लेस चित्रपटातील समीर विद्वंस यांचं गीत ऐकवित आहोत.

स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांच्या स्वरात ऋषिकेश कांबळेकर यांनी संगीतबद्ध केलेलं टाइम प्लीज चित्रपटातील समीर विद्वंस यांचं गीत ऐकलं श्रोतेहो. याबरोबरच गीतगुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचक जयश्री पुराणिक, भाग 68.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: शिकवताना मैथिलीचं लक्षच नव्हतं. समोर पुस्तक, कवितांच्या ओळी आणि त्याच कोलरीच्या ओळींवर ती ऍप्लिकेशनची कॉपी बेंगलोरला पाठवलेल्या. वर गरगरणारा पंखाही वारा देत नव्हता. या शहरातली या महिन्यातली घुसमटती हवा, वातावरणातला रखरखीतपणा कुठं नजर ठरू न देणारा. आज ती कविता त्या शब्दांच्या पलीकडे जाईना. बाजूच्या भिंती, बोर्ड, काळा कोरा फलक, ते नेहमीचं अथांग पाणी कुठं गेलं होतं? त्या पाण्यावरून जाणारी चिमुकली होडीही कुठं होती? शिकवताना मनापुढं नेहमी एक स्वतः रेखाटलेलं चित्र उभं असायचं. आज मात्र कॅनव्हास कोराच होता. वर्गात चुळबुळ सुरू झाली. तिनं कपाळावरला घाम टिपला, आवंढा गिळला, समोर पाहिलं. नेहमीचे चेहरे, बॅच वेगवेगळी पण चेहरे एकच. आजकाल अनुत्सुक, निर्विकारही, सर्वत्र एक कोरडेपणा, शुष्कपणाच. उपस्थितीही कमीच, खचाखच भरलेला वर्ग. डॉक्टर मित्रांचं ते शिकवणं, जीवाचे कान करून ऐकणारी ती, पडलेली टाचणी ऐकू येईल इतकी शांतता. हे सगळं बदलत कसं गेलं? बदलताना पाहत होतो तरी वर्षानुवर्ष तीच पोपट पंची. थांबूया आपण, ती म्हणाली. समोरचं पुस्तक घेतलं. ती वर्गाबाहेर पडताना एक खसखस पिकली. शिअर बोअरडम, कुणीतरी म्हणालं. ती एखाद्या जखमी पक्षासारखी वर्गाबाहेर निघाली. इतकी वर्ष शिकवत आहोत, कधीच बेईमान झालो नाही. आज फक्त एक दिवस. आपले कुणाशीच काही बंध जुळले नाहीत. आपलेपणाचे नाहीत, विरोधाचेही नाहीत. विरोधही आपलेपणाचीच एक बाजू असावी. शिकवत आलो त्या शब्दांशीच नाही तर इतर कुणाशी कसे? वर्गाबाहेर आली तो बराच शुकशुकाट होता. बहुतेक सगळे वर्ग सुटलेलेच होते, काही तर भरलेच नसावेत. रस्त्यावर आली तो ऑटो, टॅक्सी, बस सगळ्यांचा स्ट्राईक होता. तो कशाकरता होता ते देखील तिला माहीतच नव्हतं. येताना अंशुमननं सोडून दिलं. आता कसं जायचं? बाहेर मग कावेरीच दिसली. तेव्हा तिला हायसं वाटलं, इतकं की तशा या वाटण्याचीच तिला मग लाजच वाटली. टॅक्सी ऑटो नाहीत म्हणून काय आपण एकटे घरी जाऊ शकत नाही? कशी जातेस? कावेरीनं विचारलं. चल पायीच, लांब आहे ग. अंशुमनला फोन करून पहा ना. अगं घरी नसेल तो. चल जाऊ फिरत फिरत, तुझ्याकडे थोडं थांबेन मी. मग वाटलं तर तिथून फोन करीन अंशुमनला. दोघी चालायला लागल्या. रस्त्यावरचा थोडासा शुकशुकाट विचित्र.

आलं तेव्हा मैथिली म्हणाली, तुला एक सांगायचं राहिलंच, मी बंगलोर विद्यापीठात अप्लाय केलंय. बाहेरच्या ऍप्लिकेशनचा विचार केला त्यांनी तर मला मिळू शकतं. डॉक्टर भारद्वाज प्रयत्न करणार आहेत. मैथिली, कावेरीला बोलणं सुचेना. शंतनू, अंशुमन काय म्हणाले? अजून नाही सांगितलं घरी. थोडं हातात आल्यासारखं वाटलं की सांगता येईल. सांगणं काय, सोपीच गोष्ट आहे. कावेरीनं फाटक उघडलं तेव्हा मैथिली म्हणाली, मी जाते आता. थांबत नाही, अंशुमनला फोन करतेस म्हणालीस ना? नको, इथंपर्यंत आलेच आहे, आता जाता येईल. अगं थोडं काहीतरी घे ना. नको, पुन्हा कधी. खरंच बंगलोर चांगलं शहर आहे, तुला जाता आलं तर आवडेल बघ, बदल जाणवेल. तसं काही लांब नाही, पण तिथला एकूण पॅटर्नच वेगळा वाटेल. इतक्या थोड्या अंतरानंही बदल जाणवतो तेव्हा तो त्या शहराच्या कल्चरचाही भाग असू शकतो. मी सुरुवातीला होते तिथं, गणेशचा पहिला जॉब तिथलाच. अजून तर काही झालेलं नाही ग, पण तू चांगलं म्हणतेस तर समजते की तू मला शुभेच्छाच देते आहेस.

सकाळी शंतनू ऑफिसला जायच्या तयारीत होता. कपडे नीट इस्त्री केलेले नव्हते. त्याचे सगळे कपडे तयार ठेवणं या सगळ्या गोष्टी तिनं कधीच केल्या नव्हत्या, त्यामुळं तसं तिचं त्याकडे लक्षही नसायचंच. पण आज ती म्हणाली, दुसरे प्रेस केलेले कपडे नाहीत का? असू दे, तो म्हणाला तर तिनं दुसऱ्या हातात आणूनही दिले. त्यानं जरासं आश्चर्यानंच तिच्याकडे पाहिलं. आपण ते का केलं हेही तिला यावेळी सांगता आलं नसतं. थोडा वेळ वाटलं की या अशा घाईगर्दीच्या वेळेतच शंतनूला सांगून टाकावं का की तिला इंटरव्ह्यूला कॉल आला आहे म्हणून. यावेळी जास्त बोलणं टाळता येईल, थोडक्यातच निभेल. ती वाट पाहत राहिली. कॉलेज सुरू व्हायची वेळ आली. सुट्ट्या संपल्या तरीही तिला कॉल आला नव्हता. मनात येऊनही डॉक्टर भारद्वाजांना याबद्दल वारंवार विचारणं बरं वाटलं नाही. त्यांनी काय करायचं ते केलं होतं. तिला हताश वाटलं. अम्मा म्हणाली होती, कधी कुणाला याचना करू नकोस, कुणापुढे हात पसरू नकोस. तशी ती राहिलीही ताठच. पण काही वेळाच अशा येत गेल्या आणि मग वाट पाहणं सोडून दिलं असतानाच इंटरव्ह्यूचा कॉल आला. सकाळी शंतनू फिरायला निघाला. बूट घालत होता तेव्हा तीही उठली. तोही फिरायला जायचा सकाळी मैथिलीसारखाच. पण दोघांच्या वेळा वेगळ्या, रस्तेही वेगळे फिरण्याचे. त्यानं आपला चहा करून घेतला. ती उठली होती हे कळूनही तिला विचारलं नाही. मी येऊ का फिरायला? तिनं विचारलं. त्यानं तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग म्हणाला, चल ना. पण तिला वाटलं की त्याला जणू म्हणायचं आहे की चल तू, विचारायचं कशाला, एवढा रस्ता आहे आणि इतकी माणसं आहेत येणारी जाणारी. दोघं त्या रस्त्यानं निघाली मंदिराला वळसा घालून समुद्राकडे जाणाऱ्या. मैथिलीची वाट वेगाची होती. शंतनू जरा संथ चालायचा. पुढं गेल्यावर पाहिलं तर शंतनू बऱ्याच मागं राहिलेला. मग ती थांबली, एका कट्ट्यावर बसली. शंतनू जवळ आला. विचारलं तर त्याच्याकरता ती थांबली असं ती बोलली नाही. ते तोंडातून निघालच नाही. थकले होते, जरा फास्ट गेले ना, ती म्हणाली. मग तोही थोडा वेळ थांबला. ते तिच्याकरता असं तिला वाटलं. पण मग तो म्हणाला की तो या मंदिरापर्यंतच जातो. मंदिराच्या मागच्या बाजूनं समुद्र दिसतो, तिथं बसतो. दोघं समुद्राकडे पाहत होती. ती जरा पुढं बसली होती, शंतनू मागं. मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हायचं होतं. ही मागची बाजूच अपूर्ण होती. ते अपुरं बांधकाम ती पाहत होती. हे पूर्ण होईल तेव्हा कदाचित समुद्र इथून दिसायचा नाही. ते एक कडेकोट बंदिस्त असं मंदिरच होऊन जाईल. जिथून समुद्राचाच काय, आभाळाचाही लहानसा तुकडा दिसणारच नाही.

0: समुद्राला सम्मुख असं या मंदिराचं प्रवेशद्वार का नाही? तिला हे शंतनूशी बोलावं असं वाटलं. म्हणजे कोणाशी तरी बोलायचं होतं आणि शंतनू जवळ होता, पण ती त्याला इतकंच म्हणाली की हे बांधकाम पूर्ण होईल तेव्हा समुद्र दिसणारच नाही. शंतनू म्हणाला,
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बघेली गीत भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन ऐकलत. अभिवाचक होतं जयश्री पुराणिक यांचं. भाग 68 हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाइश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00 वाजता.
4: फोन फरमाइश.

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 10:45 झालेले आहेत. लोकगीतांचा कार्यक्रम लोकसंगीत प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो कार्यक्रमात देऊबाई गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं ऐकवित आहोत.

0: करिता हो तो।
1: अभिनंदन राहुल, फाइनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला। मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं।
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर। आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा,
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची।
4: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 11 वाजलेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग, प्रायोजक NCERT।

श्रोते हो, कार्यक्रमात आताच आपण देऊबाई गायकवाड आणि सहकार यांच्या स्वरातील लोकगीत ऐकलं. त्याबरोबरच लोकसंगीत हा लोकगीतांचा कार्यक्रम समाप्त.

FM 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रथम मुन्नवर राणा यांची रचना ऐकवीत आहोत. स्वर आणि संगीत आहे अल्ताफ राजा यांचा.

0: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था, संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ बोरबन नांदेड।
1: श्रोत्यो, मिश्र संगीत या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या स्वरात मधुकर जोशी यांची शब्दरचना ऐकवीत आहोत। संगीतबद्ध केला आहे श्रीनिवास खळे यांनी।

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं, फोन फरमाईश.
5: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
6: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
7: आमचा फोन क्रमांक 9405255120.
8: आमचा फोन क्रमांक 9405251520.
6: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
9: हॅलो, फोन फरमाईश.
5: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
6: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
9: फोन फरमाईश.
10: श्रोते हो, मिश्र संगीत या कार्यक्रमात इंदिरा संत यांचं भावगीत ऐकवित आहोत. देवकी पंडित यांच्या स्वरात संगीतबद्ध केलं आहे राहुल घोरपडे यांनी.

0: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है।
1: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते।
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध। आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या। महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास साची वाट विकासाची।

0: श्रोतेहो कार्यक्रमात आता सबन संत तुकाराम महाराज यांची रचना ऐकलात. स्वर आणि संगीत होतं राम विधाते यांचं. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
4: आमचा फोन क्रमांक 9405255120.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
5: फोन फरमाईश.
0: श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर हसन कमाल यांची गझल ऐकवित आहोत. स्वर आणि संगीत आहे चंदनदास यांचा.

हसन कमाल यांची गजल ऐकलात. स्वर आणि संगीत होतं चंदन दास यांचं. श्रोते हो, याबरोबरच मिष्ट संगीत हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो श्रोते हो, आता आपण ऐकूया निसर्ग याण सामाजिक कार्यकर्ते विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो नमस्कार. माणसाचा सगळ्यात मोठा गुरु हा निसर्ग असतो असं म्हणल्यास वावग ठरणार नाही. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतुचक्रात निसर्ग आपलं रूप विविधांगाने पालटत असतो. कधी भरभरून देतो तर कधी अचानक रौद्र रूप धारण करतो. मनुष्य स्वतःच्या उपभोगासाठी निसर्गातील अनेक स्रोतांचा सढळ हस्ते वापर करत असतो आणि याच निसर्गाला परत काहीतरी देण्याची वेळ येते तेव्हा मनुष्य कमीच पडतो. निसर्गायण हा असाच एक पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन यांची सांगड असणारा प्रकल्प. निसर्गायण या आपल्या अद्वितीय प्रकल्पाविषयी बोलण्यासाठी आज आम्ही विद्याधर वालावलकर सर यांना आमंत्रित केले आहे. सर, आपलं मनपूर्वक

0: स्वागत.
1: नमस्कार.
0: निसर्गायन टिटवाळा हा पर्यावरण दक्षता मंडळ एन्व्हायरो व्हिजिल आणि श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर टिटवाळा यांनी संयुक्तपणे विकसित करण्यात येत असलेला पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन असा हा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पावर विद्याधर वालावलकर सर गेली 25 वर्ष काम पाहत आहेत. सर, निसर्गायन या आपल्या प्रकल्पाविषयी आज आम्हाला जाणून घ्यायचंय, तर ही संकल्पना कशी काय सुचली?
1: पर्यावरणाकडे चला असं आपण म्हणतो किंवा निसर्गाकडे चला, तर हा निसर्गाकडे जाण्याचा एक मार्ग आहे असं समजू. आणि निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, तर आपल्या सभोवताली जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा. म्हणजे जी ज्या स्थितीला आज आहे त्या स्थितीला, म्हणजे प्रत्येकाचं पर्यावरण वेगवेगळं आहे. म्हणजे तुमच्या घराचं पण पर्यावरण आहे, तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहता त्या बिल्डिंगचं पर्यावरण आहे, तुमच्या परिसराचं, म्हणजे परिसराचा अभ्यास करून त्या परिसराशी जुळवून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे पर्यावरणाचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. परंतु ते सगळं बघायला आपण ज्या परिस्थितीत राहतो त्या परिस्थितीपेक्षा निसर्गाकडे वेगळं काय आहे किंवा निसर्गाकडे मूळ काय आहे, या पण अनेक शहरी विद्यार्थ्यांना गोष्टी मिळत नाहीत बघायला. तर त्या एकत्रितरित्या कुठेतरी बघायला मिळाव्यात. किंवा निसर्गाचं शिक्षण, म्हणजे लोकांना असं वाटतं कचरा निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण, तर कचरा निर्मूलन ही मानवाने निर्माण केलेली समस्या आहे, तिचं निर्मूलन म्हणजे निसर्गाचं शिक्षण नाही, ती माणसाला चांगली राहण्यासाठी केलेली एक प्रकारची सोय आहे. परंतु सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी आणि झाडं जगणं, त्यांनी योग्य प्रकारे वाढणं, त्यांनी स्वतंत्रपणे वाढणं आणि नीट पद्धतीने त्यांचा सांभाळ होणं, त्याच्यावरची फळं फुलं वगैरे यांचा सगळ्यात चांगल्या प्रकारचा आस्वाद घेता येणं, हा सगळा निसर्ग आहे. आणि याच्यावरती ते सगळे करणारे कोण, तर फक्त माणूस नाही तर सगळ्या प्रकारचे पक्षी आणि प्राणी यांना तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणजे जगातली जैवविविधता जी आहे ना, ती जर टिकली तर इतक्या प्रकारे जी निसर्गाने निर्मिती केली आहे ना, त्या सगळ्या प्रकारच्या निर्मितीला काहीतरी न्याय मिळेल. आणि त्या सगळ्याचा एकमेकाशी संबंध आहे हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे निसर्गाकडे जाणीवपूर्वक पाहणं. आणि हे करण्यासाठी अशा प्रकारचं एक टूल उभं करावं, म्हणजे सगळ्यांना वर्गामध्ये बसून धाडे शिकवले आणि चांगलं वागा म्हणून सांगितलं, पण ते चांगलं कशासाठी वागा याची प्रेरणा देणारं काहीतरी स्थान असावं. म्हणजे जसं आपल्याला, आपण लहानपणी जर एखाद्या खेडेगावात वाढलं असलो तर खेडेगावातल्या प्रत्येक गोष्टीची परत एकदा आठवण येते आणि तिथे बघितलेले प्राणी पक्षी छोटे कीटक यांच्याशी आपलं एक नातं जमलेलं असतं. तशा प्रकारचं नातं जमवण्याचा केलेला छोटा प्रयत्न असं आपण निसर्गायनला म्हणू शकतो.
0: पण मग या निसर्गायनचं काम कशा प्रकारे चालतं?
1: कसं आहे की मधल्या काळात ज्यावेळेला पर्यावरण शिक्षण सुरू झालं ना, तेव्हा त्यांच्या सिलेबसमध्ये एक गोष्ट अशी आली की तुम्ही निसर्ग सहल नेली पाहिजे. तर आम्ही अभ्यास असा केलात की आम्ही जवळजवळ, म्हणजे ज्या दिवशी हे पर्यावरण शिक्षण सुरू झालं त्याच्या अगोदरच आम्ही पर्यावरण शाळा सुरू केलेली होती आणि आम्ही सगळ्या वयोगटातल्या लोकांना शिकवायचो. व त्यावेळेला असं झालं की आम्ही जे शिकवतोय लोकांना किंवा मुलांना, किंवा त्या तत्पूर्वी हा विषय पर्यावरण म्हणून कधी शिकवला गेला नव्हता ना, तर त्यामुळे लोकांना माहितीच नव्हतं की या पर्यावरणात काय असावं म्हणून. त्यामुळे तो सिलेबस शिकवणं, त्याच्यानंतर जे टीचर्स झाले त्या टीचर्सना शिकवणं की तुम्ही पर्यावरण कसे शिकवा, अशा प्रकारची प्रगती त्याच्यामध्ये झाली. परंतु त्यांना जेव्हा सहलीला न्यायची वेळ आली त्यावेळेला ती कुठे न्यायची सहलीला, कारण तिथे ऑर्गनाइज स्वरूपामध्ये पर्यावरणाची माहिती देणारी स्वतंत्र यंत्रणा उभी पाहिजे ना, ती नेमकी नसल्यामुळे मग त्याच्यात इतकी विकृती आली की पर्यावरणाची सहल म्हणजे ते वॉटर पार्कला जायला लागले. का? तर तिथे पाणी आहे म्हणून. म्हणजे स्ट्रक्चर्ड स्वरूपामध्ये कमर्शियल फॉर्मॅटमध्ये जर एखादा माणूस सांगायला लागला की हे त्याला ऑल्टरनेटिव्ह आहे, तर ते बोकाळतं ना. त्याच्या स्वरूपामध्ये झालेलं जवळजवळ आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केलं त्यावेळेला 100 पैकी 27 किंवा 28 शाळा फक्त वॉटर पार्कमध्ये सहली न्यायच्या आणि त्याला निसर्ग सहल म्हणायच्या. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की नुसतं बोलून नाही चालणार. त्यांनी विचारलं मग कुठे जाऊ आम्ही, तर त्यांना ऑल्टरनेटिव्ह सांगता आला पाहिजे आणि तो आपण उभा केला पाहिजे. म्हणून आम्ही ही सगळी चळवळ उभी केली आणि त्यातनं एक निसर्गायन नावाचा प्रकल्प मुरबाड रस्त्यावरती उभा केला. तो साधारणपणे 4 एकरमध्ये होता. त्याच्यामध्ये आमच्या बाजूने वाहणारा एक प्रवाह होता, त्याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारचे बांध घातले. ते पाणी कसं अडवायचं याच्यामध्ये प्रात्यक्षिक होतं. ते पाणी हळूहळू जात असल्यामुळे त्या मुलांना पाण्याचा प्रत्यक्ष स्पर्श आणि अनुभव आणि पावसाळ्याच्या वेळेला जे खळाळणं असं ते सुद्धा तिथे अनुभवायला मिळालं. आमच्या बाजूला घनदाट जंगल होतं मस्त. त्या जंगलामध्ये आम्ही नेऊन त्यांना केवळ त्या जंगलामध्ये शहरांमध्ये काही स्क्वेअर फीट मध्ये किती बायोडायव्हर्सिटी असते हे त्यांना बघून दाखवलं, म्हणजे त्यांना प्रत्यक्ष बघायला सांगितलं, सगळ्या प्रकारच्या झाडांचा परिचय करून दिला, अगदी रानभाज्या ज्या असतात ना त्या कुठे उगवतात हे पण आम्ही त्यांना दाखवलं, आणि हे

0: भूगोलाला इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जसे यायला लागले तशी मोठी माणसं पण यायला लागली आणि त्यातनं ते निसर्गायण नावाचं केंद्र आमचं उभं राहिलं. परंतु दुर्दैवाने आता जो काय कल्याण मुरबाड नवीन रेल्वे जी येणार आहे ना, त्या रेल्वेमध्ये आमची ती जागा चालली, आमची जागा आमच्या बाजूचं जंगल सगळंच चाललंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही या अशा स्वरूपाचा काही प्रयत्न करत होतो.
1: दरम्यानच्या काळात कोणत्या वर्षी या प्रकल्पाची मुहूर्त मेढ रोवली गेली?
0: 6-7 वर्षापूर्वी त्यांनी ती अॅक्च्युअल जागा डिक्लेअर केली, म्हणजे त्यांनी रस्ता डिक्लेअर केला आणि त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या सगळ्यांना नोटीसेस दिल्या. कोविडच्या अगोदरच आम्हाला ती नोटीस मिळाली आणि आम्हाला असं सांगितलं की तुमची ही जागा आहे तिथे अक्वायर करणार आहेत. इव्हन तिथे झाडांवरती त्यांनी नंबर लावलेत आणि ती झाडं आता सगळी जवळजवळ काही हजाराच्या संख्येत ती झाडं आहेत. ती
1: सगळी
0: ते आपण एवढं निगुतीने ते सगळं उभं केलं आणि आता ते सगळं त्याच्यामध्ये जाणार आहे. पण ठीक आहे, तिथल्या लोकांना ती काय त्यांच्या विकासाची कॉस्ट ती त्यांना द्यायला लागणार असं आहे जवळजवळ. परंतु त्याच वेळेला आम्हाला आम्ही एक रुदना नावाच्या गावाच्या जवळ टिटवाळ्याच्या जवळ सरकारच्या एका प्रकल्पामध्ये 50 एकर जमीन सरकारकडनं घेतलेली आणि त्याच्यावरती आम्ही एक मोठं जंगल उभं केलं, त्याला देवराई असं नाव दिलं. आणि त्या देवराई नावाच्या जंगलात 28,000 नवीन झाडं आम्ही लावली आणि जवळजवळ 22,000 जुन्या झाडांना आम्ही तिथे चांगल्या प्रकारचं वातावरण उत्पन्न करून दिलं.
1: कोणत्या प्रकारची झाडं होती
0: ही? सगळ्या, म्हणजे जवळजवळ माझ्या मते ती 128 प्रकारची झाडं होती, 128 स्पीसीज. म्हणजे पहिल्यांदा ती झाडं सिलेक्ट करताना सुद्धा आम्ही त्या परिसरात फिरून त्या परिसरामध्ये कुठली कुठली झाडं आहेत त्यांची सगळ्यांची नोंद केली आणि मग त्याच झाडांची बेसिक छोटी छोटी झाडं तयार करण्यासाठी त्याच्या आयदर बिया मिळवणं किंवा त्याच्या फांद्या मिळवणं अशा सगळ्या प्रयोग करून एक नर्सरी उभारली.
1: पण मग या सगळ्याचा तुमचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास होता की?
0: हा, आमच्याबरोबर जवळजवळ 6 जण प्राध्यापक आहेत आमच्या बरोबरचे जे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक आहेत. म्हणजे केळकर कॉलेजचे डॉक्टर पारटकर आहेत, ठाणा कॉलेजचे नागेश टेकाले सर आहेत, किंवा सोमय्या कॉलेजचे डॉक्टर संजय जोशी आहेत, नंतर झुंझुनवाला कॉलेजचे डॉक्टर काळे आहेत. या सगळ्यांना बरोबर घेऊन त्याचा सगळ्याचा अभ्यास केला. आमच्या अध्यक्ष ज्या आहेत डॉक्टर मानसी जोशी, त्या झेवियर कॉलेजला प्राध्यापिका होत्या, तर त्यांनी ठाण्याचा सेन्सस पण केले, ट्री सेन्सस. तर त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही जेव्हा अभ्यास केला तेव्हा आम्हाला जवळजवळ 128-129 स्पीसीज आम्हाला प्रत्यक्ष अवेलेबल झाल्या आणि त्या सगळ्या स्पीसीज आणून आम्ही त्या सगळ्या झाडांना 2 वर्ष आमच्या नर्सरीमध्ये वाढवलं पहिल्यांदा. आणि मग ते झाड जेव्हा स्ट्रॉंग झालं तेव्हा ते उचलून मग नेऊन आम्ही जंगलामध्ये लावलं आणि त्या जंगलामध्ये ती झाडं सगळी जवळजवळ 5 वर्ष आम्ही, म्हणजे पहिली 2 वर्ष त्याला पाणी वगैरे द्यायला लागलं नीट आणि नंतर ती आपणून आपल्या पद्धतीने वाढली.
1: सगळी झाडं
0: प्रचंड, म्हणजे सगळी झाडं आता 18-22 फूट उंच आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 11,000-12,000 बांबू आहेत नुसते. काळू नदीला लागून आहे ते, किनाऱ्याच्या बाजूला धूप होऊ नये म्हणून आम्ही जो बांबू लावला तो 11,000-12,000 बांबू लावलेत नुसते त्याला. म्हणजे तेवढे बांबू आता तिथे अस्तित्वात. बांबू हे एक झाड कन्सिडर करा का, बाकी सगळी झाडं वेगळीच आहेत 28,000. तर बांबू त्यातलं एक झाड आहे असं समजा. अशा प्रकारचं एक मोठं जंगल तिथे उभं राहिलंय, घनदाट आहे पूर्ण. म्हणजे आता तर पावसाळ्यात तिथे आत्मे शिरणं अशक्य एवढं तिथे दाट सगळं झालं असेल आत्ता पावसाळ्यात. ते बघून मला टिटवाळ्याच्या गणपती मंदिराने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांना त्यांची एक 12 एकर जागा जी आहे ना ती अशा प्रकारे डेव्हलप करायची आहे. बहुधा सगळं निसर्गाने घडवून आणलेलं असावं. ज्या वेळेला आम्हाला तसा कॉल मिळाला की ते आमचं निसर्गायण नावाचं केंद्र बंद होणार कदाचित काही वर्षांनी, त्याच वेळेला आम्हाला हे नवीन केंद्र मिळालं आणि त्यावेळेला गणपती मंदिराच्या डोक्यात अशी कल्पना होती की एक रिक्रिएशन सेंटर उभं करावं म्हणून. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट अशी केली की त्यांना हे निसर्गायण दाखवलं, आमचं आमची संकल्पना सांगितली आणि त्याच्यामधून असं ठरलं की हे निसर्गायण नावाचं निसर्ग शिक्षण संशोधन आणि पर्यटन केंद्र आपण उभं करावं आणि त्याच्यावरती म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू गणपती मंदिर. त्या सगळ्या लोकांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याप्रमाणे त्या जवळजवळ 1-1.5-2 वर्षापूर्वी हे सगळं ठरलं आणि 6-7 महिन्यापूर्वी ऍक्च्युअल त्याच्या बांधकामाला सगळी सुरुवात झाली. सगळ्या प्रकारचे प्लॅन्स मंजूर करून आणि योग्य प्रकारच्या परवानग्या घेऊन त्याची पहिल्या पायाभरणी समारंभाला तिकडचे महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आणि आयुक्त सुद्धा आलेले. हे कल्याण टिटवाळा म्हणजे कल्याण महानगरपालिकेत येतात, तर ते प्रत्यक्ष आलेले आणि त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाला म्हणजे या प्रकारच्या उभारणीला सुरुवात झाली.
1: मग ही जशी झाडं तुम्ही लावली म्हणतात तसंच भात शेती हा सुद्धा प्रकल्प तुम्ही राबवत आहात.
0: हा, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना पर्यावरण शिक्षण संशोधन आणि पर्यटन, त्यामुळे याच्यातलं संशोधन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. एज्युकेशन जसं इम्पॉर्टंट आहे तसं त्याच्यातलं संशोधन पण इम्पॉर्टंट आहे आणि पर्यटन हा त्यातला लोकांना खेचून घेणारा भाग आहे की ज्याच्या निमित्ताने लोकांनी तिथे यावं. तर मग या शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारचं शिक्षण येतं ना, म्हणजे झाड कसं लावावं, म्हणजे कुंडीत झाड कसं लावावं याच्यावरती आम्ही वर्कशॉप घेतो आता आणि वर्गात जाऊन शिकवतो, शाळांमध्ये जाऊन शिकवतो. तर ते तिथे लोकांना बघायला मिळेल, शिकायला मिळेल. तिथपासून ते झाडाची निगा कशी घ्यायची असते, झाड कसं वाढतं तिथपासून सगळं समजावं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी असतात ती प्रत्यक्ष बघता यावीत याकरता आम्ही 2 प्रकारची जंगलं उभारलीत तिकडे. एक प्रकारचं जंगल आहे ते ट्रॅडिशनल जंगल आहे जे आम्ही 4 स्तरावरती उभं करायचं ठरवलंय. त्यातले

0: पहिला स्तर आमचा लावून झाला आता पूर्ण. म्हणजे जी उंच वाढणारी झाडं आहेत ना ती जवळजवळ 10-12 फुटाचं अंतर ठेवून ही उंच वाढणारी झाडं ही साधारणपणे 4 एकर मध्ये आम्ही लावली आहेत. तिथे
1: ट्रॅडिशनल
0: जंगलाचं पारंपरिक आणि ही सगळी जवळजवळ 82 प्रकारची झाडं आहेत, 82 टाईप्स ऑफ प्लांट. आणि त्याच्यानंतर मग आता या वर्षी म्हणजे ती लावून झाल्यानंतर जवळजवळ 6 किंवा 8 महिन्यांनी आम्ही तिथे दुसरी झाडं जी लावायला सुरुवात केली ती बुशेस, म्हणजे तुम्हाला जंगलामध्ये जी छोटी झाडं दिसतात ना मध्ये किंवा त्याला मध्यम आकाराची असं म्हणा,
1: जी साधारण आपल्या कमरे इतकी किंवा
0: मध्यम आकाराची झाडं ती लावायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही बहुधा सगळ्या प्रकारच्या वेली लावायला सुरुवात करू की ज्या वेली सगळ्या झाडांवरती पसरतील. आणि चौथं वेगवेगळ्या प्रकारचं गवत, असे 4 टाईपचं जंगल म्हणजे 4 स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय.
1: ते
0: मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे

0: स्तर असलेलं जंगल हे लोकांना तिथे अवेलेबल होईल. त्याला साधारणपणे 2 वर्षाचा काळ ह्या सगळ्याला लागेल. तसंच आता नवीन एक मियावाकी पद्धतीचं जंगल आलंय.
1: ते काय
0: ते मियावाकी पद्धतीचं जंगल म्हणजे आता जशी माणसांना गर्दी झाली ना शहरामध्ये तशी झाडांना सुद्धा गर्दी, म्हणजे त्यांना स्पेस कमी मिळायला लागले तर कमी जागेमध्ये झाडाला वाढायला परवानगी देणं असं जवळजवळ ते मियावाकी. म्हणजे सगळ्या शहरांच्या मध्ये तुम्हाला आता जे मोठ्या मोठ्या संख्येचे प्रोजेक्ट दिसतात की जिथे मोठ्या संख्येने झाडं लावली आहेत हे सगळे मियावाकीचे. मियावाकी एक जपानी पद्धत आहे. जपानमध्ये पण लोकसंख्या जास्त आणि जागा कमी असल्यामुळे त्यांनी ते डेव्हलप केले, ज्याच्यामध्ये झाडाला सगळ्या प्रकारची न्यूट्रियंट्स त्यांच्या मुळाजवळ अवेलेबल करून देतात. म्हणजे जसं आपण कुंडी भरतो की नाही, कुंडीमध्ये सगळं खत बीत भरतो, तसं सगळी खालची माती काढून घेऊन त्या मातीमध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रियंट्स आणि खतं घालून त्या मातीचा परत एक स्तर निर्माण करतात. तो शक्यतो सपाट असतो आणि त्याच्यावरती लिटरली 1 ते 1.25 फुटावरती एक झाड, इतक्या जवळजवळ झाडं लावली जातात. आणि ही सगळी झाडं जी आहेत ना, ही सगळी झाडं त्यांना लागणाऱ्या सूर्यप्रकाशाकरता सरळ वाढायला सुरुवात करतात.
1: हो, कारण बाजूला वाढायला जागाच नसते, कमी जागा असते
0: आणि एकमेकाशी कॉम्पिटिशन करत असल्यामुळे ती गतीने वाढतात, अधिक गतीने वाढतात आणि त्यातनं ते जंगल लवकर उंच वाढतं असं. अर्थात त्या कॉम्पिटिशनमध्ये काही झाडं जे वीक असतात किंवा काही झाडांना जर वाढता नाही आलं तर ती मरून जातात, पण तरी सुद्धा एक घनदाट जंगल उभं राहतं की ज्याच्यामध्ये आतमध्ये शिरणं सुद्धा अशक्य व्हावं इतकं घनदाट जंगल उभं राहतं. आता हे सगळं यातलं पहिलं स्टेज आम्ही पूर्ण केली आता, म्हणजे जवळजवळ 1 एकरमध्ये 13,000 झाडं लावली आहेत 1 एकरामध्ये.
1: ती साधारण कोणती झाडं असतात?
0: ती पण तशीच आहेत, 28 प्रकारची झाडं आहेत. म्हणजे तुम्ही आत्मय शिरल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा रस्ता केला, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत गेलात तर प्रत्येक 3 रांगा वेगवेगळ्या झाडांच्या लावलेल्या आहेत. असं बघून तुम्ही चारही बाजूने त्याला फळझाडं लावली आहेत ज्याच्यामुळे त्याला पक्षी अट्रॅक्ट व्हावेत किंवा त्या झाडांमध्ये यावेत अशा स्वरूपाचं. आणि मध्ये मग बाकी सगळी झाडं जी ट्रॅडिशनल झाडं आहेत आपली ती सगळी मध्ये लावली आहेत, औषधी वगैरे ज्या वनस्पती आहेत त्या. असं करून एक मोठं जंगल तिथे आता उभं केलं आहे की ज्या जंगलामध्ये आतमध्ये शिरायला सुद्धा फक्त 2 रस्ते आहेत की ते जे आम्ही केलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये एक मध्ये शांततेत बसण्यासाठी एक छोटीशी काय म्हणतात ते कुटी तयार केली आहे ज्याला तुम्ही ध्यानगृह असं म्हणू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही बसलात तर तुम्हाला चारही बाजूने पूर्ण जंगलच सापडेल. आता हे करताना आमची संकल्पना अशी होती की जवळची जी मोठी महाविद्यालय आहेत म्हणजे बिर्ला महाविद्यालय जवळ किंवा SH केळकर महाविद्यालय ह्या दोन्ही संस्थांशी आम्ही बोललोय आणि त्यांचे काही विद्यार्थी आता आमच्याकडे यायला तयार आहेत जे या दोन्ही जंगलांचं जे आता वाढणं आहे ना त्या वाढण्याचा अभ्यास करणार आहेत, म्हणजे त्याच्यावरती संशोधन करणार आहेत. आणि मग त्याच्यामधून आपल्याला कळेल की अशा प्रकारच्या घनवनाचे, घनवन म्हणजे एकत्रित म्हणजे त्याला मियावाकी जे आहे ते घनवनाचे फायदे काय तोटे काय आणि ओपन जे आपण जंगल बांधतो त्याचे फायदे काय आणि तोटे काय. दोन्ही मॅनमेडच आहेत ना आता, दोन्ही पूर्ण सपाट कोरडी जागा होती ज्याच्यावरती आपण हे सगळं तयार करतोय त्यामुळे हे दोन्ही मॅनमेडच आहेत. पण अशा प्रकारच्या मॅनमेड जंगलामधला कम्पॅरेटिव्ह अभ्यास करणारी सिस्टीम आम्ही तिथे उभ्या करतोय आता, त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असेल. या सगळ्यांबरोबरच शेती हा पण मूळ त्यातला विषय आहे की नाही. आयडियली शेती जर बघायला गेलं तर मानवाने स्वतःच्या आवश्यकतेकरता निर्माण केलेली गोष्ट ती काही नैसर्गिक गोष्ट नाहीये. जंगल नैसर्गिक आहे, शेती नैसर्गिक नाहीये, शेती अनैसर्गिकच आहे कारण शेतीमध्ये मोनोकल्चर एकाच स्वरूपाचे झाडं लावली जातात. परंतु त्याचाही जर आपण पर्यावरणात्मक दृष्टीने अभ्यास करायचं ठरवलं आणि त्याचं योग्य प्रकारचं म्हणजे उदाहरणार्थ केमिकल फर्टिलायझर न वापरणं, पेस्टिसाइड न फवारणं, शक्यतो उपलब्ध असलेल्या ऑर्गॅनिक आणि योग्य प्रकारच्या वस्तूंनी ती शेती वाढवणं असं जर करायचा प्रयत्न केला तर ते असं म्हणणारे ऑर्गॅनिक शेती करणारे असे किती लोक आहेत तर ते हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत आता. परंतु ते कोणीतरी लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्याच्यातले प्रोसेस समजावून सांगितलं पाहिजे, त्याची आवड निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही तिथे सगळ्या मुलांना बरोबर घेऊन तिथे प्रत्यक्ष तशा स्वरूपाने शेती करायचा प्रयत्न करतोय. त्यातली 1 एकर जागा जवळजवळ आम्ही त्या सगळ्या विषयासाठी ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष आता परवा आमच्या इकडे पहिल्यांदा पेरणी झाली, त्याच्यानंतर रोवणी झाली, म्हणजे ते पूर्ण काढून शेत लावायचा, ते चिखल लर्न केलेली त्याच्यामध्ये ते शेत लावायला, त्या सगळ्याला विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी झालेले. आता हे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न आम्ही त्या मुलांच्या सहाय्याने करणार आहोत.
1: कमाल.
0: या सगळ्या विषयावरती एकत्रितरित्या मुलांना संधी मिळवून द्यायची असा आमचा प्रयत्न आहे की ह्या सगळ्या संधी म्हणजे हे सगळे कुठे शिकवलं जातं का, तर शिकवणं तसं कठीणच आहे. म्हणजे ग्रामीण विभागातल्या मुलाला ग्रामीण भागामध्ये ते कदाचित शिक्षण मिळत असेल, पण शहरी भागातल्या मुलाला साधं एक्सपोजर सुद्धा मिळत नाही त्याच्यामध्ये. किंबहुना एखादं फळ झाडावर लागतं तर ते कसं लागतं, तो काजू बोंडामध्ये असतो तो कसा असतो, पेरू झाडावर कसा लागतो, इथपर्यंत मुलांना प्रश्न असतात. तर हे सगळे प्रश्न तिथे सोडवावेत अशा स्वरूपाची आमची संकल्पना आहे. म्हणून हे सगळं प्रत्यक्ष त्या मुलांना अनुभवता यावं म्हणून ते तिथे उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे सगळं मिळून 4 आणि 1.5 एकरवरचं मोठं जंगल, 12 एकरातल्या 5 एकरावरती जंगलच आहे नुसतं मोठं. आणि मग याच्यामध्ये मूळ हेतू आहे तो पंचमहाभूतांची ओळख.

आपण आपलं नातं आपल्या परिवाराशी कसं जोडलं जातं, तर परिवारातल्या प्रत्येकाशी आपलं वेगवेगळं नातं असतं आणि सगळ्यांचं म्हणून एक नातं तयार होतं ज्याला कुटुंब म्हणतो आपण. तसं आपल्या परिसरातले किंवा आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींशी जर आपलं नातं जोडलं गेलं तर आपण त्याला परिवार समजू शकतो. म्हणजे म्हणायला सोपं आहे काय माझा देश माझं घर आहे, पण तो खरंच आहे का? तर ते केव्हा आहे की जेव्हा प्रत्येकाशी माझं नातं आहे तेव्हा आहे. म्हणजे मी अगदी एक छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी म्हणजे कंपनी बंद झालेली ना, तेव्हा त्याच्या मागे एक जंगल आहे. जंगलाच्या पाण्याची व्यवस्था जी आहे कंपनीने केलेली आणि त्या कंपनीतलं पाणी उचलून त्या जंगलाला दिलं जायचं. तर वन फाईन मॉर्निंग कंपनीमध्ये टाळेबंदी डिक्लेअर झाली आणि कंपनी बंद झाली आणि वरती जाणारं पाणी बंद झालं आणि ती सगळी झाडं ती सुकायला लागली. ती लावून काहीच महिने झाल्यामुळे ती झाडं सुकायला लागली सगळी. त्यावेळी तिथल्या मुलांनी थोडंसं म्हणजे तिथल्या शाळा बिळांनी त्याला ऑब्जेक्शन घेतलं आणि ते आमच्याकडे आलेले. तेव्हा आम्ही त्यांना असं केलं की चला म्हणजे सगळेजण जाऊ. त्यावेळेला रक्षाबंधनाचा दिवस होता तर ती सगळी मुलं हातात राख्या घेऊन गेली तिकडे आणि सगळ्या झाडांना त्यांनी राख्या बांधल्या आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ते छापून आलं की शाळेतल्या मुलांनी जाऊन वृक्षांना राख्या बांधल्या आणि त्याला वृक्षबंधन असं नाव दिलं. त्या आपल्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत वीणा गवाणकर, त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्याच्यावरती एक लेख लिहिलेला की मुलांनी वृक्षबंधन केलं म्हणून. त्याचा इतका परिणाम झाला त्या वृक्षबंधनाचा की कोर्टाची ऑर्डर सुटली. तिथले तो लॉक उघडलं गेलं, सीईटीपी मध्ये गेलेलं नोसिलचं पाणी उलटं यायला लागलं नोसिलमध्ये आणि ते पाणी वरती उचलून परत त्या झाडांना घातलं गेलं आणि ती झाडं जगली सगळी. त्यातनं आम्हाला असं कळलं की म्हणजे जर भावना जोडली गेली ना तर त्यातनं अत्यंत मोठा फरक आढळतो चांगला. आणि म्हणून आम्ही तो जो कार्यक्रम आहे वृक्षबंधन हा संबंध पॉप्युलर केला. तो इतका पॉप्युलर झाला की आता हे ज्या हरित छात्र सेना वगैरे ज्या झालेल ना त्यांचा एक प्रमुख कार्यक्रम म्हणजे वृक्षबंधन असा आहे की ती मुलं जी आहेत ती आपापल्या शाळेत किंवा परिसरात असलेल्या झाडांना जाऊन राख्या बांधतात आणि त्यांच्या मताने ते जोडून घेतात झाडांशी. असं इतके चांगले अनुभव आम्हाला आलेत की काही वर्षांनी परदेशात गेलेली मुलं जेव्हा शाळेत परत येतात गावामध्ये त्यावेळेला त्यांच्या भेटीतली सगळ्यात एक भेट नक्की असते की शाळेच्या जवळच्या त्या वृक्षाला भेटून येऊ. त्यामुळे इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर झाडांची, इतक्या प्रकारची अटॅचमेंट जर आपल्या आजूबाजूच्या सर्व नैसर्गिक गोष्टींशी झाली ती कोणाशी तर ती पंचमहाभूतांशी. त्यामुळे पंचमहाभूतांशी जर माझं नातं असलं ना तर मग मी ते खराब नाही करणार, म्हणजे मी ते पोल्यूट नाही करणार असं आपल्याला म्हणता येईल. थोडासा रिमोट किंवा थोडासा दूरवरचा विचार आहे परंतु तशा स्वरूपाचा विचार आम्ही करायला सुरुवात केला. म्हणजे आता ना आमच्या सगळ्या प्रकल्पाचा मूळ उद्देश तो आहे की पंचमहाभूतांची ओळख करून द्यावी. निसर्गायणमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला पंचमहाभूतांची ओळख करून मिळाली पाहिजे. म्हणजे आमच्या 12 एकर जमिनीला चारही बाजूने एक वॉल कंपाऊंड आहे. ते वॉल कंपाऊंड आम्हाला त्या मंदिराने बांधून दिले. या वॉल कंपाऊंडला आतल्या बाजूला जे फेस आहे ना त्या फेसेसवरती त्याला 6x6 स्क्वेअर फीटचे असे मोठे वॉल पॅनल्स आहेत. तर आम्ही त्या 6x6 वॉल पॅनलवरती आतल्या बाजूने असलेल्या रस्त्यावरती जो बरोबर 1 किलोमीटरचा रस्ता आहे आतल्या बाजूने चारही बाजूला फिरणारा त्या सगळ्यावरती एक चांगल्या प्रकारची प्रदर्शनी डेव्हलप करतो की ज्याच्यामधून अशा प्रकारे मुलांना पंचमहाभूतांची ओळख होईल. डे टू डे आपल्या संपर्कात कसं येतं, हवा आपल्या संपर्कात कशी येते, पाणी आपल्या संपर्कात कसं येतं, आपलं नातं काय या सगळ्या गोष्टींशी, ऊर्जेशी आवाजा नातं काय, ती कशी डेव्हलप होते, ती मी वेस्ट करतो का वापरतो कशी, पाणी कसं डेव्हलप होतं कुठून येतं, ते मी वेस्ट करतो का नीट वापरतो, अशा सगळ्या प्रकारची संकल्पना त्याच्यावरती मांडावी अशी आमची एक योजना आहे. आणि त्यातनं त्याला सध्या नवीन टेक्नॉलॉजीला भरपूर वाव आलाय त्यामुळे त्याच्यावरती एक चांगल्या प्रकारचा बारकोड जर खालच्या बाजूला असला आणि तो स्कॅन त्याच्यावरती त्याची अधिक माहिती जर त्याच्यावरती मिळत असली तर सगळ्या जगाची माहिती मला त्या तेवढ्या पॅनलवरती देता येईल. त्या सगळ्या पॅनलवरती साधारणपणे 1 किलोमीटर तुम्हाला सायकलने सुद्धा जाता येईल अशा प्रकारची सोय केली आहे. वापरायचं तर वाहन सायकल वापरायचं नाही तर चालत जायचं, असं चारही बाजूने चालायला मस्त रस्ता केलेला आहे. हे सगळं त्या मुलांना आवडेल असंच केलेलं आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी थोड्या अंतरावरती काहीतरी एक थोडस विश्रांतीचं ठिकाण असेल तिथेही काही त्यांना वेगळ्या विशेष माहिती मिळेल. त्याला तिथे आतमध्ये मिळेल तर प्यायला मिळणारं पाणी आहे ना ते मी शक्यतो रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं पाणी त्यांना प्यायला द्यायचा विचार करतोय. म्हणजे शक्यतो त्यांना बाहेरचं पाणी तरी तिथे आणायचं नाही असाही एक प्रयत्न करतोय. सगळ्या प्रकारचे नॉर्म्स आहेत सगळ्या अशा सार्वजनिक ठिकाणी काही पाण्यावरती काही ते सगळे पाळून सुद्धा अशा प्रकारचा वेगळेपण. म्हणजे त्यांनी बाटली आतमध्ये न्यायचं कारणच नाही ना, पाण्याची प्लास्टिकची बाटली, प्लास्टिक लागतं कशाला, इथपासून त्याची सुरुवात आहे. आपण आता जर खरं विचार केला तर प्रत्येक 5वी गोष्ट मी स्पर्श करतो ती प्लास्टिकची आहे आणि प्लास्टिकला आपण आपल्या जीवनातनं बाजूला काढू शकत नाही. परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या विशेष आवश्यक गोष्टी आहेत त्यातनं जरी प्लास्टिकला बाजूला काढलं तरी भरपूर चांगलं होईल आणि म्हणून आपण प्रयत्न त्याच्यासाठी सगळे हे सगळे त्यांना प्रत्यक्ष अनुभूती यावी, अनुभवता यावं, त्यांना त्यातनं वेगळेपण जाणवावं याच्यासाठी करतोय. म्हणजे आता आमच्या सगळ्या प्रकल्पाचा पाण्यामधला एक जो भाग आहे ना त्याच्यामध्ये आम्ही एक चांगल्या प्रकारची विहीर बांधली आहे जी स्टेप वेल आहे, तिला 12 वसं म्हणतात. तर गेल्या 25 वर्षात कुठे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं 12 उभं

0: राहिलेलं नाही आहे. हे
1: बर
0: 25 वर्षात गेल्या अशा प्रकारची 12 इतिहासात उभी राहिली होती. आत्ता आत्ता एल्फिस्टन कॉलनीने पुण्यामध्ये नवीन 12 बांधली आणि तेच जे डॉक्टर उमेश मुंडले जे त्यांनीच आमच्या इथे येऊन ती 12 सगळं डिझाईन आणि हे सगळं केलं आणि पायऱ्यांची विहीर उभी राहिली आहे चक्क. आणि आमच्या सगळ्या 12 एकरच्या प्रोजेक्टचा पाण्याचा स्रोत म्हणून ती विहीर आहे आता. तेच पाणी आम्ही प्यायला वापरणार आहोत शक्यतो. इतक्या चांगल्या प्रकारे जर ते म्हणजे एका छोट्या गावाचं सगळ्या प्रकारचं पाण्याची आवश्यकता, शुद्ध हवेची आवश्यकता, त्याला लागणारा ऑक्सिजन, त्याला लागणारी फळफळावळ हे सगळं जर तिथे डेव्हलप होऊ शकतं तर मग असं स्वयंपूर्ण गाव अशीच पूर्वी कल्पना होती ना, तर हे स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न त्याच्यासाठी चाललाय आणि हे प्रत्यक्ष त्या मुलांनी बघावं असं.
1: हो आणि म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या माणसाने, मुलाने, प्रत्येकाने निसर्गाशी कनेक्ट होता येईल असा तुमचा खूपच छान प्रयत्न निसर्गायणद्वारे तुम्ही करताय. आणि मग या निसर्गायण या प्रकल्पासाठी तुम्हाला कोणत्या संस्था तुम्हाला प्रत्यक्षात हातभार लावतात का?
0: गणपतीचं जे देऊळ आहे सिद्धिविनायक मंदिर, त्यांनी तर सगळ्या प्रकारचं सहकार्य, कारण त्यांच्या जागा आहे ती, त्यांच्या ट्रस्टचाच हा प्रकल्प, संयुक्त प्रकल्प आहे आमचा, त्यांनी मदत केली आहे. तिथली महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर सगळे तिथे येऊन गेले. त्यांनी आता आमच्या चारही बाजूचा जो रस्ता आहे ना 1 किलोमीटर, त्याला दोन्ही बाजूने 800 झाडं लावायला आणि ती सगळी झाडं ते 20-22 फूट उंच झाडं त्यांनी आता आणलीत आणि ती लावायचा प्रयत्न ते करतायत, त्यामुळे ती झाडं त्याच्यावरती लागतील. त्याच्यानंतर आत्मदेश हे जे सगळं काम मी सांगतोय तुम्हाला त्यातलं प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनचं काम असेल ते कदाचित लेबरकडनं मी केलंय, परंतु झाडं लावणं, रस्ते बनवणं, खड्डे खणणं हे बहुतांश काम विद्यार्थ्यांनी येऊन केलंय. म्हणजे शाळेतली मुलं तिथे उतरतायत, महाविद्यालयीन विद्यार्थी तिथे येत आहेत, सगळ्या प्रकारच्या आम्ही 8 प्रकारच्या बागा करतोय तिकडे. त्या 8 प्रकारच्या बागांच्या ज्या बाउंड्रीज आहेत ना त्या आता आम्ही खणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची झाडं ही मुलं येऊन लावतात तिकडे. म्हणजे आम्ही जास्वंदाच्या झाडांची फक्त एक बाउंड्री तयार केली आहे, मोगऱ्याच्या झाडाची एक बाउंड्री तयार केली आहे अशा. आणि म्हणजे परदेशात ना आणलेली चित्रविचित्र झाडं लावायच्या ऐवजी भारतीय झाडं लावून अशा बाउंड्री तयार करता येतात, अशा प्रकारचं बायफर्केशन करता येतं, हे पण आम्ही तिथे आता करतो.
1: त्या मुलांना अनुभव विचारला का त्यांना कसं वाटतंय?
0: म्हणजे आमच्यापेक्षा जास्त ते इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामध्ये, कारण म्हणजे काही काही मुलं तर चिखलात उतरलेली नसतात कधी. ती परवा जेव्हा ते भात लावायला चिखलात उतरली तेव्हा ती लोळली चिखलामध्ये, कारण त्यांना तशी परवानगी पण घरामध्ये कधी मिळाली नव्हती आयुष्यात, जी परवानगी त्यांना तिथे मिळाली. हा जो आनंद असतो ना तो आपला बेसिक आनंद आहे ना, आपल्याला आपल्या निसर्गात जे अव्हेलेबल आहे त्याचा अनुभूती आपण घ्यावी, ती तिथे घ्यायला मिळते त्यांना
1: मुक्तपणे, डायरेक्ट निसर्गाशी त्यांचं नातं जुळतं.
0: यस. आणि आम्ही आता म्हणजे आमचं जे जुनं निसर्गायण होतं ना तिथे आमच्या एका प्राध्यापकाने, झुंझुनवाला कॉलेजच्या एका प्राध्यापकाने तिथे बसून रिसर्च केलेला, त्याला जवळजवळ तिथे 60 प्रकारची फुलपाखरं आढळली आणि 32 पक्षी त्याला त्या तिथे ऑब्झर्वेशन, त्याचे फोटोग्राफ्स आणि त्याने सगळे गोळा केलेत. तसंच काहीसं इथे होणार आहे. आता हे मॅनमेड आहे, आता आम्ही तयार करतोय, पण आत्ता पण तिथे जवळजवळ 8-12 प्रकारचे पक्षी आणि खेकड्यांचं तर मोठं आतमध्ये, म्हणजे प्रचंड खेकडे आहेत किंवा पाण्यातल्या गोष्टी आहेत, आता मासे पण तिथे आहेत. हे सगळं तर आता डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आम्ही तिथे एक म्हणजे भाताची खाचरं आहेत ना त्यातल्या सगळ्यात शेवटच्या खाचरामध्ये तलाव करायचा पण विचार करतोय आणि म्हणून आम्ही असा विचार करतोय की आता या पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या शाळांशी, आम्ही 300 शाळांशी जोडून घेणार आहोत. आम्ही शाळांच्या पर्यंत चाललोय, शाळेला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की बघा हे एज्युकेशनल टूल आहे ना याचा उपयोग तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. तुमच्या विशिष्ट वर्गातली 7वी किंवा 8वी किंवा 9वी किंवा तुम्ही ठरवा त्या वर्गातल्या प्रत्येक मुलाला आमच्याकडे आणायचं, दरवर्षी आणायचं, म्हणजे मग आपोआप तुमच्याकडची सगळी मुलं माझ्याकडे येऊन जातील आणि त्या मुलांना त्यांच्या आयुष्यातला एक चांगला पर्यावरणाचा धडा आम्ही शिकवू शकतो चांगला. आणि तो घेण्यासाठी आमची सगळी टीम आहे तिथे मोठी, तिथे जवळजवळ 20-22 लोक असतील, ज्या वेळेला ही मुलं येतील तेव्हा त्यांना अटेंड करणारी असतील आणि ते त्यांना सगळ्या प्रकारे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. आता आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना ते या सगळ्यांच्या सिलेबसचा अभ्यास करतात आणि त्यांच्या सिलेबसमध्ये सध्या पर्यावरण विषय कसा शिकवला जातो माहितीये का, त्याला वेगळा विषय नाहीये पर्यावरण म्हणून. सध्या पर्यावरण विषय शिकवला जातो तो तुम्हाला प्रत्येक विषयात जिथे कुठे त्याचा संदर्भ येईल ना त्याचा तिथे त्यांना पर्यावरण म्हणून ते म्हणजे भूगोलामध्ये आला, इतिहासामध्ये आला, मराठीमध्ये आला तर ते समजावून सांगावं असं त्यांना सांगितलंय. आम्ही त्याचा सगळ्याचा अभ्यास केला, आम्ही ते सगळे व्ह्यू पॉईंट शोधून काढलेत आणि ते सगळे आमच्या इथे कुठेतरी प्रत्यक्ष बघायला मिळतील अशा प्रकारची सोय आम्ही आता उत्पन्न करतोय. म्हणजे त्यांच्या सिलेबसमध्ये उल्लेख असलेली प्रत्येक गोष्ट आमच्या परिसरात कुठे ना कुठेतरी असली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. इवन काही म्हणजे आता बायोडायव्हर्सिटी म्हणून लोक अनेक गोष्टी बघतात, म्हणजे फुलपाखरं बघतात त्यावेळेला फुलपाखरांचे होस्ट प्लांट असतात, फुलपाखरांची नेक्टरिंग किंवा त्यांचे फूड प्लांट्स असतात असं बायफर्गेशन माहिती नसतं, त्याच्यावर ते का जातात याचं कार्यकारण मला माहिती नसतो, फुलपाखराचं त्या झाडावरचं काम काय असतं ते माहिती नसतं, किंवा त्याच्यातनं मोठा तो गुल्ला तयार होतो ना त्याला लोक घाबरतात, तो त्या फुलपाखराचा अपरूप आहे हेही माहिती नसतं. हे सगळं आमच्या बटरफ्लाय गार्डन

0: मध्ये बघता येईल प्रत्यक्ष. म्हणजे मुलांना त्या नेक्टरिंग प्लांट बघता येतील, मुलांना होस्ट प्लांट बघता येतील, त्याच्यावरती त्यांनी घातलेली अंडी बघता येतील, त्या अंड्यातनं बाहेर येणारी अळी बघता येईल, ती त्या झाडाची पानं कशी खाते ते पण बघता येईल, त्यातनं तो कोश कसा तयार करते आणि कोशातनं जर त्यांचा पेशन्स असेल तर त्या कोशातनं फुलपाखरू कसं बाहेर पडतात ते पण बघता येईल. हे बघितल्यानंतर ना निसर्गाबद्दल तुमच्या मनात जे प्रेम निर्माण होईल ना, मग तुम्ही कागदाचा गोळा करून रस्त्यावर टाकणार नाही, सिम्पल. मग तुम्ही प्लास्टिकची पिशवी जाळणार नाही कधी, कधी आगच लावणार नाही कचऱ्याला. हे सगळं समजावून सांगण्याचे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये हा अनुभूती नावाचा जो प्रकार आहे ना निसर्गाची, तो सगळ्यात आवश्यक आहे. म्हणजे गवतामध्ये जर तुम्ही हातामध्ये एक भिंग घेऊन चिरलात ना आणि गवतामध्ये जरा गवत बाजूला करून बघितलं ना, तर तुम्हाला एक स्क्वेअर फीट मध्ये 30 ते 40 छोटे मोठे जीव दिसतात. ते जेव्हा दिसतात ना, त्यावेळेला आपल्याला कळतं ते सगळ्या जीवांचं इथलं अस्तित्वाचं महत्व काय ते कळतं. कारण तो प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये मग्न असतो, तुम्हाला त्रास द्यायसाठी आलेला नसतो, तो तिथेच असतो आणि तो त्याचं काम आयुष्यभर करत असतो. त्याचा जन्म पण तिथे होतो, त्याचा मृत्यू पण तिथे होतो, पण ते तिथे आहे म्हणून आपण जिवंत आहोत. अशा प्रकारचं रिलेशनशिप मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमाने. त्यातलं एक मोठं गार्डन जे आहे ते आमचं अशा प्रकारचं गार्डन आहे, ज्याला बटरफ्लाय गार्डन आम्ही म्हणतोय. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचा आनंद मुलांना घेता येईल. आम्ही एक बांबू गार्डन करतोय, बांबूचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही अशा प्रकारचं बांबू आणायचा प्रयत्न करतोय की 30-32 प्रकारचे बांबू एका ठिकाणी तुम्हाला बघायला मिळावेत आणि त्याच्यापासून विविध वस्तू बनवता येतात. तर तसे एक आर्टिस्ट पण आहेत जेडे स्कूल ऑफ आर्ट्सचे, रमेश दाते म्हणून आहेत, जे बदलापूर मध्ये राहतात, वय वर्ष 78 आहे. ते हाताने अशा प्रकारच्या वस्तू बनवतात त्या बांबूच्या, आणि त्या बांबूच्या वस्तू इतक्या त्यांच्या राष्ट्रपती पर्यंत त्यांचं नाव त्याच्यामध्ये गेलेलं आहे. त्यांना बरोबर घेऊन आम्ही तिथे लोकांना ते बनवायला शिकवणार आहोत. आम्ही नारळाच्या करवंटी असते ना त्याच्यापासून पण नैसर्गिक ज्या वस्तू आहेत ना त्यांचा उपयोग करून मग त्या फेकल्या गेल्या पाहिजेत किंवा मग त्या सगळ्या जमिनीला मिळाल्या पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करतोय. त्यामुळे आपण शाळेमध्ये जे शिल्ड बक्षीस देतो ना ते पण आम्ही नारळाच्या करवंटीने करायचा प्रयत्न केलाय आणि ते आता बहुतेक ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत की आपण हे जर आपण लोकांना देऊ शकलो तर अशा प्रकारच्या नैसर्गिक वस्तूवरती आणण्याचा. त्यामुळे ग्रीन शॉपी नावाचा आमचा जो प्रकल्प चालतो ना, आम्ही अशा अनेक ऑर्गॅनिक वस्तू ठिकठिकाणाहून, वाळ्याच्या वस्तू, लाकडाच्या वस्तू किंवा डेफ अँड डम स्कूल असतात त्यांनी बनवलेल्या वस्तू, त्या आणून या अशा प्रकारे विकायचा प्रयत्न.
1: पण मग आपल्या या प्रकल्पांविषयी माहिती आपल्याला कुठे मिळेल?
0: हा, www.paryavaran.org नावाची आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ही माहिती मिळेल.
1: बरं, www.paryavaran.org या वेबसाईटवर या निसर्गायण प्रकल्पाची सगळी माहिती आपल्याला पाहायला ऐकायला मिळणार आहे आणि त्याचा अनुभव घेता येणार आहे. आणि आपल्याशी जोडलं जाण्यासाठी काही मार्ग आहे का, ज्यांना आपली शेतीचा अनुभव घ्यायचा आहे या सगळ्या प्रकल्पाचा अनुभव?
0: आमचं ठाण्यामध्ये कार्यालय, आमचं डोंबिवलीमध्ये कार्यालय आहे पर्यावरण दक्षता मंडळ नावाने. तुम्ही पर्यावरण दक्षता मंडळ नावाने शोधल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारचे म्हणजे इंस्टाग्राम हे ते या सगळ्यावरती आमचे अकाउंट्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती फोन केला तरी चालेल, 8879074505 या नंबरवरती तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती मिळू शकते. तुम्ही केव्हाही संपर्क करू शकता, याच्यातल्या कुठल्याही प्रकल्पाला तुम्हाला जोडता येईल. आणि अजूनही तुम्ही कधीही टिटवाळ्यात गेलात आणि समजा आमच्या या प्रकल्पावरती पोहोचला तर तुम्हाला प्रत्यक्ष हाताने काम करण्याचा अनुभव मिळू शकतो. किमान एक वर्ष अजून तो अवेलेबल आहे, पुढच्या वर्षाच्या एंडपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रकारे या मुलांना आणि या सगळ्यांना उपयोगी पडेल. पण आता तिथे शालेय विद्यार्थी किंवा ग्रुप्स त्यांनी जर आले तर त्यांना साधारणपणे 1 ऑक्टोबर पासून ते 1 मे पर्यंत आम्हाला तलाव खणायला ते मदत करू शकतात. आम्ही ऍक्च्युअल तलाव खणून घेणार आहोत त्यांच्याकडनं आणि त्याच्यात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्रमदान जर कोणी केलं तर त्यांना किंवा कोणाचतरी आठवण ठेवण्यासाठी आपण झाड आणून लावू शकता, ते झाड सुद्धा तिथे परमनंट राहील. अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रावरती आपण लावलेलं झाड पुढचे अनेक वर्ष राहणं हे सुद्धा लोकांना इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तशा स्वरूपाचं झाड सुद्धा तिथे लावू शकता. या सगळ्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, नुसतं भेट देऊ शकता, बघू शकता हे सगळं, त्यामध्ये अनेक सूचना करू शकता, हे सगळ्यासाठी ते ओपन आहे. आणि आपण म्हणजे निसर्गाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला आपण तिथे निश्चितपणे या आणि आमच्या या प्रकल्पाला भेट द्या.
1: नक्कीच, निसर्गाशी नातं जोडत असताना आपल्या बरोबर आपल्यासारख्याच उत्साही समाज घटकांना घेऊन एक अत्यंत प्रभावी असं पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण पर्यटन जनमाणसात पोहोचवण्याचं अनमोल कार्य आपण सगळे करत आहात आणि आपल्या या कार्यासाठी आमच्याकडनं आपल्या सर्व टीमला मनोमन शुभेच्छा. सर, आज आपण इथे आलात आणि पर्यावरणाविषयी तुमच्या निसर्गायण प्रकल्पाविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली. मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात निसर्गयाण. सामाजिक कार्यकर्ते

आयुष्यात गुरु हा नेहमी एकच असावा असं आई नेहमी सांगत असे. एकदा आपली गुरुवर नितांत श्रद्धा असली की जगणं सोपं होऊन जातं. कोणत्याही जबाबदारीचं ओझं वाटत नाही. आजी आजोबांपासून ते आई बाबांपर्यंत चालत आलेल्या परंपरा कालानुरूप बदलत गेल्या, पण त्या बदलांचे जुड्या पिढीनेही स्वागतच केलं. कोणतीही प्रथा अर्थासकट एकदा समजली की ती अंधश्रद्धेचं रूप घेतच नाही. त्यामुळे सणांचा आनंद आपल्या पिढीने मन मुराद घेतला. पण आजकाल प्रत्येक सण आला ना की धडकीच भरते, कारण आपले अनेक गुरु आपल्याला सारखे मार्गदर्शन करायला तयार असतात. जणू काही मनातलंच ओळखतात की काय असा प्रश्न पडावा. हे गुरु म्हणजे व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अगदी मकर संक्रांतीपासून ते दत्त जयंतीपर्यंत शुभेच्छा देणारे. या दिवशी काय करावे, याचं महत्व काय, काय केलं तर पाप लागतं, काय नाही केलं तर पुण्य मिळतं, म्हणजे यांचं ऐकून वाचून सामान्य गृहिणी गोंधळून जातात. आपल्यावर झालेले संस्कार, माहीत असलेल्या परंपरा चुकीच्या आहेत की काय असं उगीचच आपण आपल्यावर घेतलेला संशय. तुम्ही बघा ना, आपल्या लहानपणी कधी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत का? नाही ना. तसं बघाल तर सगळ्यांनाच काही ना काहीतरी आयुष्यामध्ये समस्या असतातच, पण या उपायांना बऱ्याच महिला अशा अनाहूत सल्ल्याने गोंधळून जातात. आश्चर्य म्हणजे अजून महिलांमध्ये मोकळेपणाने बोलण्यात संकोच दिसतो. आपल्या समस्या जाणकारांना न विचारता, कोणतीही चर्चा न करता या पडद्या आडच्या गुरूंना सल्ला विचारला जातो. त्यामुळे आपल्याला हे जमेल का नाही याचा विचार न करता बऱ्याच महिला यात फसतात. म्हणजे आपण सारासार विचार न करता आपल्या विचारांची चावीच या सो कॉल्ड गुरूंना देतो. बरं, हे समाज माध्यमातील गुरु फक्त धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करत नाहीत, तर सांस्कृतिक बाबतीत सुद्धा यांचा हस्तक्षेप असतो. मग ते आहार विहाराबाबत सुचवलेली औषधं असो. त्यात आश्चर्य म्हणजे अजूनही या महिला बळी पडत आहेत. त्या दिवशी तर कहरच झाला. माझ्या मैत्रिणीला सांगितले की कारली चिरून त्याच्या रसात पाय बुडवून बसले की मधुमेह नाहीसा होतो. बिचारी 4 दिवस कारली आणून तिने हा उपाय केला. मधुमेह तेवढाच होता. कारल्याचे पैसे मात्र वाया गेले ना. अहो, अन्न आहे ना ते, मग त्याच्यात पाय. सगळेच उपाय सगळ्यांना पचत नाहीत. उष्ण प्रकृतीच्या तब्येतीला मेथी कशी जमणार? अजून उष्णता वाढेल नाही का? आपल्या आरोग्याच्या बाबतीत कोणताही ढिसाळपणा उपयोगाचा नाही. आता तर काय, 5 दिवसात 5 किलो वजन कमी होणार कसं शक्य आहे? जे वजन वाढायला महिना लागतो ते एका गोळीनं 5 दिवसात कमी होणार नाही. खरं तर मी कुठंतरी वाचलं होतं की अन्न सेवनाने 17-18 वर्षापर्यंत शरीर उत्तर दक्षिण वाढते, आणि अन्नाच्या अतिसेवनाने मग ते पूर्व पश्चिम वाढते, म्हणजे जाडे होत जाते. हा अतिचा परिणाम आहे म्हणून सांगते माझ्या सख्यांनो, जाग्यावा. कोणीही सांगितलेली सौंदर्य प्रसाधनं वापरू नका. हे खूप नाजूक विषय आहेत. मग कोणत्याही गोष्टीचा शहानिशा न करता अशा सल्लागारांचे ऐकत राहणे म्हणजे आजारांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. जगभरात जरी क्रांती घडली तरी समाज माध्यमाच्या अतिवापराने मानसिक आरोग्य आणि ताणतणाव वाढतच आहेत. याच्यात चुकीची माहिती, अफवांचे प्रमाण वाढले आहे. वैयक्तिक डेटा चोरी वाढली आहे. सर्वात महत्वाचे तासन तास या स्क्रीन कडे बघून झोपेच्या वेळा बिघडलेल्या आहेत. येत आहे का लक्षात? परवा तर गंमत झाली.

मी व माझी बहीण दादरच्या बाजारात असेच हिंडत होतो. कधी कधी ना आपण लहानपणापासून ज्या बाजारात जाऊन रमायचो त्या जागी खूप वर्षांनी जाऊन जुन्या खोण्या शोधायला प्रत्येक बाईला आवडतं. अचानक आमची पावलं चालता चालता थबकली. तेथे चपलांचा स्टॉल होता. त्यात चक्क नथीच्या आकाराच्या चपला होत्या. ताईने तर डोक्यालाच हात लावला. आम्हाला दोघींना आठवलं माझ्या आईकडे एक नथ होती जी तिला तिच्या पणजीकडून मिळाली होती. आजही नथ हातात घेताना तीन पिढ्यांचं लेणं आणि परंपरेचा वारसा जपण्याचा निखळ आनंद मिळतो. नथीच्या अस्तित्वाने पणजी आजी आईचा आशीर्वाद मिळतो. पण आता ही नथ नाकात ऐटीत बसणारी पायात बसलेली पाहून काय सांगायचे आपल्या तरुणाईला हा प्रश्नच पडलाय आम्हाला. खरं तर आज प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या जबाबदाऱ्या कुशलतेने हाताळतात. मग स्वतःचे प्रश्न सोडवताना संकोच का? आपल्या होणाऱ्या त्रासाबद्दल अशा अनोळखी लोकांशी बोलण्यापेक्षा जाणकारांशी बोललं पाहिजे. स्वतःच्या पातळीवर उपाय शोधण्यापेक्षा स्पष्ट बोलणे गरजेचे आहे. समाजानेही हे मान्य केलं पाहिजे. चुकीच्या उपायांना विरोध केलाच पाहिजे. भविष्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते पण त्या नादात कितीतरी लोक आपली सगळी माहिती अशा सो कॉल गुरूंना देतात. लग्न कधी जमेल, नोकरीचं काय, मुलं कधी होतील, अरे काय हे. या सर्व गोष्टी आपल्या प्रयत्नांनीच होणार आहेत ना. आपला प्रत्येक प्रश्न हा सार्वजनिक करायची काही गरज आहे का? आपल्यातला ना संयम संपत चाललाय म्हणून सगळ्या प्रश्नांची उत्तरं लगेच मिळवायची सवय लागली आहे. बाजारात नाही का सगळीच फळं 12 महिने मिळतात, त्यामुळे एप्रिल मे मध्ये मिळणाऱ्या आंब्यांचं अप्रूप राहिले नाही, हो ना. आजकाल मला तरुणाईचीही काळजीच वाटते. प्रत्येक गोष्ट आपल्या स्टेटसला व इंस्टाग्रामवर टाकायची स्पर्धा असते, त्यामुळे छोट्या छोट्या आनंदाला ही लोक मुकतात. बघा हा, हॉटेलमध्ये गेल्यावर सुग्रास जेवणाचा आनंद घेण्याऐवजी आधी त्याचा फोटो काढलाच पाहिजे. नुसत्या डोळ्यांनीही आस्वाद घेणारी, ताटामधली रंगसंगती पाहून नाक आणि जिव्हा तृप्त करणारी आमची पिढी या तरुणाईला सांगू इच्छिते, अरे जिथे जाता त्या वातावरणाचा, पदार्थाचा, निसर्गाचा आस्वाद घ्या रे. फोटो काढण्याच्या हव्यासापायी हे सुखद क्षण तुम्हाला मिळतच नाहीत. स्वतः काही फोटो स्टेटसला टाकायचे, मग ते किती लोक बघतात याचा विचार करत बसायचा, जे बघत नाहीत त्याचा राग करायचा. मला तर हे सगळ्यांचे स्टेटस बघत राहणं म्हणजे दुसऱ्यांच्या घरात डोकावण्यासारखं वाटतं. ओळखीच्या लोकांचेही स्टेटस प्रमाणात बघावे. या तरुणाईला सतत गमावण्याची भीती वाटत असते. आभासी प्रोफाईल लोकांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण शेअर करण्याची संधी देतात, त्यामुळे अवास्तव अपेक्षा निर्माण होतात. एक प्रकारची अस्वस्थता वाढते, चिंता वाढते, नैराश्य वाढतं, स्वतःबद्दलची तुलना आणि अपेक्षा वाढतात. निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो वेगळा येणारा सुवास, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते. आपलं खाजगी आयुष्य खाजगीच ठेवा, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता. बघा, हे समजायला थोडं कठीण आहे. भगवद्गीता सांगते की आपण आपल्या मनावर कसा ताबा ठेवावा, तर तीन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एका बाजूला इंद्रिय, मध्ये मन, त्याच्या पुढे बुद्धी. म्हणजे जिभेकडून काही खाण्याची प्रेरणा आली की मन स्वीकारतं. आठवणींच्या मदतीनं त्यावर हो नाही असा शेरा लिहून बुद्धीकडे निर्णयासाठी पाठवतं. मन हा हेड क्लार्क आहे. त्याचा जसा शेरा असेल तसा निर्णय बुद्धी आणि हा साहेब घेणार. पण मनाने जर जिभेची बाजू घेतली तर त्यांची मेजॉरिटी होते, मग बुद्धीचं काही चालत नाही. म्हणजेच प्रत्येक इंद्रियांना मनाची साथ असली तर भल्या भल्यांची बुद्धी भ्रष्ट होते, तिथे आमच्यासारख्या सामान्यांचं काय. पण विचार करा, इंद्रियांवर मनाचा आणि मनावर सतसत विवेक बुद्धीचा लगाम असणं अतिशय आवश्यक आहे. तो जर पॉवरफुल झाला तर या भटकणाऱ्या समाज माध्यमांच्या गुरूंचे काहीही चालणार नाही. माझा एक मित्र एका रिसॉर्टला गेला होता, तर तिथे गेल्या गेल्या

मोबाईल घेऊन जायला परवानगी नव्हती, कारण आतला निसर्ग, रंगछटा, झुळझुळणारी नदी, पक्ष्यांचा किलबिलाट हे स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघावं कॅमेऱ्याच्या लेन्सने नाही अशी त्यांची इच्छा होती. खरंच असे करण्याची सक्ती करावी लागते म्हणजे त्याच्या अतिवापराचे परिणाम आहेत. नक्कीच अशा ठिकाणी जाऊन लोक मोकळा आनंद आणि ताजेतवाने होऊन बाहेर येत असतील. मग ही सगळी समाज माध्यमे वाईट आहेत का? तर तसं नाही, बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत तिथे, पण अशा गोष्टी बघितल्याच जात नाहीत. चांगली माहिती असते पण ती शोधली पाहिजे आणि त्याचा चांगला वापर झाला पाहिजे. व्यवसाय आणि कलागुण म्हणजे पाककला, लेखन वगैरे ह्या सगळ्या जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या जातात. अनेक सामाजिक विषयांवर येऊन लोक एकत्र येऊन जनजागृती करू शकतात. चालू घडामोडींची जलद माहिती मिळते. विकासासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. दूर राहणारी अनेक कुटुंब एकमेकांशी यामुळे जोडली जातात. आपण या समाज माध्यमाकरता आहोत की समाज माध्यम आपल्याकरता आहेत हा ज्याने त्याने आपल्या बुद्धीप्रमाणे विचार केला पाहिजे, हो ना? सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा. वसंताची चाहूल घ्या, कोकिळेचा मधुर आवाज ऐका, श्रावणातील ऊन पावसाचा आनंद घ्या, आपल्या मनातील उत्सुकता जिवंत ठेवा. निसर्गाकडून येणाऱ्या प्रत्येक आश्चर्याचं आपल्या खुल्या डोळ्यांनी स्वागत करा. मोकळेपणाने श्वास घ्या. पटतंय ना?

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरुरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात.
1: FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन। झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस। हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक। आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू। जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे। जपान

इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली. गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे. लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशभरात 30 ठिकाणी 400 हून अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 हून अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016च्या पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या.
शेवटची बातमी हाती

आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉ यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणे छापे टाकले. सुमारे 9,63,00,000 बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये 100 एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. रायगड जिल्ह्यात होणार 5,500 कोटींची गुंतवणूक. भरत गोगावले यांची रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती. शेकापचा 79वा वर्धापन दिन साजरा. मुंबई गोवा महामार्गाचं काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांचे आदेश. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रायगड जिल्ह्याचे वार्ताहर शोभना देशमुख.
2: राज्यातील औद्योगिक गुंतवणुकीस गती देणे, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं अलिबाग येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेचे उद्घाटन करताना रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी

0: जिल्ह्यात 73 उद्योगांबरोबर 5,480 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात नव्यानं होणाऱ्या गुंतवणुकीमुळे 4,413 तरुणांना नव्यानं रोजगार मिळणार आहेत. जिल्ह्यात गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या प्रकल्पाबरोबरच लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना आवश्यक त्या सोयी सुविधा देऊन भक्कम पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अखेर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून घोषणा होताच त्यांचा महाड आणि जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार सत्कार करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुंबई गोवा महामार्गाचा विषय मार्गी लावून जनतेला सुखकर प्रवास करता येईल याची काळजी घेणे ही पालकमंत्री म्हणून आपली पहिली जबाबदारी असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. माणगाव बायपासचा एकेरी मार्ग गणपतीपूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले. पालकमंत्री पदाचा तिढा सुटल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेनं आनंद व्यक्त केला आहे. शेतकरी कामगार पक्षाला रायगड जिल्ह्यात एका पाठोपाठ एक धक्के बसत गेले. अनेक जुने पदाधिकारी पक्ष सोडून गेले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे मोठेच नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर साजरा झालेल्या शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याकडे जनतेचे लक्ष होते. खालापूर येथे पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार, पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यास जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आगामी निवडणुका शेकापला बरोबर घेऊन लढणार असल्याची ग्वाही दिली. वर्धापन दिनानिमित्त खालापूर लाल बावट्यानं लालेलाल झालं होतं. मुंबई गोवा महामार्गाचे काम गणपतीपूर्वी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिलेले असले तरी माणगाव बायपास आणि तत्सम राहिलेली कामं गणपतीपूर्वी होतील की नाही याबद्दलचा संभ्रम अजूनही कायम आहे. कारण माणगाव बायपासच्या कामाची व्याप्ती आणि कामाची गती बघता गणपतीपर्यंत हे काम होईलच असे छातीटोकपणे कोणी सांगत नाही. एकीकडे रखडलेली कामं आणि दुसरीकडे रस्त्याची झालेली चाळण यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. माणगाव बाजारपेठ आणि इंदापूर येथे दररोज वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यातच आता पळसपे ते इंदापूर या 150 किलोमीटरच्या मार्गात तब्बल 17 ब्लॅक स्पॉट म्हणजे अपघाताची ठिकाणं महामार्ग पोलिसांनी निश्चित केले असल्याने मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना गणेश भक्तांना काळजी घ्यावी लागणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षे रखडलेले असल्याने कोकणातील जनतेत मोठी नाराजी आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतींनी होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस

दलांचे 850 अधिक वरिष्ठ अधिकारी सहभागी होत आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित वेगवेगळ्या प्रणालींचं एकत्रीकरण करून तयार केलेल्या महा EHRMS प्रणालीचं उद्घाटन आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या निवडीपासून निवृत्तीपर्यंत सर्व माहितीचं संकलन या प्रणालीत आहे. तसंच त्याचं अद्ययावतीकरणही वेळोवेळी होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. एखाद्या कर्मचाऱ्याच्या माहितीसोबतच राज्याच्या मनुष्यबळ संसाधनाचं व्यवस्थापन सुरळीतपणे होण्यासाठी या प्रणालीचा उपयोग होईल. महा EHRMS प्रणाली ही प्रशासनाला गतिमान करण्यासाठी उपयोगी पडेल असंही ते म्हणाले. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 अर्भकांवर उपचार सुरू असून एका अर्भकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या अर्भकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत अर्भकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबई शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरणतज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा सिंग जयस्वाल यांचं नुकतंच मुंबईत निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. महाभारत आणि इतर दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातल्या गोधनी गावातल्या वॉटर ट्रीटमेंट प्रकल्पात क्लोरीन गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. काल मध्यरात्री 1 सुमारास वायुगळतीमुळे आजूबाजूच्या वस्तीतल्या काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि इतर रहिवाशांना बाधित परिसरातून हलवण्यात आलं. प्रकल्पातले कर्मचारी तसंच NDRFचं पथक आणि अग्निशमन दलातर्फे मदतकार्य सुरू आहे. पहाटे 5:30 सुमाराला वायुगळती कमी झाली असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. भारताचा 19 वर्ष ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा ब्रोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासाने प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 8 बाद 475 धावा झाल्या होत्या. ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर होता.
वाहनांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसंच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान ऑनलाईन कार्य

प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदाराच्या आधार प्रमाणीकरण अनिवार्य असून आधार कार्ड आणि वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्रावरचा तपशील जुळणारा असावा. त्यात तफावत आढळल्यास ती रीतसर अर्ज करून दूर करावी असं आवाहन परिवहन विभागानं केलं आहे. डिजिटल युगात महत्व प्राप्त झालेल्या संवाद आणि कनेक्टिव्हिटी या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत भंडारा जिल्हा प्रशासनानं तरुणांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कनेक्ट विथ कलेक्टर हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत 25 ऑगस्टला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सभागृहात कनेक्ट विथ कलेक्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी तरुण तरुणींसह विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. देशभरात सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं चौकशीसाठी काल 2 जणांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या देवाणघेवाणीचा संशय ईडीनं व्यक्त केला आहे. या दोघांना काल मुंबईत केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागानं पीएमएलएच्या विशेष न्यायालयात हजर केलं. या प्रकरणी मूळ गुन्हा गोव्यात दाखल झाल्यानं न्यायालयानं त्यांना पणजी इथं नेण्यासाठी परवानगी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड इथं प्रस्तावित जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला. सुरजागड इथं नवीन प्रकल्पासाठी तसंच समृद्धी महामार्गासाठी भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यातली शेतजमीन संपादित होणार आहे. आपल्या सुपीक जमिनी भूसंपादनाला द्यायला शेतकऱ्यांचा विरोध आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मननकुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आजचं काव्य वाचन हे थोडंसं वेगळं आहे. खर तर काव्य वाचन मध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. मग म्हटलं, आज मी माझ्या कविता का बरं सादर करू नयेत? आणि म्हणूनच मी तुमची मैत्रीण, तुमची सखी मैथिली तुमच्यासाठी आज मी लिहिलेल्या कविता सादर करणार आहे. खरं तर कविता म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर कठीण आहे. कवितेमधला भाव ज्याला उमगला त्याला ती कविता पूर्णपणे भावते. तेव्हा मला वाटलं, अशाच ह्या कवितेवर आपण एखादी कविता केली तर? आणि म्हणूनच त्यासाठी मी सगळ्यात पहिली कविता सादर करतेय, ती म्हणजे कवितेवरचीच कविता. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. कविता अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कविता म्हणजे अव्यक्त प्रेमाची कागदावर रेखाटलेली नक्षी. कचरणाऱ्या मनाच्या क्षणाची असते ती एकमेव साक्षी. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. बेईमानीच्या विळख्यातील इमानी मुख्य प्रवाहात वाहो. कविता म्हणजे परिस्थितीमधून आलेल्या मूकपणाचा टाहो. होवो सुखांत वा दुखांत, होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. होवो सुखांत वा दुखांत, जखमेवर हलकेच फुंकर. विचारांच्या गर्द झाडीला भावनेचं अलवार झालर. कारण कविता म्हटलं तर नुसतीच शब्दांची ओळ, म्हटलं तर शब्दांचा अल्लड खेळ. मेंदूसाठी न सुटणारा गुंता पण मनाचा भावनेशी असलेला मेळ. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का की शाळेत असताना जेव्हा एखाद्या वर्गातल्या मित्राने किंवा मैत्रिणीने एखादी वेगळी वस्तू आणली असेल तर आपल्यालाही वाटायचं की हे माझ्याकडे पण हवंय, किंवा हे मलाही हवंय. किंवा घरात ताईने किंवा दादाने एखादा नवीन ड्रेस आणला तर अजूनही वाटतं की अरे ताईला नवीन ड्रेस घेतला, मला पण हवाय. किंवा बऱ्याचदा असं होतं ना की ही खूप छान गाते, मलाही असं गाता आलं तर. किंवा ही खूपच सुंदर नाचते बाबा, मलाही असं नाचता आलं तर. किंवा ही खूप छान दिसते, मीही इतकी छान दिसले तर. असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला पडतात, अगदी मलाही. आणि तेव्हा कुठे खरं तर पहिला एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो.

तो म्हणजे मी का नसावं. ह्या मी का नसावं ह्या प्रश्नावरून मला सहजच एक कविता सुचली आणि कागद पेन घेऊन मी ती उतरवूनही काढली. तीच कविता तुमच्यासाठी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मी का नसावं. मी का नसावं म्हटलं विचारांच्या गलबतातून एकदा पाण्यात डोकावून तर पाहावं, तेव्हा कुठे प्रश्न पडला मी का नसावं. समाजाच्या चौकटीतून अलगद बाहेर पडावं, अगदी गुपचूप, ना बंड ना मोर्चा. कुणी हटकलंच तर नजरअंदाज करावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. बाहेर पडलेल्या मी प्रथम स्वतःला सावरावं, भोवतालचा अंदाज घेत दबकच पाऊल टाकावं, मग समरस होतात स्वतःला झोकून द्यावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. वाटेतल्या तिला पाहताच वाटलं मी का न असं दिसावं. परीकथेतील परीसारखं मीही लोभस असावं. तेव्हा लगेच तिजवर भाळलेल्या मनाला मेंदूने भानावर आणावं, कारण मला जाणून घ्यायचंय मी का नसावं. काय ग कुठे हरवलीस, काय ग कुठे हरवलीस त्या सुंदर रुपड्यात. चौकट मोडणारी तू पुन्हा होणार का कैद. अगं विसरतो वरचा देखावा अन डोकाव तुझ्या बिलोरी आईण्यात. न्याहाळ स्वतःला हलकच आणि म्हण मीही आरसपानी. जे तिचं ठावे ते मज नव्हे, जे तिचे नाही ते मज सवे. भिन्न दोहोंच्या जीवनगाथा आणिक मजला काय हवे. तेव्हा कुठे गलबत किनाऱ्याला लागलं, कारण मला उमजलं मी का असावं.

मित्रांनो, लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण वेगवेगळ्या माणसांना भेटतो. त्यातली अनेक माणसं ही काही ठराविक काळापुरता आपल्यासोबत असतात, तर काहींसोबत आपण आयुष्यभराची मैत्री करून बसतो. अशी मैत्री, असं नातं ज्या नात्याची वीण ही कायम घट्ट होत जाते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एक मित्र किंवा अशी एक मैत्रीण असते जिच्याकडनं, अगदी साध्या सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, आपल्याला रियालिटी चेक मिळतो. अशी मैत्री ज्याच्यात आपल्याला आरसा दिसतो, आपण कुठे चुकतोय आणि कुठे बरोबर आहोत ह्या सगळ्यांवर परखडपणे व्यक्त करणारी ती व्यक्ती म्हणजे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण. अशाच निस्वार्थ आणि निखळ मैत्रीवरची एक कविता आता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे मैत्री. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तू आलीस माझ्या आयुष्यात आणि माझा कायापालट झाला. तुझ्या येण्याने आयुष्याला नवा बहार आला. वरवर पाहता मी खळाळता झरा, तू शांत समुद्र. वरवर पाहता मी खळाळता झरा अन तू शांत समुद्र. पण माझ्यातलं मूकपण आणि तुझ्यातलं वादळ एकमेकींनाच उमगलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं. आरशाला घाबरणाऱ्या मी जेव्हा तुझ्यात डोकावलं. माहीत नाही कसं, पण हरवलेलं सारच सापडलं. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. न्यूनगंडातल्या अंधारात मी नुसतीच चाचपडत होते. तुझ्या मैत्रीच्या प्रकाशाने मात्र धैर्य दिले मोठे. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी. मी आहेच वेंधळी, नुसती धडपडणारी, कारण मला माहितीये तू आहेस मला सावरणारी. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री. आपलं सगळं जुळतं असं म्हणत झालेली मैत्री, पण आता कधी नाही जुळलं तरी सोबत असण्याची खात्री. काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी.

अगं काय लिहिणार अजून, शब्द देखील अपुरे तुझ्यासाठी. शेवटी एकच म्हणेन, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी, कोणी असो वा नसो तू आहेस ना माझ्यासाठी. मित्रांनो, मैत्रीचा पुढचा टप्पा म्हणजे प्रेम. आता कवी म्हणालं म्हणजे प्रेमकविता आलीच, त्यामुळे ही प्रेमकविता खास तुमच्यासाठी. कवितेचं नाव आहे स्वामिनी. त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते, त्या मग्न तळ्याकाठी एक जलपरी विसावते, स्वप्नवत हिंदोळ्यावरी झुलून कशी सुखावते, जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी, जलदही बरसती तुझ्या हसऱ्या मुखड्यावरी, मीन जळी तळमळती केवळ काळजाच्या ठोक्यावरी, एक तू एक मी नाही दुजा सोबती, एक तू एक मी नाही दुजा सोबती, ती पाखरे गुज मनीचे कानी माझ्या सांगती, ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे, ते तेज अनलावण्य जणू शरदातील चांदणे, आरसपानी रूपापुढे बघ आभाळही ठेंगणे, तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी, तू चंचला तू कामिनी तू स्वप्नवत गजगामिनी, स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी, स्पंदने तुझी या हवाली तूच माझी स्वामिनी. मित्रांनो, प्रेमात पडलेलं कवी मन हे अगदी मुक्त हस्ताने शब्दसुमनं उधळत असतं, पण कुठेतरी केव्हा तरी त्या शब्दांना ठेहराव येतो. तो ठेहराव प्रेमाचा असतो, तो ठेहराव त्या समोरच्या व्यक्तीसाठी असलेल्या आपल्या भावनांचा असतो. आणि इथेच खरं तर लेखणी थांबते. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना ह्या प्रेमापुढे थांबलेल्या लेखणीबद्दलची एक कविता तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं नाव आहे अन खुंटते माझी शाई. तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर, तू चांदणे नभीचे अन तृषित मी चकोर, तू कल्पना मनीची मी तुझा चित्त चोर, जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास, जागृती स्वप्नी मज कायम तुझाच भास, बघशील वळून कधी ही लागली वेडी आस, ना चाफा ना बकुळी, ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात, ना चाफा ना बकुळी सये तू मुक्त पारी जात, चाहूल तुझी करते सुगंधी माझी रात, दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही, दरवळ तुझा सांगतो मज लिहिण्या काही बाही, पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई, पण भिडता तुझ्याशी नजर खुंटते माझी शाई. मंडळी, कविता हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय, आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार आहे कविता. भरपूर कविता सादर कराव्याशा वाटतायत, खूप गुजगोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतायत. जे काही लिहिलंय, जे काही लिहायचंय ते सगळंच अगदी व्यक्त करावंसं वाटतंय, पण आता घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला ह्या काव्य मैफलीत थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

बड़ा सुंदर अंदाज है, कैसे बोल निकलेगा?

0: सुरक्षा आपली आपल्या हातात, वाहन नका चालवू भरधाव वेगात,
1: सुरक्षितपणे वाहन चालवू प्रवासाचा वेळ मजेत घालवू,
0: सुरक्षा आपली आपल्या हातात, नका चालवू वाहन भरधाव वेगात।
2: बाबा आणा 3,000।
3: ते कशाला?
2: माझा पॉकेट मनी।
3: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत।
2: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात, डिजिटल पेमेंट वापरा।
3: है
2: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे।
3: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा,
2: तुमचा मोबाईल द्या,
3: घे घे।
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
5: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
1: मी काका स्मृति शिंदे, मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5-3 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 बाळांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 बाळांवर उपचार सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉक्टर संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे. विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉक्टर कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळा तिथल्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिकी स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात. पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाईल. या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शक यांना दिल्या जाणाऱ्या रोख बक्षीस धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. त्यानुसार जागतिक विद्यापीठस्तरीय खेळांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्णपदकासाठी 10 लाख, रौप्य पदकासाठी 7 लाख तर

कांस्य पदकासाठी 5 लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधल्या कामगिरीसाठी आता सुवर्ण पदकासाठी 7 लाख, रौप्य पदकासाठी 5 लाख तर कांस्य पदकासाठी 3 लाख रुपये मिळतील. युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतल्या विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेतही भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदकासाठी 22.5 लाखांवरून 50 लाख, रौप्यासाठी 15 लाखांवरून 30 लाख तर कांस्य पदकासाठी 7.5 लाखांवरून 20 लाख अशी वाढ करण्यात आली आहे. नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील खाजगी विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. सांगली जिल्ह्यात जत नगर परिषदेला प्रशासकीय इमारत उभारणीसाठी 2585 चौरस मीटर शासकीय जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं दिवाणी न्यायालयांची स्थापना होणार असून त्यासाठीची पदं आणि अनुषंगिक खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारनं आज 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. यापूर्वी 7 ऑगस्टला 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचं वितरण केलं होतं. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतल्या 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना 10,115 कोटी रुपयांचं वितरण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत शिव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं त्यांनी 7 वर्ष संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मिन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज दुसऱ्या दिवसअखेर आपली बाजू मजबूत केली. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेल्या ऋषभ पंतला आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावा केल्या. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद झाले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2 बाद 8 अशी झाली. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं जर्मनीच्या वादिम पेट्रोस वी याला हंगेरीच्या कनिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या.

0: पुन्हा एकदा अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा राज्यातल्या 7 जणांचा समावेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांच्या बक्षिसांच्या रकमेत वाढ. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-503 धावांवर घोषित. दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच, 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा यूपीआय ने.
2: अरे वा यार, यूपीआय ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
6: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
5: अमृत कलश.
6: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
5: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
6: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
7: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे. कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही. तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट किंवा कलाकार त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल.
5: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
6: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
5: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
6: अमृत कलश.
8: सन 1820-1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
9: 1864 तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
8: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
9: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
8: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
10: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
11: एका मागून एक वाहन चालवा,
12: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,

0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल
1: आपोआप प्रदूषण कमी कराल.
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
1: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिक्षक हा केवळ वर्गात पुस्तकी ज्ञान देणारा नसतो, तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारा, त्यांच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची कवाडं खुली करणारा आणि संपूर्ण शाळेचा कायापालट करणारा शिल्पकार असतो. अशा ध्येय वेड्या उपक्रमशील शिक्षकांचा भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. देशभरातील 48 शिक्षकांची यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्यातील बीड, नाशिक, लातूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाचा या राष्ट्रीय सन्मानात समावेश आहे. त्या शिक्षकांपैकीच एक नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली इथल्या शिक्षिका कुंदा जयवंत बच्छाव यांच्या सोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार बच्छाव मॅडम, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
2: खूप खूप धन्यवाद मॅम.
1: मॅडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 जेव्हा घोषणा झाली आणि त्यामध्ये तुमचं नाव जाहीर झालं, तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती?
2: खरं सांगायचं तर तो क्षण माझ्यासाठी अगदी शब्दांच्या पलीकडचा होता मॅम. आणि काही क्षण असे असतात जेव्हा डोळ्यात आनंदाचे अश्रू असतात आणि मनात गेल्या अनेक वर्षाचा प्रवास असा चित्रपटासारखा उभा राहतो. अगदी तसंच झालं माझ्यासाठी. माझ्या विद्यार्थ्यांचे चेहरे, त्यांच्या छोट्या छोट्या यशासाठी घेतलेले प्रयत्न, पालकांचा विश्वास आणि माझ्या सहकारी शिक्षकांची साथ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाने मला वेळोवेळी दिलेला हात, हे सगळं मला अगदी एका क्षणात डोळ्यासमोर आलं. माझ्यासाठी हा पुरस्कार मला सन्मान वाटला नाही तर तो माझ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा, शाळेच्या सामूहिक प्रयत्नांचा आणि सरकारी शाळेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक पालकाचा सन्मान वाटला.
1: नक्कीच. आणि केंद्र सरकारनं तुमच्या ज्या उल्लेखनीय प्रयोगांची दखल घेतलेली, अनेक प्रयोग तुम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवताय, तर त्यातील एक आम्ही पाहिलं की ई ट्विनिंग हे जे आहे, ज्याद्वारे नाशिकच्या महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट अमेरिकेतील शाळांमध्ये मुलांशी संवाद साधलाय. ई ट्विनिंग संकल्पना नेमकी काय आहे आणि ती सुरू करण्यामागचा तुमचा उद्देश काय होता आणि तुम्ही हे कसं शक्य करून दाखवलं?
2: माझे विद्यार्थी हे महानगरपालिकेतील शाळेतील आहे. त्यांचं परिवार, त्यांचं विश्व हे फक्त त्यांच्या परिवारापुरतं किंवा शाळेपुरतं राहू नये तर माझ्या दृष्टीने पूर्ण जग हेच आपल्या आजच्या मुलांची वर्गखोली बनावी असं वाटत होतं. आणि त्यामुळे म्हणजे मुलं हे केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित राहू नये असं मला वाटायचं आणि त्यांनी जग समजून घ्यावं, जगातील वेगवेगळ्या संस्कृती जाणून घ्याव्यात, आत्मविश्वासाने जगाशी संवाद साधावा. म्हणून मी शिक्षक म्हणून त्यांच्यासाठी काय करू शकते या विचारातूनच ई ट्विनिंग या उपक्रमाचा प्रयोग मी साकारला. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून माझ्या नाशिकमधील विद्यार्थ्यांना मी अमेरिकेतील विद्यार्थ्यांशी तिथल्या शिक्षकांशी संवाद साधण्याची एक अंतिम उपलब्ध करून दिली. त्यांनी एकमेकांशी संवाद साधला ऑनलाईन व्हर्च्युअल आणि आपल्या शाळेबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल तसंच आपल्या देशातील सण परंपरांबद्दल एकमेकांना माहिती दिली आणि एकमेकांच्या जगाचा त्यांनी परिचय करून घेतला. आणि विशेष म्हणजे ज्या मुलांना कदाचित भविष्यात विमानाने अमेरिकेत जातील किंवा नाही जातील तो प्रश्न पुढचा आहे, परंतु त्यांच्यासाठी आजच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी अमेरिकेची दारं त्यांच्यासाठी वर्गखोलीतच उघडून टाकली. त्याच्यामुळे तंत्रज्ञान मुलांच्या हातात देऊन फक्त स्क्रीन देण्यासाठी नव्हे तर त्यांच्या स्वप्नांना एक आकाश देण्यासाठी मला त्याचा उपयोग झाला.
1: तुम्ही ही जी ई ट्विनिंगची संकल्पना आहे म्हणजे ही कशी राबवली?
2: अमेरिकेतील जे ग्वाटेमाला देश आहे तिथल्या शिक्षकांशी संवाद साधला, त्यांना अशी संकल्पना समजावली.

0: त्यांनाही खूप आवडली की आपण कल्चरल एक्सचेंज करू आणि किंवा जागतिक समस्यांवर चर्चा होऊ शकते विद्यार्थ्यांची. आणि मग झूम मिटिंगच्या माध्यमातून त्यांचा आणि आपल्या वेळेचा डिफरन्स होता, तर आम्ही त्यांच्याकडे जो दिवस राहायचा तेव्हा आपल्याकडे रात्र राहायची, तर आम्ही रात्री झूमचा प्रोग्राम करून विद्यार्थ्यांशी एकमेकांशी संवाद साधायचो. आणि आठवड्यातून काही दिवस आम्ही ठरवून घेतलेले होते, तर त्या मिटिंगमध्ये पूर्ण प्रेझेंटेशन आपल्या शाळेचं आपल्या इंडियाकडून राहणार असं आणि एक मिटिंगमध्ये त्यांच्याकडचं प्रेझेंटेशन असं होतं. त्याच्यामुळे खूप छान तो उपक्रम आमच्याकडे झाला. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी स्पॅनिश भाषा शिकले. इंग्लिश तर राहायचंच, पण स्पॅनिश मध्ये त्यांचे काही संवाद होण्यासाठी जे अगदी बेसिक लेवलचं ते स्पॅनिश विद्यार्थी स्वतः शिकले गुगलवरून सगळं घेऊन, आणि तो संवाद खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. जो
1: आणि मुलांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
0: खरंच तर म्हणजे एक महानगरपालिकेतील विद्यार्थी, आमचे सगळे एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम, त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचे मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना.

0: एक स्लम एरियातील मुलं आहेत मॅम, त्यांच्या घरातून शिक्षणाचं असं काही वातावरण नाही आहे आणि त्यामध्ये असं आपण फॉरेनर्सशी आपण बोलतोय त्या गोष्टीचे मुलांना खूप वेगळं असं कुतूहल वाटत होतं, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये त्याच्यामुळे निर्माण झाला.
1: आता पाहतो मॅडम की आता डिजिटल आहे सगळं, सोशल मीडियाचं जग आहे आणि लहान मुलांमध्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल आपल्याकडे असावा आणि त्यांच्याकडे असतो, तर म्हटलं जातं की मोबाईलची सवय मुलांना लागली असं म्हटलं जातं. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जसं मिशन मोबाईल फ्री अंतर्गत ज्ञान भिंत म्हणा किंवा आनंदवली शिक्षण कट्टा हे असे उपक्रम तुम्ही राबवताय, तर हे उपक्रम काय आहेत आणि या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक स्तरावर त्यांच्यामध्ये काय बदल झालेला आहे, तुम्हाला ही संकल्पना का सुरू करावीशी वाटली?
0: मोबाईल आज गरजेचा आहे, परंतु मोबाईल हा मुलांच्या हातातील साधन आहे, तो त्यांच्या आयुष्याचा मालक होऊ नये असं मला वाटतं. मुलांना मोबाईलचं महत्व आणि गरज किती आहे हे समजवता यावं आणि त्याच्या पलीकडे पण जग आहे काही, याच्यासाठी मी मिशन मोबाईल मुक्ती हा उपक्रम शाळेत सुरू केला. मला खरं तर मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायचं नव्हतं, तर रिकामी जागा ही रिकामी राहत नाही, मोबाईल काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती मला पुस्तक, खेळ, कला, संगीत, संवाद अशा आणि कुतूहल हे आणणं गरजेचं वाटलं आणि ते मी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी ज्ञान भिंती याच्या माध्यमातून मुलांचं मोबाईलचं व्यसन कमी करण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून मी काय केलं, गावातील मुलं शाळेतून घरी गेल्यावर बऱ्याच वेळेस मुलांना प्रश्न विचारले की हा तुम्ही आता घरी जाऊन काय करणार, तर मुलं सांगतात मोबाईलवर गेम खेळणार, तर मग मी एकदा म्हटली थांबा, म्हटलं तुमच्या मम्मी पप्पांना सांगते मी तुम्ही मोबाईलवर गेम खेळतात, तर मला ते कुठेतरी खूप असं वेगळं वाटलं आणि म्हणून मी गावातील ज्या भिंती आहेत तर त्यांच्या घरांच्या भिंती ह्या रंगवल्या, मॅचच्या ट्रिक्स, वेगवेगळे पझल, शब्द कोडे, वेगवेगळे शब्द आणि पाढ्यांचे वेगवेगळ्या ट्रिक्स, अशाने मी गावातल्या 30-35 भिंती त्यांच्या घरांजवळच्या पूर्ण छान छान रंगाने रंगवून टाकल्या. माझ्या मैत्रिणी सहकारी शिक्षकांची त्याच्यासाठी मदत घेतली, विद्यार्थ्यांची घेतली, तर मुलांना म्हणजे शाळा सुटल्यानंतर मी त्यांना तो अभ्यास देऊ लागले की आज तुम्ही काय वाचणार आहे त्या भिंतींवरचं, आणि मुलांना इतकं छान वाटलं ते त्याच्यावरचे पझल्स ते करून आणायला लागले दुसऱ्या दिवशी, जे भिंतींवर दिलेल्या त्याच्यावरचे जे पाड्यांची पद्धती त्या करून आणायला लागल्या, म्हणजे आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही त्याच्यात इन्वॉल्व्ह झाले, म्हणजे एक कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट मला याच्यामुळे मिळाला, त्यांचे पालकही मोबाईल पासून दूर झाले,
1: पालकांचा सहभाग वाढला,
0: सहभाग वाढला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यासाठी मी गावात आनंदवलीच्या परिसरात माझी शाळा आहे आनंदवली गाव म्हणून, त्या आनंदवली कामगार वस्ती आणि संत कबीर नगर एक वस्ती आहे कामगार वस्ती, तर तिथे मी सुमारे 2000 अवंतर वाचनाच्या पुस्तकांचं खुलं वाचनालय सुरू केलं दोन्ही ठिकाणी मोठे मोठे मारुती मंदिरात, तर पालक येता जाता म्हणजे मंदिरात आले, मुलं खेळायला आले की ते तिथे पुस्तकं इतकी छान छान पुस्तकं लावले, ते पूर्ण लोकसहभागातून मिळाले मला, तर ते सहज बसून वाचू लागले, त्यांचे पालक वाचू लागले, मुलं वाचू लागले आणि साहजिकच पुस्तक हातात आलं की मोबाईल दूर होतो, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोबाईल पासून मुक्ती करण्यासाठी मला ह्या ज्ञान भिंती आणि हे जे खुले वाचनालय आणि आनंदवली शिक्षण कट्टा म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अधिकारी, वेगवेगळे यशस्वी पुरुष, यशस्वी व्यक्ती यांच्याशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली, विद्यार्थी स्वतः या अधिकाऱ्यांच्या यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतील त्याच्यासाठी त्यांना तयारी करायला सांगितली, प्रश्न काढण्यासाठी सांगितले, म्हणजे त्या मोबाईल व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या चांगल्या कामांमध्ये गुंतवलं, जेणेकरून त्यांचं मोबाईलचं व्यसन तर दूर होईल पण त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मला ह्या गोष्टींची मदत घेता आली.
1: तुम्ही जी ज्ञानभिंती आणि आनंदवली शिक्षण कट्टा हा उपक्रम सुरू केला, याला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
0: चांगला प्रतिसाद मिळाला मॅम, जे आधी मी आनंदवली परिसरात हे वाचनालय सुरू केलं, खुले वाचनालय, बरेच दिवस त्याला महिना झाल्यानंतर पालक खूप चांगला त्यांचा रिप्लाय आला, तर संत कबीरनगर भागातले पालक स्वतः माझ्याकडे आले की मॅम तुम्ही आमच्या भागात का असं वाचनालय सुरू केलं, नाही आमच्या मुलांनाही आणि आम्हालाही गरज आहे अशा पुस्तकांची, आमचेही मुलं खूप वेळ मोबाईलमध्ये राहतात घरी आल्यावर, तर आमच्याकडे पण सुरू करा. अगदी पालकांच्या हट्टामुळे मी संत कबीरनगर परिसरामध्ये हे खुले वाचनालय सुरू केलं, म्हणजे समाज सुद्धा बदलायची त्यांची तयारी आहे, त्यांना फक्त चांगल्या गोष्टी, चांगली प्रेरणा मिळणं गरजेची, त्यांनी स्वतःहून बदलाची ही तयारी दाखवली, हे ते मिशन मोबाईल उपक्रमाचे मोठे यश म्हणावे लागेल.
1: तर माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुमच्या शाळेत तुम्ही लोकसहभागातून कौशल्य प्रयोगशाळा म्हणजे स्किल लॅब आहे, ध्वनी मुद्रण आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि कला शिक्षणासाठी QR कोडची निर्मिती केली, आणि एका सरकारी शाळेत हे तंत्रज्ञान आणताना म्हणजे 3D प्रिंटिंग म्हणा, रोबोटिक्स म्हणा, लोकसहभाग कसा मिळाला, काही अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्यावर तुम्ही कशी मात केली?
0: अडचणी तर नक्कीच आल्या, कारण कसं आहे मोठं स्वप्न बघितलं की त्याचा मार्ग नेहमीच सोपा असतो असं नाहीये,
1: नक्की.
0: तर माझं खरं तर एक विश्वास आहे की सरकारी शाळेकडे निधी कमी असू शकतो पण तिच्याकडे लोकांचा विश्वास आणि शिक्षकांची इच्छा शक्ती असेल तर तिच्या शक्यता नक्कीच मर्यादा असतात. मी लोकांना केवळ मदत करा असं सांगितलं नाही तर त्यांना माझ्या विद्यार्थ्यांची स्वप्न दाखवली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आधी जे राबवलेले उपक्रम आहेत त्याच्या माध्यमातून

0: पालकांचा लोकांचा समाजाचा माझ्या शाळेवर आधीच खूप विश्वास आम्ही शिक्षकांनी गेन केलेला होता आणि त्या माध्यमातून पालक आणि समाज मला पुस्तकं उपकरणं तांत्रिक मार्गदर्शन आर्थिक मदत करू लागले आणि त्या माध्यमातून असंख्य हातांनी आमच्या शाळेची ही स्वप्न पूर्ण केली. जसे स्टील लॅब आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, तसेच रेकॉर्डिंग स्टुडिओ मधले वेगवेगळे जे 3D प्रिंटर वगैरे हे सगळे साहित्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आम्ही 2 वेळेस विमानाने सहल काढली. पहिली विधान भवन मुंबई आणि दुसरी इस्रो सेंटर. त्याच्यासाठी लागणारा 8 लाख रुपये निधी सुद्धा लोकसहभागातून पूर्ण 100% मिळाला आणि त्या 100% निधीतून मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. म्हणजे हा पूर्ण समाजाचा आणि लोकांचा आमच्या शाळेवरचा आमच्या शिक्षकांच्या कामावरचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वप्न पूर्णतीसाठी हा विश्वासच म्हणावा लागेल मॅम.
1: राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आता तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुमची ही जबाबदारी आहे ती नक्कीच वाढलेली आहे. तर भविष्यात आपल्या शाळेतील किंवा शिक्षण पद्धतीला आणखीन पुढे नेण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत?
0: हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला आनंदापेक्षा पण जबाबदारीची जाणीव जास्त तीव्र झाली. खरं म्हणजे आता माझं एक स्वप्न फक्त माझ्या शाळेपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये मॅम. नाशिक महानगरपालिकेची शाळा ही केवळ एक सरकारी शाळा म्हणून नव्हे तर एक गुणवत्तापूर्ण, एक आधुनिक आणि संवेदनशील शिक्षणाचं आदर्श मॉडेल म्हणून मी देशासमोर उभी राहावी ही माझी शाळा असं माझी आता इच्छा आहे. तो विश्वास ह्या पुरस्काराने दिलाच आहे. आमच्या शाळेत आता कौशल्याधारित शिक्षण आहे, स्टेम रोबोटिक्स, AI VR आहे, अनुभवात्मक शिक्षण, डिजिटल साधनं सगळं आहे आणि त्याचा मात्र आता मला विस्तार करायचा आहे. तो केवळ एका वर्गापुरता न राहता, एका शाळेपुरता न राहता, तो पूर्ण नाशिक महानगरपालिकेतल्या शाळांमध्ये जाण्यासाठी माझा प्रयत्न असेल मॅम. हा प्रयोग माझ्या पुरता मर्यादित राहू नये असं मला वाटतं. एक शिक्षक बदलला तर एक वर्ग बदलतो, पण अनेक शिक्षक यातून प्रेरित व्हावे. कारण अनेक शिक्षक प्रेरित झाले तर संपूर्ण शिक्षण व्यवस्था बदलू शकते. म्हणून भविष्यातलं माझं काम, मी काय केलं यापेक्षा माझ्या कामातून मी आणखी किती शिक्षक, किती मुलं प्रेरित झाली यावर मोजलं जावं हीच माझी आता इच्छा आहे मॅम.
1: राज्यातील शिक्षकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: संदेश देण्याची मी मोठी नाही मॅम, कारण प्रत्येक शिक्षक हा त्याच्या जागी काम करतो आहे. तमाम शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार घ्यायला जाणार आहे की देशभरातील माझ्या ज्या शिक्षक बांधवांना मी एवढंच सांगू इच्छिते की आपण शिकवत असलेला प्रत्येक विद्यार्थी हा केवळ आजचा विद्यार्थी नसतो, तो उद्याचा आपला भारताचा नागरिक बनणार आहे आणि तो नागरिक जबाबदार बनावा यासाठी आपल्याला एक प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतो विद्यार्थ्यांना मोबाईल उघडला की ज्ञान लगेच भेटत आहे. ज्ञानासाठी त्यांना काहीच कमी नाही, साधने भरपूर आहेत, पण त्यांना संस्कारांची खूप गरज आहे. आज त्यांना चांगलं नैतिकता शिकवण्याची खूप गरज आहे. दुसरं म्हणजे परिस्थिती कोणती असो, साधनं कमी असो, अडचणी मोठ्या असो, पण शिक्षकाची कल्पकता, त्याची संवेदनशीलता आणि जिद्द यांना मर्यादा नसतात. आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा, त्यांच्या क्षमतेला ओळखा, तंत्रज्ञानाला स्वीकारा, पण माणुसकीला मात्र कधीच हारू नका, विसरू नका. शिक्षणाला तंत्रज्ञान आधुनिक बनवतं पण संवेदनशीलता त्याला अर्थपूर्ण बनवते. म्हणून प्रत्येक शिक्षकाची ही जबाबदारी आहे की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये ती संवेदनशीलता जागृत करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना मला नक्कीच सांगायला आवडेल मॅडम की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, तर तुमची परिस्थिती तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमचं भविष्य ठरवते ते तुमची स्वप्न, तुमची मेहनत आणि तुमची हार न मानण्याची वृत्ती. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे मनात जपायला पाहिजे. मोठी मोठी स्वप्न पहा, खूप प्रश्न विचारा तुमच्या शिक्षकांना, चुका करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि स्वतःसोबत इतरांनाही, तुमच्या मित्र परिवारालाही पुढे घेऊन चला. माझ्या दृष्टीने असं आहे मॅम की शिक्षणाचा अंतिम उद्देश हा केवळ यशस्वी विद्यार्थी घडवणे नाहीये, तर एक चांगला माणूस आणि एक जबाबदार नागरिक घडवणे आहे. आणि म्हणून मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या पालकांना, माझ्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील त्या असंख्य हातांना सांगू इच्छिते की ज्यांनी ज्यांनी माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवला, ज्यांनी माझ्या एका छोट्याशा महापालिका शाळेच्या स्वप्नांना एक राष्ट्रीय क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद मानेल. मी सर्व शिक्षकांना सांगेल की आपल्या विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवा.
1: नक्कीच बच्चा मॅडम, एक संवेदनशील शिक्षिका, शिक्षक कसे असावेत हे तुम्ही अगदी छान तऱ्हेने आमच्या सगळे श्रोते त्यांना सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई AIR न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निवेदन, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आमचं शेत आमचं शिवार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर 2 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 24 ऑगस्ट 2026. मंडळी नमस्कार. मंडळी, आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी बालाजी गवारे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण ऐकूया खरीप पिकांचं व्यवस्थापन. यावर्षी आंबे सांगवी तालुका लोहा येथील प्रगतिशील शेतकरी राम गोविंद सावंत यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीतानं.

मंडळी, आताच आपण प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया कृषी सल्ला. मंडळी, यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे खरीपाचं नियोजन पूर्णपणे बिघडलं आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस अशी स्थिती पाहायला मिळते. या स्थितीचा परिणाम कपाशी पिकावर देखील पाहायला मिळतो. कपाशीच्या उत्पादन क्षमतेवर अन्नद्रव्याची कमतरता, हवामानातील बदल आणि कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव

याचे मोठे परिणाम होतात. यापैकी आकस्मिक मर ही अत्यंत गंभीर समस्या मानली जाते. बऱ्याच वेळा आकस्मिक मर रोगाला बुरशीजन्य मर रोग समजलं जातं, परंतु प्रत्यक्षात बहुतेक वेळा ही शारीरिक समस्या असते. काही प्रसंगी फ्युझारियम ऑक्सिस्पोरम, मॅक्रोफोमिना, फोसोलिना यासारख्या बुरशीचा सहभाग असू शकतो, मात्र हा संसर्गजन्य रोग नसून त्यामागे अन्नद्रव्याची कमतरता, पाण्याचा ताण, तापमानातील बदल इत्यादी यांचा परस्पर परिणाम असतो. उच्च तापमान, पाण्याचा ताण, शेतात साचलेलं पाणी, अन्नद्रव्याचे असंतुलन आणि काही वेळा बुरशीजन्य संसर्ग या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळं कपाशीतील आकस्मिक मर रोगाची समस्या उद्भवते. त्यामुळं केवळ रासायनिक बुरशीनाशकांवर अवलंबून न राहता संतुलित खत व्यवस्थापन, योग्य सिंचन, प्रभावी निचरा, मुळांचं संरक्षण, जैविक घटकांचा वापर आणि हवामानानुसार पीक व्यवस्थापन या उपाययोजनांचा अवलंब केल्यास या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल. मंडळी, आकस्मिक मर म्हणजे काय? तर मंडळी, कपाशीचं झाड पूर्णपणे निरोगी दिसत असताना अचानक पानं कोमेजणं, पिवळी पडणं, फुले आणि बोंड गळणं आणि काही दिवसात संपूर्ण झाड सुकणं याला आकस्मिक मर म्हणतात. ही समस्या मुख्यतः पीक वाढीच्या आणि बोंडे धरण्याच्या अवस्थेमध्ये जास्त दिसून येते, कारण या अवस्थेत झाडाची पाणी आणि अन्नद्रव्याची गरज सर्वाधिक असते. मंडळी, या रोगास पोषक स्थिती ती अशी असते, दिवसाचं 38° सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान, तसंच पाण्याचा ताण, भारी काळी जमीन, निचऱ्याचा अभाव, कमी सेंद्रिय कर्ब, एकाच शेतात सतत कपाशी लागवड, रासायनिक खतांचा असंतुलित वापर ही या रोगास पोषक स्थिती असते. मंडळी, याची कारणं ती अशी आहेत, जास्त तापमान, दिवसाचं तापमान दीर्घकाळ अर्थात 38° सेल्सिअसपेक्षा जास्त राहिल्यास झाडावर तीव्र उष्णतेचा ताण येतो, त्यामुळं बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढतो, पानातून पाणी कमी होतं, मुळांद्वारे होणारे पाणी शोषण कमी होऊन झाडामध्ये जलताण निर्माण होतो. मंडळी, कृषी सल्ला आता आपण ऐकलत. वाचक स्वर होता बालाजी गवारे यांचा. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रोशन सातारकर यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

0: मंडळी, आताच आपण रोशन सातारकर यांनी गायलेलं गीत ऐकलं. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात खरीप पिकांचं व्यवस्थापन याविषयी आंबे सांगवी तालुका लोहा येथील प्रगतिशील शेतकरी राम गोविंद सावंत यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, सध्याला आपली शेती जी आहे खूप चांगल्या अवस्थेत आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आपली जी पिकं आहेत सध्या खूपच चांगल्या प्रकारे चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. आपली खरीपाची पिकं जर म्हटलं तर सोयाबीन आहे, तूर आहे, ज्वारी आहे, हळदही आहे. हळद आता मोठं पीक आहे, परंतु आपण खरीपामध्येच लावत असतो, त्याच्यामुळे आपण खरीपाचं पीक म्हणायला हरकत नाही. खरीपाचंही आहे आणि ते रब्बीचंही पीक आहे, उन्हाळी पण उन्हाळ्यामध्ये आपण काढू शकतो. समजा कापूस आहे, इतरही पिकं आहेत. मंडळी, सध्याला या पिकांची अवस्था खूपच चांगली आहे, कारण पिकांच्या वाढी योग्य पाऊस पडतोय असं म्हणायला हरकत नाही. मधल्या काळामध्ये थोडंसं उघाडही पडली होती, परंतु कालपरवाही पाऊस झाला आहे, त्यामुळं सध्या पिकं खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. आणि आपण सर्वजण शेतकरी जे आहेत खूप सध्या तरी आनंदामध्ये आहोत. पुढेही आपली पिकं चांगलीच येतील अशी अपेक्षा करूया. आणि मागची जी पिकं घेतलेली आहेत आणि पुढेही पिकं घेणार आहोत आपण, आणि या पिकांचं आपण जे नियोजन करत असतो, नियोजनबद्ध जर शेती केली तर आपली शेती निश्चितच चांगल्या प्रकारे पिकू शकते असा अनेक शेतकऱ्यांचा देखील अनुभव आहे. आणि असाच चांगला अनुभव असलेले आणि अशी चांगली शेती केलेले शेतकरी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आणि हे जे शेतकरी आहेत आंबे सांगवी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहेत राम गोविंद सावंत यांनी कमी शेती असून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे चांगलं नियोजन करून शेती करतायत, चांगली चांगली पिकं घेत आहेत, तेव्हा आपल्यालाही त्यांच्या अनुभवाचा निश्चित चांगला फायदा होऊ शकतो. त्यांनी आपली शेती कशी करतात त्यांच्या अनुभवाचा आपण निश्चितच जाणून घेऊयात. तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं राम गोविंद सावंत यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पाटील नमस्कार.
1: नमस्कार
0: पाटील. आपण एक चांगले प्रगतिशील शेतकरी आहात, नियोजनबद्ध शेती करताय, वेगवेगळी पिकं घेऊन शेती करताय. सध्याला आपल्या शेतीमध्ये सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे, इतरही काही छोटी छोटी पिकं आहेत, कडधान्य पिकं आहेत. तर आपण या पिकांचं नियोजन करताना कशा प्रकारे करताय त्याचे अनुभव आज आपण आपल्या शेतकरी बांधवांसोबत निश्चितच सांगणार आहात. तेव्हा मी तुम्हाला पहिला प्रश्न करू इच्छितो की आपण ही जी खूप चांगली नियोजनबद्ध शेती करताय तर आपली शेती नेमकं किती आहे? बरं,
1: शेती 6 एकर शेती आहे साहेब.
0: 6 एकर शेती आहे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी आहात असं म्हणायला हरकत नाही. या 6 एकर शेतीमध्ये आपण ही खरीपाची जी पिकं आहेत ही कोणती कोणती घेतली? बरं,
1: खरीपाच्या पिकामध्ये आता सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद.
0: छान.
1: तर त्यापैकी आता सोयाबीन, तूर आणि मूग उडदाचं आता जवळजवळ आता चट्ट्यामध्ये आणि म्हणजे शेंगामध्ये आलेले आहेत मूग उडद.
0: नक्कीच. मूग आहे, उडीद आहे आणि सोयाबीन आहे या पिकांमधली तर आंतरमशागतीचा प्रश्न आता मिटलाय.
1: हो, आता जवळपास संपत आला.
0: हा, परंतु जी तूर आहे, कापूस आहे, या पिकांची आंतरमशागत देखील करणं गरजेचं आहे आणि या पिकांची चांगली निगाही राखणं गरजेचं आहे. तर या पिकांची जी आपण आंतरमशागत करतो ही आपण कशा प्रकारे करता? बरं,
1: आता बघा कसं आहे साहेब, मूग आणि उडीद आता आणि काराळ हे काय छोटे छोटे जे पिकं आहेत ते आता जवळपास संपत आलेत. आता शेंगा लागल्यात आणि ते एक 8 ते 10-15 दिवसांमध्ये पूर्ण काढणी होऊन जाईल मुगाची आणि उडदाची. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या तुरीच्या वेळी असतात, तर त्याच्यामध्ये नंतर मग आता आपण पुन्हा त्याला

0: थोडा डोस देता म्हणजे हे काढून घेतल्याच्या नंतर. आता त्याच्यानंतर आता राहिलेले तो सोयाबीन मध्ये, सोयाबीन मधले सुद्धा आता सध्या जे त्याच्यामध्ये तुरीचे व्यवस्थापन आहे तर त्याच्यात आता सोयाबीन निघेपर्यंत तुरीला जे खत दिलं आहे फवारण्या आता याच्या बरोबरच एक आता आणि फवारणी समजा तुरीला सोयाबीनच्या बरोबर होऊन जाईल.
1: छान. आपले जे सहायकर शेतीमध्ये कापूस आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, मूग आहे, उडद आहे, हे वेगवेगळी पिकं आपण थोड्या थोड्या क्षेत्रावर घेतलेली आहेत. तर कापूस आणि तूर पिकाचं जे सद्य परिस्थितीमध्ये आपण मशागत काय काय करावी लागणार आहे? बरं,
0: आता कापसाला कसं आहे साहेब, आता सध्या पाऊस जमतेम आहे, म्हणजे
1: जास्तही नाही
0: जास्तही नाही आणि कमीही नाही
1: पिकांना.
0: तसा तर सोयाबीनसाठी थोडा इश्यू कोणीच कमीच आहे, म्हणजे सोयाबीनला आता फुल म्हणजे आता फुलामध्ये सोयाबीन आहे प्रत्येक शेतकऱ्याचं, माझं पण म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचं. तर आता जास्तीत जास्त पाण्याची आवश्यकता आहे सोयाबीनला. तरी आता पाणी बऱ्यापैकी म्हणजे आता आज काल रात्री थोडाफार पाऊस झालाय तर त्या आणि आता जास्त सुद्धा पाऊस आवश्यक आहे सोयाबीनसाठी, पण कापसासाठी याच्यासाठी पण जमतेम बरं आहे. आता काही शेतकरी साहेब कसं आहे की आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे तर आपण आता दांडं मारू शकता का, आता पोळा आला पोळ्यापर्यंत पावसाची जास्त दाट शक्यता असते का, आता आपले हे शेतकरी वाढवडलं सांगतात आपल्याला
1: म्हणतात ना पोळा आणि पाऊस
0: भोळा वगैरे, तर बा पोळ्यापर्यंत की असं थोडं जरा श्रावण महिना आहे पोळा आहे पावसाची जास्त शक्यता असते, काहीतरी दोन चार दिवस झड लागल किंवा जमिनीचा खडा फुटल
1: प्रमाण जास्त
0: असते अशी सगळ्या शेतकऱ्याची आशा
1: धारणा.
0: तर आता यानंतर आपल्याकडे पाण्याची जर व्यवस्था असेल तर आपण आता काही शेतकरी किंवा आपण पाण्याची व्यवस्था आहे तर आपण त्याला दांड मारू शकता, आणि जर पाण्याची व्यवस्था नसेल तर त्याला वक्करपाळी, जेणेकरून समजा थोडाफार पाण्याचा जरी तुटवडा झाला तर जमिनीवर आपण वक्करपाळी जी केली ती वक्करली समजा, तर काही आता आपल्याकडे एकीरधुरी वक्रायची पद्धत आहे. आपण मागच्या वर्षी एकच साईट अशी वक्रायची म्हणजे पट्टा पद्धत लागवड केली होती, पण तणाच्या याच्यासाठी यावर्षी आपण दोन्ही साईट म्हणजे असं बी वक्रता येईल उभं दोन्ही साईट वक्रायसाठी
1: पूर्व पश्चिम
0: असं तर तणाच्या व्यवस्थापनासाठी, आणि जिथं पाण्याची व्यवस्था नाही शेतकऱ्यांना तर आमच्याकडे आता काही जमिनीकडे पाणी पोहोचत नाही तर त्याच्यासाठी आम्ही किंवा एकेरी दुहेरी असं वक्रून की ओलावा टिकून ठेवण्यासाठी ते थोडा पावसाची जर तुटवडा जरी झाला तर थोडं उग त्याच्यावर आपल्या कमीत कमी
1: जमिनीवर ताण पडू,
0: जमिनीवर चार बोटाचा तरी आपल्या काळ्या मातीचा थर वर म्हणजे एकदम हे जर केलं तर पुन्हा उलती
1: हवाई खेळती राहते. बरं पाटील, आता सध्याला जे आहे तर तुम्ही म्हणालात मूग उडीद आता हे काढायलाही आलेले आहेत
0: अंतिम टप्प्यामध्ये,
1: अंतिम टप्प्यामध्ये आहेत, त्याची काढणी पण होईलच. आता सोयाबीन जे आहे आपल्याकडे मुख्य पीक म्हणायला हरकत नाही, सोयाबीन जे आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे, काही फुलामध्ये आहे,
0: फुलामध्ये चट्ट्या,
1: तर या अवस्थेमध्ये समजा सोयाबीनवर येऊ नाही पण आला तर रोग आला, राई आली, कीड आली, आळी आली, तर याचं व्यवस्थापन आपण कसं करताय बरं, आणि आपल्याला हे करण्यासाठी मार्गदर्शन कोण करतं?
0: आता याच्यासाठी साहेब कसं आहे बघा, आमच्याकडे कृषी सहायकात आणि तसं तर प्रत्येक शेतकऱ्याकडे आमच्याकडे गट आहे, तर आम्हाला कृषी सहायक साहेब किंवा त्याच्यात फवारण्याची काय मात्रा द्यायची, कोणतं औषध फवारायचं की आपण जे पेरणीची लागवड केली त्या दिवसापासून की म्हणजे 30 दिवसाला काय द्यायचा, खताचा डोस कधी द्यायचा किंवा फवारणी 40 दिवसाला कोणती करायची, 60 दिवसाला कोणती करायची, म्हणजे ह्या सुद्धा सगळे मार्गदर्शन आमच्या ग्रुप वाईज शेतकऱ्यांना आमचे कृषी सहायक कृषी डिपार्टमेंट कडून आम्हाला वारंवार माहिती मिळते.
1: म्हणजे कृषी विभागाकडून जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत हे तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन,
0: खूप चांगलं, म्हणजे आमच्याकडे ग्रुप आहे त्या ग्रुपवर ते सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येकाला डायरेक्ट माहिती
1: भागामध्ये कोणता कोणता रोग येऊ शकतो, आपण काय केलं पाहिजे असं आपल्याला मार्गदर्शन करतात. खूप छान. आता हे झालं सोयाबीन विषयी, तर कापूस जे आहे कापसाच्या आपण मशागतीबद्दल सांगितलं, आडवी उभी वखरणी वगैरे करून आपल्याला जमीन भुसभुशीत
0: भुसभुशीत
1: येते. समजा कापसावर रोग आला, आळी आली, कीड आली, तर याचं व्यवस्थापन कसं करताय आपण?
0: आता याच्यामध्ये कसं आहे साहेब, आता कापसाला बोंड जरी आली एखाद दिवस बोंड आळी येऊ शकते किंवा लाल्या रोग येऊ शकतं, तर याच्यासाठी प्रत्येक शेतकरी ज्याच्या त्याच्या अनुभवातून किंवा आपण जर 15 दिवसाला औषध एखाद दिवस समजा हलकं भारी जरी वापरलं तर त्याच्यावर जे अटॅक आहे ते येण्याच्या पूर्वीच आता सगळे शेतकरी एकूण एकाचं समजा बघून किंवा आम्ही आता की 15 दिवसाला

0: वीस दिवसाला त्याची त्याची फवारणीची जी आपला वेळ आहे त्यावेळी प्रमाण फवारणी करून की अटॅक येण्याच्या अगोदर तर त्याच्यासाठी काही औषधाचे आपण वापरून येऊ नये. आल्याच्या नंतर तर ते आटपतच नाही, मग आटपण्यासाठी खूप खटाटोप करावा लागतो.
1: आल्यावर आटपत नाही तर ते येऊच नाही,
0: येऊच नाही.
1: याची जर आपण काळजी
0: जर घेतली
1: चांगलं
0: तर याच्यासाठी आधीच आपल्याला त्याची जर तयारी करायची म्हणलं तर आपल्याला ते करावं लागणार आहे. तेच त्याच्यासाठी मग पुन्हा जर आल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला दोन फवारण्या करायच्या ऐवजी मग चार फवारण्या केलं तोपर्यंत ते लेवलवर येणार नाही का,
1: एकदा बिघड वाढत जाईल.
0: त्याच्यामध्ये खोड आळी आहे, बोंड आळी आहे, पुन्हा करप्या आहे, लाल्या रोग आहे, अशा असे बरेच म्हणजे जसा ते व्हायरस एखाद दिवस वातावरणामध्येच ते हो आला की फास्ट येते. आपण समजा आज बघितला कापूस आणि उद्या सकाळी जर जाऊन शेताकडे जर बघितलं तर एखाद दिवस ते त्याच्यावर कोणता तरी म्हणजे चिटका पडल्यासारखा किंवा लाल्या रोग आल्यासारखा असं ते होतंय.
1: मग आता हे आपल्याला रोग आलेला दिसला तर आपण लागलीच कृषी विभागाला संपर्क साधताय, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना संपर्क साधताय आणि त्याचं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतात
0: आणि ते मार्गदर्शन करतात आपल्याला की बाबा कोणतं औषध वापरायचं किंवा आपल्या काही अनुभवामधून काय आपला शेतकरी सुद्धा की बा आपण मागच्या वर्षी कोणतं वापरलं, जर ह्या वापरलं असेल तर दुसरा रिझल्ट आला नाही तर वेगवेगळ्या कंपनीची औषधं सुद्धा वापरून आणि कृषी सहाय्यक सुद्धा माहिती देतात किंवा व्हायरस येण्याच्या आधी सुद्धा सूचना तशा देतात ग्रुपवर किंवा ह्या येण्याचं व्हायरस येण्याचे संकेत आहेत या या कंपनीचं औषध या एवढे मिली वापरा म्हणजे 20 लिटर मध्ये पाण्यामध्ये तशा पद्धतीनं.
1: बरं, आता हे झालं पाटील कापसा संबंधानं. आपण मुख्यत्वे करून तूर पीक सुद्धा घेत असताय तर या तूर पिकाचं व्यवस्थापन आपण कसं करतो? बरं,
0: आता तूर पिकाला वेळ भरपूर आहे सर, म्हणजे सोयाबीन अलीकडे येऊन जाते, तुरीला पुढचे त्याच्या पुढे 2-3 महिने टाइम आहे,
1: वेळ आहे
0: पीक यायला. त्याच्यासाठी त्याच्या तुरीला एखाद दिवस पाणी जास्त जरी झालं तरी ते उधळती आपल्या भाषेत शेतकऱ्याच्या, म्हणजे लगेच वाळून जाते, कमी झाली तरी वाळून जाते. तर त्याच्यासाठी ते त्याची आंतरमशागत जी आहे, समजा पाण्याची जर उपलब्धता नसेल तर आंतरमशागत आपण सोयाबीन जरी काढून घेतलं त्याच्यानंतर आपण मशागत करता त्याला, समजा जर उपलब्ध असेल तर आपण वक्रू शकता किंवा त्याच्यामध्ये मशागत करून रबीला रान तयार करताना त्याच्यामुळे मग नंतर आपण त्या तुरीची व्यवस्था पाण्याची व्यवस्था होते आणि फवारणीची व्यवस्था करावी लागते.
1: छान पाटील, आपण एक प्रगतीशील शेतकरी आहात आणि सध्याला जी पिकांची अवस्था आहे खूपच चांगली आहे, त्याच्यामध्ये आपलं नियोजनही खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन महत्वाचं आहे, त्याच्यात आंतरमशागत महत्वाची आहे आणि त्यासोबतच पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे. बरं पाटील, आता जी तुमची शेती आहे खूप चांगल्या पद्धतीनं शेतं डोलायला लागलेत, पिकं डोलायला लागलेत, असंच आपले शेतकरी बांधवांनी सुद्धा आपल्यासारखंच नियोजन करावं, त्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय सल्ला द्याल? बरं,
0: कसं आहे साहेब, सर्व शेतकऱ्यांनी फक्त वेळेवर समजा असल पाण्याची उपलब्धता तर पाण्याची व्यवस्था करणं आणि जे रोगराई आहे कापूस असेल सोयाबीन असेल तर त्याच्यासाठी आपले आपण उपाययोजना आहे की बा रोग येण्याच्या आधी आपण की जे 15 दिवसाला आता सोयाबीनच्या 2 फवारण्या झाल्या, आता म्हणजे फुलामध्ये सोयाबीन आहे चट्ट्यामध्ये आहे, आपण 1 फवारणी शेवटची आता करून सोडून देता. तसं की आता कापूस असो तूर असो प्रत्येक शेतकऱ्याने की वेळेला महत्व देऊन की ज्या त्या चट्ट्यामध्ये आहे सोयाबीन असेल कापूस आहे फुलात पाते आहात आता बोंड धारणा आहे तर त्याच्यासाठी ते वेळेवर आपण फवारणी करायला पाहिजे. वेळेवर आता खताचा दुसरा डोस झाला म्हणजे खताचा वेळेवर मात्रा दिली पाहिजे तर याच याच्या माध्यमातून मग तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आळीवर पाण्याच्या याच्यावर तर आता ते निसर्गाच्या याच्यावर अवलंबून आहे आणि जर आपल्याकडे व्यवस्था पाण्याची असेल तर देण्यासाठी मग आपण कापसाला दांड मारले पाहिजे. नंतर आपण दांड जर मारले तर 2-3 दांडाला पाणी लावून आपण डायरेक्ट भिजू शकता आणि जर पाण्याची उपलब्धता नसेल कापसाला तर त्याच्यासाठी जर जे निसर्गाकडून उद्याची जे ऊनाची क्षमता आहे की रान वाळ थोडं उरणार नाही किंवा कापसाला ताण बसणार नाही लगेच लाल पडणार नाही सुकणार नाही याच्यासाठी जर आपण समजा पट्टा पद्धत कापसाची लागवड केली असेल तर त्याच्यामध्ये एक वेळेस डबल वकर न का होईना पाळी वकर पाळी एक वेळेस करून डबल समजा करून पाळी 2 पाळ्या देऊन सोडून नंतर द्यायला हरकत नाही पाणी ज्याच्याकडे उपलब्ध नसेल, आणि ज्या शेतकऱ्याकडे पाणी

0: उपलब्ध आहे, त्यांनी दांड मारून पाण्याची व्यवस्था करायला हरकत नाही.
1: छान. खरं तर शेतकरी बंधूंनो, आताच राम पाटील सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर पिकांचं नियोजन केलं, जसं की आता सध्या तरी आपली पिकं खूप चांगल्या अवस्थेमध्ये आहेत,
0: खूप चांगल्या अवस्थेत,
1: परंतु निसर्ग आहे, निसर्गामधून आपल्या पिकांवर रोग आहे, कीड आहे, आळी आहे, हेही येऊ शकतं. आणि आपण वेळीच जर आपण कृषी विभागाला संपर्क साधून, सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण जर त्या पिकांवर येणारा रोग आहे, आळी आहे, कीड आहे, याचं जर व्यवस्थापन करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच आपली पिकं जी आहेत याच्यापेक्षाही जोमानं येऊ शकतात. आणि जे आपल्याला उत्पन्न मिळणार आहे, उत्पादन मिळणार आहे, हे नक्कीच याच्यामध्ये वाढ होऊ शकते. पाटील, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूपच चांगलं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. राम राम.
1: मंडळी, आताच आपण खरीप पिकांचं व्यवस्थापन याविषयी आंबे सांगवी तालुका लोहा येथील प्रगतिशील शेतकरी राम गोविंद सावंत यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया रंजना शिंदे यांनी गायलेलं हे एक छानसं गीत.

मंडळी, आत्ताच आपण रंजना शिंदे यांनी गायलेलं गीत ऐकलं. आणि मंडळी, याबरोबरच आजचा आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. मंडळी, या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं बालाजी गवारे यांचं, निर्मिती सहाय्य राहुल अत्राम आणि सादर करते विश्वास वाघमारे. बरे तर मंडळी, पुन्हा आपण भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आता आपण ऐकलात.

आमचं शेत आमचं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजत आहेत. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजून ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
3: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
2: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
3: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
4: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे, कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
3: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील।
2: तेव्हा ऐकायला मुळीच विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश।
0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्याने 3 बाळांचा मृत्यू। राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश। भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित। श्रीलंकेच्या दिवसअखेर 2 बाद 8 धावा। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात बाळांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेतल्या 4 बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती गंभीर आहे। रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बाळांवर उपचार सुरू होते। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे। या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा महाराष्ट्रातून IIT मुंबईचे प्राध्यापक विक्रम विशाल, वर्धा इथल्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ अमर ताकसांडे आणि सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ संदीपान नरोटे या 3 नामवंत प्राध्यापकांची निवड झाली आहे। विशाल यांना भूविज्ञान क्षेत्रातल्या संशोधनासाठी, ताकसांडे यांना बालरोग चिकित्सा विभागातल्या कार्यासाठी, तर नरोटे यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन विषयातल्या योगदानाबद्दल हा राष्ट्रीय बहुमान जाहीर झाला आहे। महाराष्ट्रातले 3 जण राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत। बीड जिल्ह्यातल्या केज इथल्या सानेगुरुजी निवासी विद्यालयाच्या डॉ कविता गिट्टे, नाशिक महानगरपालिका शाळेच्या कुंदा बच्छाव, लातूरच्या PM श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे वैभव कुलकर्णी आणि साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे शिवप्रसाद टिंगरे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे। हे पुरस्कार केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जातात। पुरस्कारांचं वितरण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं जाणार आहे। या पुरस्कारार्थींमध्ये केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधले 12 शिक्षक आणि प्राध्यापक, राज्य विद्यापीठांमधले 3 सरकारी आणि 2 खाजगी महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा तसंच तंत्रनिकेतन विषयातल्या 4 शिक्षकांचा समावेश आहे। भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज सांगितलं। ते सध्या रशिया दौऱ्यावर असून त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची क्रेमलिन इथं भेट घेतली। भारत रशिया आंतरशासकीय आयोगाच्या बैठकीत त्यांनी पुतीन यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक संदेश आणि शुभेच्छा सुपूर्द केल्या। व्यापार, ऊर्जा, खतं आणि आण्विक क्षेत्रात दोन्ही देशांमधलं सहकार्य लक्षणीयरित्या वाढलं असून द्विपक्षीय बैठकीचं फलित सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। भारत येत्या 2 महिन्यात आपल्या उत्पादन क्षेत्राशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करणार असून विदेशी कंपन्यांच्या गरजेनुसार नवे नियमही लागू करणार आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज जपानमधल्या टोकियो इथं सांगितलं। गोयल सध्या भारतीय उद्योजकांच्या 200 अधिक व्यावसायिकांच्या शिष्टमंडळासह जपानच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी 2 मोठ्या जागतिक कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली। यातली एक कंपनी भारतात सेमीकंडक्टर उपकरण निर्मितीचा कारखाना सुरू करण्यास उत्सुक आहे, तर दुसरी कंपनी ऑटोमोबाईल सुट्या भागांच्या क्षेत्रात कार्यरत आहे। या कंपन्यांनी मांडलेल्या अडचणी आणि मागण्या योग्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। जपानी कंपन्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून भारताच्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घ्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। व्यावसायिकांमध्ये सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा, पोलाद, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि स्टार्टअप्स अशा

क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिकेकडून आज रात्री जाहीर होणाऱ्या संभाव्य नव्या निर्बंधांमुळे पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणार नाही असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. अमेरिका जर निर्बंध वाढवणार असेल तर इराण त्याला तीव्र विरोध करेल असंही बघाई म्हणाले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या देशांनाही याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. इराणनं युद्ध थांबवण्यासाठी आणि होर्मुझचा सागरी मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये अमेरिकेनं सागरी नाकेबंदी उठवावी, या भागातून आपलं लष्कर मागं घ्यावं आणि संघर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. हा सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्याबाबत इराणनं ओमानसोबत स्वतंत्र चर्चाही केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. राज्य शासनानं त्यांना डॉक्टर अशोक केळकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. ज्यू कुटुंबात जन्मलेल्या यास्मीन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईत सीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही कार्यरत होत्या. मराठीवरचं प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी व्याकरण तज्ज्ञ भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर यास्मीन यांचं निधन शोकदायी असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. कोलंबो इथं सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताची स्थिती मजबूत झाली आहे. काल जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या तर ध्रुव जुरेलनं नाबाद 115 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतानं पहिला डाव 9 बाद 503 धावांवर घोषित केला आणि त्यानंतर श्रीलंकेचे 2 फलंदाज लवकर बाद केले. श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरू उदारा 1 धाव करून तर प्रभात जयसूर्या 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेची स्थिती 2-8 अशी झाली आहे. भारताकडे पहिल्या डावात अजून 495 धावांची आघाडी आहे. हंगेरीच्या नागी काणिजा इथं झालेल्या कणिजा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम यानं शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावलं आहे. स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रणेशनं जर्मनीच्या वादिम पेट्रोस्किचा पराभव केला आणि स्पर्धेत 7 गुण मिळवले. अंतिम फेरीनंतर इस्रायलचा ओर ब्रॉन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई ओलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमण हे 3 खेळाडूही प्रत्येकी 7 गुणांसह अव्वल स्थानावर होते. यामुळे या खेळाडूंमध्ये टाय झाला होता. मात्र सरस टायब्रेक गुणांच्या जोरावर प्रणेशनं या सर्वांना मागं टाकून विजेतेपद पटकावलं. हंगेरीमधल्या स्थानिक वेळेनुसार काल रविवारी या स्पर्धेची 9वी आणि अंतिम फेरी झाली. तरुण राजनैतिक अधिकाऱ्यांनी त्या त्या देशातल्या तळागाळातल्या लोकांशी संवाद वाढवून स्थानिक समुदायांशी भारताचे संबंध अधिक दृढ करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं भारतीय परराष्ट्र सेवेच्या 2025 तुकडीतल्या 50 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला. तंत्रज्ञान, नाविन्यता आणि प्रभावी संवादाचा वापर करून भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यावर भर दिला. भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य जगासमोर मांडून देशाला जागतिक पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. झारखंड संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आग लागल्यानं 3 बाळांचा मृत्यू. राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातल्या 7 जणांचा समावेश. भारत आणि रशियामधली आर्थिक भागीदारी, व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य,

अधिक मजबूत होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं निधन. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 9-5 धावांवर घोषित. श्रीलंकेच्या दिवसाखेर 2-8 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आताच आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:43 झाली आहेत. ठीक 8:45 आपण ऐकणार आहोत समाचार संध्या. 9:00 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक. हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: शेतकरी बंधूंनो, माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार संध्या के साथ मैं प्रियंका अरोड़ा। मुख्य समाचार। विदेश मंत्री सुब्रमण्यम जयशंकर और रूस के राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन ने द्विपक्षीय संबंधों को मजबूत करने के उपायों पर चर्चा की।